0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: नमस्कार, मी अनिल कुमार दापशिडे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार श्रोते हो, सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 23 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि आज आहे वार बुधवार। आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात नेहमीप्रमाणेच एका संस्कृत सुविचारानं। निर्विवेशनापि सर्पेण कर्तव्या महती फणा, विषम भवतु वा मा भूतपणा टोपो भयंकर। आता इथे नक्कीच सर्प म्हटल्यानंतर सापाचा उल्लेख आलेला आहे। जरी साप विषहीन असला तरी त्यानं आपला फणा मोठा ठेवला पाहिजे। विष असो किंवा नसो, तो साप विषारी असो किंवा बिनविषारी असो, तरी सुद्धा या श्लोकात स्वसंरक्षणाचं आणि धैर्याचं महत्व कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय। आपल्याकडे सामर्थ्य असो किंवा धोका निर्माण करण्याची क्षमता जरी नसली तरी सुद्धा आपल्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि इतरांना आपल्याविषयी भीती, आदरयुक्त भीती निर्माण करण्यासाठी काही धोरण ठेवावं लागतं। ते योग्य धोरण ठेवावं। स्वरक्षणासाठी केवळ ताकदीचीच गरज नाहीये, तर योग्य धैर्य आणि दाखवलेली दृढता सुद्धा महत्वाची आहे। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या सुविचारानं। अनु आहे तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग।
3: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र। या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे, जे मराठी गीतांचा तुम्ही आस्वाद घेताय आणि एक सुविचार जो वाचनात आलाय तो मी तुम्हाला सांगते. पुस्तकं वाचा किंवा वाचाल तर वाचा असं म्हटलं जातं, पण खरंच आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये आपण पुस्तकं वाचतो का? खरंच पुस्तकातली 5 पानं तरी नियमित आपण वाचतो का? सध्या आपण पाहतो की स्क्रोलिंगचा जमाना आहे, आपल्या हातामध्ये स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे आणि आपण प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या स्क्रोल सतत करत असतात. पुस्तकं जी आहेत ना ती बऱ्याच वेळा वाचून अंमलात आणता येत नाही, तर त्यावर साधना करणं किंवा ती मनापासून जपणं किंवा त्यातलं प्रत्येक वाक्यानवाक्य किंवा काही गोष्टी या आत्मसात करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी साधना महत्त्वाची. साधना हे कृतीचं शस्त्र आहे, शास्त्र आहे असं मानलं जातं. त्यामुळे पुस्तकं वाचून आपल्याला खरं तर काही गोष्टी साध्य करता येत नाही, तर त्यावरची साधना, निष्ठा ही महत्त्वाची आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ऐकतायस नेहाल्याच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. 23 सप्टेंबर 2026 आजची तारीख, वार बुधवार. महत्वाच्या घटना. दुसरे इंग्रज मराठा युद्ध, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्याची लढाई. अर्बेन ली वेरियर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह होता. महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची गिरणी कामगार संघटना स्थापित केली. आधी एकत्र असलेल्या नॉर्वे आणि स्वीडन यांनी कार्लस्टँड कराराद्वारे वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतला. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना. हेजाज आणि नेझर्डचं राज्य सौदी अरेबियाचं राज्य नाव देण्यात आलं. सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. जीनमध्ये चक्रीवादळ झालं. हैती वादळामुळे किमान 3,000 लोकांचं निधन. थॉमस कुक ग्रुप कंपनी

सतीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात दिनविशेषकडे वळूयात. आज आहे 23 सप्टेंबर, मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्मदिन, बॉश कंपनीचे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्मदिन, देशभक्त आणि हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्मदिवस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म, ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन यांचा जन्म, भारतीय रसायनशास्त्रज्ञ आसिमा चॅटर्जी यांचा जन्मदिन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्मदिवस, अभिनेत्री तनुजा यांचा आज जन्मदिन, नाट्यलेखक आणि अभिनेते भाल बा केळकर यांचा जन्मदिवस, क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्मदिन, समाजशास्त्रज्ञ डॉक्टर अभय बंग यांचा जन्म, पार्श्वगायक कुमार सानू आज यांचा जन्मदिवस. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर दरंदले पाटील बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम, 23 सप्टेंबरचा दिनविशेष. फ्रेंच तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते आंद्रे कॅसेग्नस यांचा जन्मदिन, उद्योगपती आणि प्रशासक होमी मोदी यांचा जन्मदिवस, भारतीय अभिनेते प्रेम चोप्रा आज यांचा जन्मदिन, अमेरिकन कार्यकर्ते आणि लेखक ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सहसंस्थापक जॉर्ज जॅक्सन यांचा आज जन्मदिन, भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक ABP रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक PR कृष्णकुमार यांचा आज जन्मदिवस, भारतीय रायफल नेमबाज सुवर्णपदक विजेते श्रेया अग्रवाल आज यांचा जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्हाला.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजेनं तुमच्यासोबत नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात दिनविशेषकडे उडूयात। मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचं निधन, फ्रेंच लेखक इतिहासकार पुरातत्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचं निधन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोलर यांचं निधन, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिगमंड फ्रॉइड यांचं निधन, नाटककार भार्गवराम विठ्ठल मामा वरेरकर यांचा मृत्यू, मराठी चित्रपट जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचं निधन, जादूगार कांतीलाल गिरीधरीलाल उर्फ के लाल यांचं निधन, भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञ दयानंद सरस्वती यांचं निधन, भूपेश पांड्या अभिनेते भारतीय चित्रपटसृष्टीमधले यांचं निधन, ऑस्ट्रियन जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड ॲडॉल्फ झिझीमंडी यांचा आज मृत्यू। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. युक्रेननं रशियावर केलेला आतापर्यंत सगळ्यात मोठा हल्ला बघायला मिळालाय. युक्रेननं 1000 अधिक ड्रोन डागून रशियावर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला चढवलाय. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितलं की ड्रोननं मॉस्कोमधील एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर आणि एका निवासी इमारतीवर हल्ला केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याची छायाचित्र शेअर केली आणि सांगितलं की रशियाच्या प्रमुख तेल उद्योगांवर आणि लॉजिस्टिक सुविधांवर हल्ला केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. येणाऱ्या 15 ऑक्टोबर 2026 पासून 2000 किंवा त्याहून अधिक रकमेची जर रेल्वे तिकीटं असतील किंवा सीझन पास असेल तर UPI द्वारे तुम्ही पेमेंट करत असाल तर 5.90 रुपये तुम्हाला अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. 2000 UPI तिकिटांवर हे महाग दर जे आहेत ते अतिरिक्त शुल्क म्हणून लागले जाणार आहेत. हे शुल्क लांब पल्ल्याच्या तिकिटासह सगळ्या प्रकारच्या उपनगरीय सीझन पासवर, मग तो मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक असेल, 2000 ऑनलाईन व्यवहारांवर लागू होईल असं सांगण्यात आलं. रेल्वे स्थानकांवरील खिडक्यांवरून तिकीट खरेदीचा पर्याय प्रवाशांकडे कायम असेल असंही सांगण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी,
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, RJ आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत. ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नगमागे हमालीची बोली होती आदिलीची नोट दोन रुपयाची थट्टा हाय गरीबाची त्याचा परी देऊ नका पैका
1: बोला बजरंगाची कमाल हमाल
2: हमाल
1: हमाल

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या काही अपडेटकडे आपण वळूयात. 21 सप्टेंबरला काही केंद्र सरकारनं अधिसूचना सर्व ग्राहकांसाठी काही महत्वाच्या सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये केंद्र सरकारनं साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि इतर सौंदर्य प्रसाधनं आणि प्रसाधनांच्या उत्पादनांवर शाकाहारी किंवा मांसाहारी असल्याची लेबलिंग खूण दर्शवणं अनिवार्य केलंय. बऱ्याच वेळा आपण काही प्रोडक्ट विकत घेतो, पण ज्यामध्ये खरंच ते प्रोडक्ट मांसाहारी आहे का किंवा शाकाहारी आहे का याबाबत बऱ्याच शंका व्यक्त केल्या जातात, किंवा हेही व्यक्त केलं जातं की हे मांसाहारी आहे, किंवा बऱ्याच वेळा ते मांसाहारी नसतं पण शाकाहारी त्यामधला कंटेंट असतो. पण आता सरकारनं दैनंदिन वस्तूंसाठी त्या शाकाहारी आहेत की मांसाहारी त्यातला काही वापर आहे हे स्पष्ट करणं अनिवार्य केलंय. शाकाहारी असेल तर हिरव्या रंगाचा ठिपका आणि मांसाहारी असेल तर लाल रंगाचा ठिपका अनिवार्य करण्यात आलेला आहे. ही खूण पॅकेजच्या मुख्य दर्शनी भागावर असणं गरजेचं आहे. सरकारनं 21 सप्टेंबरला याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्हाला.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. अंगणवाडी सेविकांसाठी मोठा दिलासा मिळतोय. अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकांना पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा आता 55 वर्षे कायम ठेवण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती मिळण्यासाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष करणारा राज्य शासनाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. हायकोर्टानं 55 वर्षे कमाल वयोमर्यादा ठेवली आणि याबाबत नवीन जाहिरात काढली आहे, असे निर्देश देण्यात आले. 55 वर्ष वयोपर्यंत आता पात्र अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालाय. जुन्या नियमांनुसार निर्माण झालेली वैध अपेक्षा हिरावून घेता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे आणि याबाबत नवीन GR काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहनेच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम। छोट्या व्यापाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे। UPI MDR वर GST आता सवलत मिळू शकते। या संदर्भातील 7 ऑक्टोबरला GST परिषदेची बैठक होणार आहे आणि यामध्ये UPI MDR आकारल्या जाणाऱ्या GST बाबत आता जे स्थानिक लहान व्यापारी आहेत त्यांच्यासाठी दिलासा देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो असं सरकारनं स्पष्ट केलंय। नोंदणीकृत नसलेल्या व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर कराचा अतिरिक्त बोजा पडतो आहे। 15 ऑक्टोबरपासून येणाऱ्या 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI ट्रान्झॅक्शनवर 0.4% FDR ज्याच्यावर 18% GST लागू असेल असा आकारला जाणार आहे। MDR-वरील GST बाबत करतज्ञ लवकरच GST परिषदेमध्ये संवाद साधतील। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये 5 शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांची घोषणा जाहीर केली आहे. 23 ऑक्टोबरला येणाऱ्या मतदान तर 27 ऑक्टोबरला या मतदानाचा निकाल असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 23 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. 27 ऑक्टोबरला मतमोजणी काउंटिंग होऊन निकाल जाहीर केला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या या घोषणेमुळे राजकीय हालचालींना राज्यामध्ये वेग आला आहे. ऐकत रहा रेडिओ निका 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकताय स्नेहल आहे असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळणार आहोतच. स्पोर्ट अपडेटकडे होऊया. चेन्नई सुपर किंग्ज IPL 2027 पार्श्वभूमीवर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झहीर हा स्टीफन फ्लेमिंगची जागा घेणार असल्याचं सांगितलंय. फ्लेमिंग यांनी 2009 संघाचं प्रशिक्षक पद भूषवलं होतं आणि संघाला 5 IPL विजेतेपद मिळवून देण्यानंतर जुलैमध्ये त्यांनी याचा राजीनामा दिला. झहीर यांनी IPL 2025 दरम्यान लखनौ सुपर जायंट्ससाठी मेंटर म्हणून काम केलं होतं. CSK IPL 2026 आठव्या स्थानावर राहिली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल F ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक

0: अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी,
1: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी।
0: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र। माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो।
1: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक।
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ।
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत।
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही।
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता।
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू।
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका।
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा।
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95।
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

0: ऐकताय नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम स्नेहाला संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. महत्त्वाच्या काही घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडींकडे आपण वळणार आहोतच. आणि पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर PKR 1000 लिटरपर्यंत पोहोचू शकतात असा पाकिस्तानचे मंत्री यांनी इशारा दिलाय. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी सांगितलं की इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 1000 पाकिस्तान रुपयापर्यंत 346 पर्यंत जाऊ शकतात. त्यांनी नमूद केलंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीमध्ये सुमारे 80% वाढ झाली आहे. 1 मार्चपासून पाकिस्तानामध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 50% वाढ झाली आहे. श्रोते हो, महत्वाच्या जागतिक स्तरावरच्या घडामोडींकडे सुद्धा आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: तौबा तौबा क्या होगा होना है जो वो होगा होता है जो हो जाने दो. आने वाला आएगा जाने वाला जाएगा तुम.

दीवाने को समझाने दो, आने वाले

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: पण एक काय स्नेहा द्यायचं लोकमध्ये, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, महत्वाच्या काही शहरातील जिल्ह्यातील घडामोडीकडे आपण वळणार आहोत नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये. अत्याधुनिक 200 वोल्वो बस आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये येणार आहे. कमी पल्ल्याच्या अंतरासाठी 45 आसनी बसेस असणार आहेत. लांब पल्ल्याच्या अंतरासाठी 30 ते 45 शयनयान बसेस असणार आहे. आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या वोल्वो बसेससाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुद्धा असणार आहे. डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर आरक्षण सुविधा देखील दिली जाणार आहे. त्याचबरोबर दर्जेदार आणि अतिशय चांगली ग्राहक सेवा देण्याचा एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रासह आंतरराज्य मार्गावर सुद्धा या सेवा हळूहळू सुरू होतील असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास जो आहे तो आतापर्यंत लाल परीने दिलेला आहेच, आणि यामध्ये आता एसटीच्या नवीन ताफ्यामध्ये वोल्वो बसचा सुद्धा लवकरच समावेश होतो आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल, संगम होगा के नहीं. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमध्य रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्यानं निर्माण झालेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचं पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं अधिक जबाबदारीनं आणि संवेदनशीलतेनं काम करावं, आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव निधीसह तात्काळ मंजूर करावेत असे आदेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले। कर्जतमध्ये आणि जामखेडमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे। यंदा कर्जत जामखेड परिसरामध्ये टंचाई सदृश परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे आणि ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे त्यांना लवकरच टँकर उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात यावी। विहिरी, तलाव, नदी आणि स्थानिक जलस्रोत पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश सुद्धा तातडीनं पाठवावेत असं सांगण्यात आलंय। तर चारा उपलब्धतेसाठी सुद्धा गाव पातळीवर नियोजन करण्याचं महत्वाचे आदेश दिले आहेत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र। शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्या सोबत. गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आणि सरकारी विभागानं शासकीय योजनांचा जागर लोकसंवाद 2026 मधून कोपरगावामध्ये नुकताच केलाय. गणेशोत्सवाचं औचित्य साधत लोककल्याणकारी निर्णय, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा एक राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला घोषित केलाय आणि या काळामध्ये लोकसंवाद हा उपक्रम शासनानं कोपरगावात राबवलाय. यावेळी मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोपरगाव शहरामध्ये. जिल्हा माहिती अधिकारी यांनी लोकसंवाद या उपक्रमाची भूमिका आणि संदेश स्पष्ट करत लोकांना आणि ग्रामस्थांना वेगवेगळ्या सरकारी योजनांबाबत महत्वाची माहिती या संवादाच्या माध्यमातून दिली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्रीटाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात आणि आम्ही अधिकारी झालो या लेखक आणि संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकत असतो आणि या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन आज आपण ऐकणार आहोत. दृष्टिहीन झाली बँक अधिकारी हा भाग आपण ऐकणार आहोत. तर सुजाता कोंटेकिरे ही तरुणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ पूर्व शाखेमध्ये अधिकारी आहे आणि तिच्याकडे सध्या स्टेट बँकेच्या व्यवसाय वृद्धीची जबाबदारी आहे. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये तिने तिला दिलेलं उद्दिष्ट साध्य केलंय. स्वतःच्या कर्तृत्वावर अंबरनाथ या ठिकाणी बँकेचं गृहकर्ज काढून फ्लॅट पण तिने खरेदी केलाय. हे सगळं वाचून आपल्याला असं वाटेल की यामध्ये काय मोठंसं आहे, कितीतरी मुलं मुली असं करून दाखवतात, पण तिनं केलं आहे तर त्यात काय विशेष आहे. पण तिने जे करून दाखवलं आहे ते विशेषच आहे, कारण तिनं तिच्या पूर्ण अंधत्वावर, अंधत्वानं आलेल्या नैराश्यावर मात करत यश मिळवलं आहे. ही सुजाताची डोळस कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, मी मिलिंद गुणाजी आणि तुम्ही ऐकत आहात स्नेहालयचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकत आहोत आणि दृष्टिहीन झाली बँक अधिकारी या अभिवाचनाकडे आपण वळूयात. सुजाताच्या डोळस कहाणीकडे वळूयात. सुजाता कोंडिकेरे हिचे वडील बाळासाहेब पोटा पाण्यासाठी सांगलीमधल्या जत तालुक्यात शिंगणापूर हे गाव सोडून अंबरनाथमध्ये आले. एका कंपनीत काम करू लागले. आर्थिक परिस्थिती जेमतेमच, पण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं. नातेवाईकांचं म्हणणं न ऐकता त्यांनी तिन्ही मुलींना आणि मुलाला उच्च शिक्षण दिलं. सुजाताचं प्राथमिक शिक्षण अंबरनाथमधल्या भगिनी मंडळ शाळेत, तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी कॉलेजमध्ये झालं. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सुजाताला 11वीसाठी सांगलीमध्ये मावशीकडे यावं लागलं. एकदा पहाटे फिरताना अंधारात तिला मोठं झाड लागलं. क्षणार्धात तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला, तिची दृष्टी गेली. डोळे चांगले होते, पण डोळ्यांपासून मेंदूला दृश्य पोहोचवणारी नस खराब झाली. 2 महिने उपचार घेतल्यावर तिला परत दिसूही लागलं. सुजातानं 2002 अर्थशास्त्र विषयात BA ची पदवी मिळवली आणि तिला BED करायचं होतं, पण घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. एका खाजगी कंपनीत पॅनल असेंबलिंग आणि स्टोअर किपरचं काम तिनं मिळवलं. पैसे वाचवून तिनं BED करायचं ठरवलं, पण 2005 अखेरीस तिची दृष्टी पुन्हा जाऊ लागली, त्यामुळे तिला तेही काम सोडावं लागलं. सुजाताच्या 27व्या वर्षी दृष्टी पूर्णपणे गेली. तिला काहीच करता येणं अशक्य झालं आणि अशावेळी मदत करायचं सोडून नातेवाईक, मात्र तू अंध झाल्यानं आता काही करू शकणार नाही, घरच्यांवर बोजा बनून जगण्यापेक्षा जीव दे असं सरळ सांगायचे. सुजाताचाही धीर खचून तिच्या डोक्यात जीव देण्याचेही विचार यायचे. ती आईला सारखी म्हणायची की अगं मला विष आणून दे, मी मरून जाते, पण मला जगायचं नाही. तिची आई तिला सतत धीर द्यायची. आईनं सुजाताला जगण्याचं बळ दिलं. डॉक्टर गौतम जटारे यांच्याकडे तिनं मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे मानसोपचार घेतले आणि अंधत्व स्वीकारण्यासाठी तिला तयार केलं गेलं. पुढे सुजाताची ही कहाणी आपल्याला काय सांगते याकडे वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही, तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आपण सुजाताची डोळस कहाणी ही अभिवाचन ऐकत आहोत आणि सुजाता मुंबईमधल्या वरळीमधल्या नॅशनल स्कूल ऑफ ब्लाइंड या संस्थेत ब्रेल लिपी शिकली. तिथे तिनं संगणक प्रशिक्षण घेतलं आणि MSc IT हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंधांसाठी असलेल्या संगणक प्रणाली आत्मसात केल्या. विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असं तिनं निर्धार केला. 3 वर्ष ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकेच्या स्पर्धा परीक्षा देत राहिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकाच्या पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली, पण दुसऱ्या परीक्षेचं पत्र तिला परीक्षा झाल्यावर मिळाल्यानं ती संधी हुकली. पण ती निराश झाली नाही, परीक्षा देत राहिली आणि अंतिमतः 2015 तिची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये झाली. सुजातानं दृष्टी नसल्यानं सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास रेडिओ आणि विविध वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम ऐकून केला. वरळीत तिला शिकवायला येणारे संजय मोरे सर, भरत पांडे सर तिला दूरध्वनीवरून मार्गदर्शन करायचे. सुजाताची आई सुजाता सांगेल त्याप्रमाणे नोट्स लिहून घ्यायची. अभ्यासात सतत सुजाताला सोबत करायची. सुजाताच्या वडिलांना 2011 अर्धांगवायू झाला आणि त्यामुळे ते काही नोकरी व्यवसाय करू शकत नव्हते. तिच्या बँकेच्या परीक्षेदरम्यानच त्यांचं निधन झालं आणि अशा दुःखी परिस्थितीत तिनं बँकेची लेखी परीक्षाही दिली. परीक्षेचा निकाल लागला, त्यात ती उत्तीर्ण झाली. बँकेच्या मुख्यालयात तिची मुलाखत झाली. नेटवरून तिची निवड झाल्याचं तिला कळालं. त्यावेळेस तिचा विश्वास बसेना. या वर्षी पूर्ण भारतात 7 अंध निवडले गेले होते, त्यात सुजाता एकमेव मुलगी होती. महाराष्ट्रातून निवडलेल्या गेलेली ती एकमेव उमेदवार होती. 2015 बँकेच्या डोंबिवली शाखेत ती रुजू झाली. अतिशय सक्षमपणे ती आजही आपली सेवा बजावतीये. मिळालेल्या यशावर समाधान न मानता तिनं पुढे पदोन्नतीचीही परीक्षा दिली आहे. त्यात ती यशस्वी होऊन 2022 उपव्यवस्थापक म्हणून तिला पदोन्नती मिळाली. एक धाडसी निर्णय तिनं घेतला आहे, तो म्हणजे तिचे डोळे चांगले असल्यानं तिचे डोळे दान करण्याचं तिनं ठरवलंय. सुजाताचा मार्च 2017 मनीष रजपूत या डोळस तरुणाशी थाटामाठात विवाह झालाय. डोळ्यांचे डॉक्टर सोनल शहा, मानस उपचारतज्ञ डॉक्टर गौतम जटाले, वडिलांच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर साथ देणारी बहीण ज्योती, तिचे पती संजय भंडारे यांच्याविषयी सुजाता खूप कृतज्ञता व्यक्त करते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी मस्त पैकी सकाळ आहे, छान पैकी पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि सकाळचे वाजलेत आता 11। आपला शो सुरू झाला आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी सध्या वातावरण फारच सुंदर चालू आहे कारण पाऊस अधूनमधून पडतोय, ज्या पावसाची आपल्या शहराला आपल्या महाराष्ट्राला गरज होती। आता त्या पावसाचं आगमन परतीचा पाऊस का असेना पण तो होतोय आणि मंडळी शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। आणि त्याचसोबत मंडळी कुठेतरी आता एक आपल्या ज्या शहरामधले जे आरास आहेत जिवंत देखावे आहेत तर इतके सुंदर चाललं तर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अहिल्यानगरमधले जे देखावे आहेत जिवंत देखावे त्यांची चर्चा होतीये बरं का। आणि खरंच सध्याचं वातावरण आहेच तसं, छानपैकी गणपती बाप्पाची आरती करायची, प्रसाद घ्यायचा आणि मस्तपैकी संध्याकाळी आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रमंडळींसोबत आरास बघायला जाणं खरंच हे सुख आहे। पण आता मंडळी राहिला आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आणि त्यासोबत आता परवाच्या दिवशी आपले बाप्पा आपला निरोप घेत आहेत आणि आता खरंच जसे जसे दिवस पुढे जात आहेत ना तसं तसं कुठेतरी आता मनाला हे वाटतं की नाही यार बाप्पा आपल्यासोबत राहिले पाहिजेत वगैरे। पण मंडळी हे बघा, काळजी करू नका, जसं आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या, खरंच मंडळी पुढच्या वर्षी बाप्पा हे 10 दिवस आधी लवकर येत आहेत, त्याच्यामुळं खंत बाळगायची, काळजी बाळगायची किंवा रुसून फुगून बसण्यासारखी जी अवस्था असते ना ती करायची गरज नाहीये। प्रत्येक संकट काळामध्ये आपले बाप्पा आपल्या सोबत आहेत आणि मंडळी या ज्या 2 दिवस आहेत ना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जसं आपण आरास वगैरे बघायला जातो तर प्रचंड गर्दी आरासमध्ये जाणवतीये कारण आता इतक्या सुंदर सुंदर आरास आहेत, म्हणजे आपलं प्रत्येकाचंच मन होतं की आर बघितलेच पाहिजे आणि एकदा बघून मन भरत नाही तर आपण 2-3 त्या आरास बघतो आहोत। पण सर्वात महत्त्वाची आहे आपल्या आरास बाबतीतली सुरक्षितता, म्हणजे जेव्हाही आपण गणपतीचे दिवस सुरू आहेत आणि जेव्हा आपण बाहेर जातोय आरास वगैरे बघायला गर्दीच्या ठिकाणी, सर्वप्रथम तुमच्या सोबत जी लहान मुलं असतील महिला असतील तर त्यांना सांभाळा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, लांबून आरास बघा। सर्वप्रथम तुमचे मोबाईल असतील, गळ्यातली चेन असेल, दागदागिने असतील, लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळा मंडळी, कारण कसं असतं की काही ज्या अनिष्ट गोष्टी असतात ना त्या सुद्धा या सणासुदीच्या काळामध्येच आणि गर्दीच्या ठिकाणी होत असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा। तसा आपला शो तर आता सुरू झालेलाच आहे पण मंडळी आपण एका सुंदरशा गाण्यानं आपल्या शोची सुरुवात करत आहोत, एका भावगीतानं सुरुवात करत आहोत। तर मंडळी हे गाण्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या, आपण भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. या सुंदर गाण्यानंतर मी आली आहे तुम्हाला भेटायला तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्यासोबत. गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे आणि मंडळी सकाळचे वाजलेत 11:14. मंडळी आता मी खूप छान आणि मस्तपैकी क्रीडा विश्वातील बातमी घेऊन आली आणि खास करून आपल्या महिला मंडळींसाठी सुद्धा ही एकदम अभिमानाची गोष्ट आहे. मंडळी आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या लेकींनी असा काही पराक्रम केलाय की विचारूच नका. भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा पराभव करत देशाला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलंय. विशेष म्हणजे T20 फॉर्मॅटमध्ये भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा सलग 8वा विजय. या विजयासोबतच भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 7 पदके जमा झालेली असून भारत पदक तालिकेत आता 8व्या स्थानावरती पोहोचलेला आहे. फक्त क्रिकेटच नाही मंडळी तर बॅडमिंटन, वुशू, शूटिंग, कबड्डी आणि सॉफ्ट टेनिसमध्ये सुद्धा आपल्या या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केलेली आहे. तर मंडळी आपल्या या चॅम्पियनसाठी एक जोरदार भाई सॅल्यूट तर बनतोच. आणि मंडळी आता महिला कोणत्याच ठिकाणी कमी नाही आहेत. मंडळी क्रीडा विश्वात असेल, रेसलिंग असेल किंवा कोणत्याही अभ्यासाच्या गोष्टींमध्ये असेल, सायन्समध्ये असेल, सगळ्याच ठिकाणी अग्रेसर आहेत. आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला काही नवीन काहीतरी करायचं असेल किंवा तुमची काही इच्छा असेल तर ती सुद्धा मला तुम्ही नक्की कळवू शकता किंवा तुमची सक्सेस स्टोरी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता मंडळी 90-11-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावर. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी मिताली मयेकर आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सकाळचे 11:28 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शो मध्ये. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्येष्ठांसाठी एक हेल्थ पासपोर्ट सोबत असणं फार गरजेचं आहे. आता हा हेल्थ पासपोर्ट कसा असायला पाहिजे किंवा कसा तयार करायचा, तर ते एकदम सोपं आहे. एका पासपोर्ट साईज डायरीच्या 5 पानांवरती ही माहिती लिहून ठेवायला हवी. कारण मंडळी, तुम्हाला माहिती, ज्येष्ठ मंडळी अनेक वेळा गार्डनमध्ये फिरायला जातात, प्रवासात असतात किंवा कामाच्या निमित्तानं कधी कधी बाहेर जातात आणि अचानक जर त्यांना काही झालं तर त्यांच्याकडे ही चिठ्ठी, ही डायरी असणं फार गरजेचं आहे की जेणेकरून त्वरित त्यांच्यावरती उपचार करता येतील. पहिल्या पानावरती तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि 2 जवळच्या नातेवाईकांचे नंबर सुद्धा असायला हवेत. त्यासोबत दुसऱ्या पानावर सध्या सुरू असलेले आजार, औषधांची नावं, त्यांचा डोस आणि डॉक्टरांचे नाव नोंदवायला हवं. तिसऱ्या पानावरती एखाद्या औषधाची किंवा अन्नाची अलर्जी असेल ना तर ती स्पष्टपणे लिहा. किंवा काय होतं की जर ज्येष्ठ मंडळींपैकी एखादं कोणी आजारी लगेच पडलं, बाहेर असलं, तर आपण काय करतो, तिथली जी स्थानिक मंडळी असतात त्यांना दवाखान्यात घेऊन जातात आणि जर नजरचुकीने किंवा एक माहीत नसल्यामुळे काही गोष्टी त्यांच्या खाण्यात आल्या आणि त्यामुळे जर ॲलर्जी झाली तर त्या ज्येष्ठांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासोबत मंडळी, चौथ्या पानावरती जुन्या शस्त्रक्रिया, ECG किंवा शुगर थायरॉइड सारखे महत्वाचे रिपोर्ट्स ठेवा, जेणेकरून उपचार करणाऱ्याला कळेल की नेमकं यांना पास्टमधला आजार काही आहे का किंवा काही ट्रीटमेंट सुरू आहे का. त्याचसोबत पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या रिपोर्ट्स आणि औषधांच्या चिठ्ठ्यांचे फोनमध्ये फोटो काढून एक डिजिटल फोल्डर सुद्धा नक्की बनवा. कारण कसं होतं की अनेकदा आपली डायरी हरवते, पण आपल्या मोबाईलमध्ये जर या गोष्टी असतील ना तर त्या सापडण्यासाठी किंवा त्यासुद्धा उपयुक्त ठरतात आपल्याला. सध्याच्या काळात ही एक छोटीशी डायरी आणीबाणीच्या वेळी कोणाचाही जीव वाचू शकते. त्यामुळे मंडळी, आजच तुमच्या घरातील ज्येष्ठांचा हेल्थ पासपोर्ट तयार करा आणि त्यांच्यासोबत ते ठेवायला द्या. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सकाळी 11:40 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. आजकाल आपण सर्वांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे, कारण सोशल मीडियाचं जग आहे, डिजिटल सुरक्षा जपणं तितकंच महत्वाचं आता सध्या झालेलं आहे. कारण सगळीकडे आपण ऑनलाईन पेमेंट करतो, सर्व काही आपले जे व्यवहार असतात तर ते ऑनलाईन पद्धतीनं होत असतात. आजकाल सायबर भामटे सुद्धा व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावरून आपल्या माणसांचा आवाज चोरतात आणि त्यांच्या रडण्याचा, अपघाताचा किंवा संकटात असल्याचा बनाव करून पैसे उकळतात आणि ह्या अनेक गोष्टी आता सध्या समोर सुद्धा येतात. पण मंडळी, यामध्ये घाबरायचं कारण नाही आहे, कारण या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काही सोपे टिप्स आहेत किंवा सोपे टप्पे सुद्धा आहेत, तर ते मला तुम्हाला आज सांगायचे आहेत. पहिलं म्हटलं तर घरातील माणसांसोबत एक फॅमिली कोडवर्ड ठरवून ठेवा. असा कोणताही संशयास्पद किंवा रडणारा कॉल जर आला तर आधी तो कोडवर्ड विचारा. दुसरं म्हटलं तर अनोळखी नंबरवरून असा कॉल आल्यास घाबरून न जाता लगेच फोन कट करा आणि थेट तुमच्या मुलाला किंवा त्याच्या मित्राला असेल, त्यांच्यासोबत जेही कोणी असेल, मैत्रीण वगैरे किंवा तुमची मुलगी असेल, तर त्यांना लगेच कॉल करा आणि त्याची खात्री करा. तिसरं सर्वात महत्वाचं, कोणतीही घाई न करता, परिस्थिती न समजता लगेच UPI पैसे ट्रान्सफर करू नका. चौथं म्हणजे फसवणूक झाल्यास अजिबात वेळ वाया न घालवता लगेच 1930 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा किंवा सायबर क्राईम या वेबसाईटवरती तुम्ही तक्रार सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं नोंदवू शकता. मंडळी, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे, त्यामुळं आपली स्वतःची, आपल्या घरच्यांची आणि सर्वांची सुरक्षा जपणे अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आयुष्यात आपण जवळच्या माणसांना नेहमी तू ठीक आहेस का एवढंच विचारतो, पण कठीण प्रसंगामध्ये तुला काय हवंय हा प्रश्न विचारायला विसरतो. भारतातील एका अभ्यारा लोकांसाठी फक्त वेदना कमी होणं महत्वाचं नसतं, तर अध्यात्मातून मिळणारी मानसिक शांतता, कुटुंबाचा भावनिक आधार आणि मनाची तयारी तितकीच महत्वाची असते. आपल्या आयुष्याला खरी सार्थकतेची जाणीव तेव्हाच मिळते जेव्हा आपण सजगतेने जगतो. वेळ असताना कुटुंबात संवाद व्हायला हवा की गंभीर आजाराच्या वेळी आपले प्राधान्यक्रम काय असतील आणि महत्वाचे निर्णय कोण घेईल, यामुळे कठीण काळामध्ये अनिश्चितता आणि भावनिक ताण कमी होतो. जिवंतपणी स्वतःला आंतरिक द्वंद्वातून, म्हणजेच आंतरिक युद्धातून

मुक्त करा. गरज असेल तिथे माफी मागा, आभार माना, नाती सुधारा आणि आपल्या इच्छा स्पष्ट करा. शरीर थकलं तरी आयुष्याच्या सार्थकतेची जाणीवच मनाला सावरून धरत असते. त्यामुळे मंडळी आजच आपल्या प्रियजनांशी असाच मनमोकळा संवाद साधा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि आपला शो सुरू आहे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, नो जिद्द, मेहनत आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची ओढ असेल ना, तर ग्रामीण भागातील महिला सुद्धा काय कमाल करू शकतात ना, याचं एकदम भारी उदाहरण आहे बरं का. आणि याच बाबत बोलायला मी आली आहे तुम्हाला भेटायला. केंद्र सरकारच्या स्टार्टअप व्हिलेज एंटरप्रेन्युअरशिप प्रोग्रामला 10 वर्ष पूर्ण झाली असून या योजनेनं ग्रामीण भागातील महिलांचं आयुष्य पार बदलून टाकलेलं आहे. या योजनेत केरळ राज्य देशामध्ये आघाडीवरती आहे, जिथं तब्बल 90% अधिक उद्योग महिलाच यशस्वीपणे चालवत आहेत. केवळ केरळमध्येच नाही मंडळी, तर आपल्या महाराष्ट्रात तर देशभरात सुद्धा या योजनेअंतर्गत 4.32 लाखांहून अधिक लघुउद्योगांना मदत मिळाली. यातील निम्मे उद्योग अगदी छान नफ्यात चाललेले असून महिला आज महिना 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत कमाई सुद्धा करतात आणि आपल्या कुटुंबाला मोठा हातभार सुद्धा लावतात. व्यवसाय कोणता निवडावा, भांडवल कसं उभं करावं आणि मशिनरी कुठून घ्यावी, या सगळ्यांचं जे मार्गदर्शन आहे तर या योजनेतून मिळत आहे. तर त्यामुळे सखीनो, जर तुमची सुद्धा अशी काही स्टार्टअपची इच्छा असेल किंवा जर तुम्हाला या बाबतीतली अधिक माहिती हवी असेल तर डायरेक्टली माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 90111123090 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसह आणि अपडेटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. दुपारचे 12:10 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. एका मला एक सूचना म्हणा किंवा मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं आहे म्हणा, तर याच टॉपिकला अनुसरून मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या नगरमधील जे आरास आहेत, जे जिवंत देखावे आहेत, तर ते फार प्रचलित होत आहेत, त्यांची फार चर्चा होतीये सोशल मीडियावरती, ते व्हायरल सुद्धा होत आहेत. आणि त्याच बाबतीतली मी एक तुम्हाला सूचना दिलेली की तुम्ही लहान मुले असतील, तुमच्या ज्या वस्तू असतील, दागदागिने असतील, मोबाईल फोन्स असतील, तर त्यांची सुरक्षितता जपा. पण याच बाबतीतली मला आणखी एक गोष्ट मगाशी सांगायची राहून गेली आणि त्याच बाबतीत मला आत्ता बोलायचं आहे. मंडळी, आपण गर्दीच्या ठिकाणी जातो, आपण अनेक ठिकाणी आता बघतच आहोत की किती प्रचंड लेव्हलला गर्दी होतीये, तिथे धक्काबुक्की सुद्धा होते आणि आपला महिला वर्ग सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये सध्या आरास पाहायला जातोय, तो त्यांचा हक्क पण आहे. आणि आता आरास नाही बघणार तर कधी बघणार मंडळी? तर कधी कधी काय होतं की अशा गोष्टी आता समोर येतात की गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या नको त्या अवयवांवरती, शरीरावरती टच केलं जातं, बॅड टच जे आपण म्हणतो, किंवा नको त्या ठिकाणी हात लावला जातो, कुठेतरी त्यांचा तो गैरप्रकार जो आहे मुलांचा, पुरुषांचा, तो सध्या समोर येताना दिसतोय. त्यामुळं मी तरी म्हणेल की अवश्य आरास बघा, अवश्य तुम्ही फिरायला जा, दिवस एन्जॉय करा. पण मंडळी, सध्या गर्दीच्या ठिकाणी जाणं महिलांनी तरी टाळावं जसं मी म्हणते, कारण असे गैरप्रकार आपल्या महिलांसोबत, आपल्या मुलींबाळींसोबत होऊ नयेत आणि आपली सुरक्षितता आपण जपणं गरजेचं आहे. मंडळी, कसं आहे की आपण कोणाकोणाला बोलणार, तर त्यापेक्षा कुठेतरी आपणच स्वतःची सुरक्षितता जपा. आणि गरज पडली तर तिथं जर तुम्हाला तशी व्यक्ती दिसली, आढळून आली, किंवा जर तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा शिकार होत असाल, तुम्हाला त्या गोष्टी भोगाव्या लागत असतील ना, तर मंडळी तिथे न संकोच करता गर्दीचं ठिकाण बघू नका, काही बघू नका, सरळ त्या व्यक्तीवरती कारवाई करा. सरळ तुम्ही तुमच्या हिशोबाने तिथे ऍक्शन घ्या. घाबरायची अजिबात गरज नाहीये. पण मंडळी, कुठलाही अन्याय, कुठल्याही गोष्टी तुम्ही सहन करू नका, एवढंच मला म्हणायचंय. गर्दीच्या ठिकाणी जाणं तर टाळाच, पण त्याचसोबत मंडळी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या वस्तूंची, दागिण्यांची आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घ्या. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बम भोले, भोले बम भोले, भोले बम भोले।
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, आपण खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा केलीत आणि खूप सुंदर सुंदर अशी गाणी सुरू आहेत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आता थोड्याच वेळात अगदीच 1 वाजता आपल्या रेडिओवरतीच आपली आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तुम्ही आपल्या रेडिओला, आपल्या शोला इतकं प्रेम देत आहात आणि मंडळी आपण अशाच गोष्टींसह भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि मंडळी आता गणेशोत्सव आहे, आरास आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्या, सुरक्षित रहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आहे। स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या उषा कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवार आणि संपूर्ण रेडिओ टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। उषाताई, तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदइच्छा। आणि आता तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM।

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी, मंडळी मेहनत, शिस्त आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळतं याची सुंदर प्रचिती स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कामगिरीतून करून दिली आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी आर्मी पब्लिक स्कूल जामखेड रोड अहिल्यानगर येथे तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर रनिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या तब्बल 17 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मैदानावर उतरलेल्या या मुलांनी आपली मेहनत, जिद्द आणि खेळाची कौशल्ये अगदी मनापासून दाखवून दिली. आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. पूजा कुर्हे हिने हॅमर थ्रो मध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर आकांक्षा सिंग हिने 80 मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. मानसवी येळवंडे हिने 100 मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीमुळे पूजा कुर्हे आणि आकांक्षा सिंग यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही खरंच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल साठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत तर आहेच, पण त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक महेश पाटेकर सर, त्याचबरोबर मुख्याध्यापिका शीतल गुंदेच्या मॅडम, ट्रस्टी राजीव भाई गुजर सर, संचालक श्री हनीफ शेख सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि विशेष कामगिरी करणाऱ्या आपल्या या गुणी मुलांचं स्नेहालय परिवाराकडून आणि संपूर्ण रेडिओ टीम कडून मनापासून अभिनंदन. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या पूजा आणि आकांक्षा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मेहनत करत राहा, जिद्द सोडू नका आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने अशीच भरारी घेत राहा, कारण आजचं हे यश उद्याच्या मोठ्या स्वप्नाची सुरुवात आहे. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं हे स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे घवघवीत यश मिळवलं आहे ते आपण ऐकलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: गणपती बाप्पा

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशेले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर सध्या सुरू आहे पितृपक्ष. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याचा हा पवित्र काळ, आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दान आणि सेवा. याच भावनेतून स्नेहालयाच्या वतीने पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू हा उपक्रम राबवला जात आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपण स्नेहालयाला आपल्या परीने योगदान देऊन स्नेहालयातील 450 हून अधिक मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हातभार लावू शकता. मंडळी, दान करण्यासाठी केवळ पैशाची गरज असते असे नाही. आपण तांदूळ, डाळ, साखर, मीठ यांसारखे धान्य आणि आवश्यक वस्तूंचेही दान करू शकता. आपण दिलेली छोटीशी मदतही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते आणि म्हणूनच या पितृपक्षात केलेले आपले हे अमूल्य दान म्हणजेच आपल्या पूर्वजांना दिलेली एक मनापासूनची श्रद्धांजली ठरू शकते. चला तर मग या पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना सेवाभावाची जोड देऊया आणि गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटूया. त्यासाठी तुम्ही संगीता सानप यांच्याशी संपर्क साधू शकता. यांचा संपर्क क्रमांक आहे 90110201178. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90010178. त्याचबरोबर तुम्ही भरत सरांशी संपर्क साधू शकताय. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90110201176. त्याचबरोबर राजेश शेख यांचा संपर्क क्रमांक आहे 90110278. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही www.snehalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मंडळी, पूर्वजांचे स्मरण सेवेतून साकार करूया आणि या पितृपक्षात दान करून त्यांच्या आठवणींना एक सुंदर अर्थ देऊया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जाते. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकूया. तर नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये आडवाटेतील गमती, नृत्य कलेतील गणेश, कोकणातील गणेश उत्सव हा आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आधी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, गणेश उत्सव विशेष भक्तांच्या प्रतिक्रिया, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजता आपण ऐकणार आहोत गुरु प्रवचन. चातुर्मास निमित्त परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहब यांचे प्रवचन आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नांगरगोजे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. माधुरी दीक्षित स्पेशल सादर करते आहे अमृता. त्याचबरोबर रात्री 10 वाजता संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोते मित्र हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ सुरू झालेली आहे। मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। तर श्रोते मित्र हो, अष्टविनायकाच्या संदर्भात आपण सर्व माहिती ऐकलेली आहे। आठही गणपतींची माहिती, त्याचबरोबर विदर्भातल्या गणेशाची माहिती आणि महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावरच्या गणपतींची माहिती आपण ऐकली। आता आपण ऐकणार आहोत आडवाटेतले जे उर्वरित गणेश मंदिर आहेत आणि त्यातल्या गणेश प्रतिमा कशा आहेत या संदर्भातली माहिती आता आपण जाणून घेऊया। कालच्या सेगमेंटमध्ये आपण भोरगिरीचा गणपती याविषयी माहिती ऐकली होती। आता आपण आपले आडवाटेतले एक गणपती आहेत पुणे सोलापूर रस्त्यावर भुलेश्वरची वैनायकी प्रतिमा। पुणे सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे 8 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीची भुलेश्वर रांग आहे। शिवकाळात मुरार जगदेवांच्या काळात इथं दौलतमंगळ नावाचा एक किल्ला उभारला होता। येथील भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळं त्याला दौलतमंगळ असं म्हणू लागले। या किल्ल्याचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत, पण इथं असलेली अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून पाहण्याजोगे आहे। इथपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे। यादव काळात बांधले गेलेले हे पूर्वाभिमुख मंदिर शिल्पसमृद्ध आहे। वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सूरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचेही या मंदिरात अंकन केलेले आहे। या सर्व शिल्पकृतींमधील स्त्री रूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते। आता आपण म्हणाल हा काय प्रकार आहे, गणपती असा स्त्री रूपात का दाखवला असेल, शिल्पकाराची ही चूक तर नाही ना, असे अनेक प्रश्न मनात येणं अगदी साहजिकच आहे। पण ही चूक वगैरे काही नाही बरं का। प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्ती रूपात दाखवायची असेल तर ती स्त्री रूपात दाखवतात। सप्तमातृका हे पण त्याचेच प्रतीक आहे। अंधकासुर वधाच्या वेळी शिवानं मदतीसाठी देवांकडे त्यांच्या शक्ती मागितल्या। देवांनी युद्धात मदत करण्यासाठी त्या शक्ती शिवाला दिल्या होत्या। त्यांचे शिल्पांकन करताना स्त्री प्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवांची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात। अनवा या गावी विष्णूच्या 24 शक्तींच्या अप्रतिम स्त्री प्रतिमा केदारेश्वर मंदिरावर कोरलेल्या आहेत। साहित्यामध्ये शक्ती हे स्त्रीलिंगी रूप आपण वापरू शकतो, परंतु मूर्ती घडविताना शक्ती ही स्त्री रूपात दाखवतात। विनायकाची शक्ती म्हणून तिचे वैनायकी असे नामकरण केले आहे। वैनायकी, लंबोदरी, गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीची शक्तीची प्रतिमा आहे। इथं भुलेश्वरला प्रदक्षिणा मार्गावर वरती वैनायकीची देखणी प्रतिमा आहे। तिच्या खाली उंदीरसुद्धा दाखवला आहे। अशीच एक गणेशाची प्रतिमा बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाड्यात आहे। इथं चेहरा गणपतीचा आणि अंगावर साडीचे वस्त्र दाखवलेले आहे। तसेच कपाळावर स्त्रिया लावतात तसेच कुंकू लावलेले आहे। 16 हातांची ही प्रतिमा सुरेख दिसते। तेव्हा ही भुलेश्वरची वैनायकी प्रतिमा आपल्याला जर पाहायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पुणे सोलापूर रस्त्यावर जावं लागेल। हे अंतर मुंबईपासून 210 किलोमीटर आहे। जवळचं रेल्वे स्थानक आहे यवत पुणे आणि जवळचं बस स्थानक देखील आहे पुणे। तर या गणपतीला आपण अवश्य भेट द्या आणि त्या गणपतीचं देखील दर्शन घ्या। आपण घेऊया एक म्युझिकल भक्तिमय ब्रेक।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मित्रांनो. आता एक गणपती आहेत पोखरबावचा गणेश. कोकणात भटकंतीला कुठंही जा, जागोजागी निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्हाला निरनिराळी देवळे रावळे निवांत असलेली दिसतात. इथं जवळजवळ प्रत्येक देवस्थानाला एक एक दंतकथा, गूढ रम्य अशा गोष्टी चिकटलेल्या आहेत. काही देवळे मात्र खरोखरच आडवाटेवरचे आहेत. चांगले रस्ते असल्यानं आता तिथं जाणं जरी सोयीचं झालं असलं तरीसुद्धा ही देवळं अशा अनगड जागी वसली आहेत की तिथं पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. देव आणि आपण फक्त दोघेच, आणि साक्षीला असतो पाण्याचा झुळझुळ वाहणारा प्रवाह आणि पक्ष्यांची अखंड साद, बाकी कोणीही नाही. खरंच अशा निवांत ठिकाणी गेलं की मनशांती लाभते. पोखरबावला आल्यावर अगदी असंच वाटतं, इथून हलूच नाही असं वाटतं. इथं डोंगराला एक खूप मोठं नैसर्गिक छिद्र पडलेलं आहे, त्याच्या खालून एक ओढा अव्याहत वाहत असतो. डोंगर पोखरला गेलाय म्हणून पोखर, आणि खाली तळ ओहोळ आहे म्हणून बाव, त्यामुळं हे स्थान झालं पोखरबाव. देवगड या आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ठिकाणापासून पोखरबाव जेमतेम 11 किलोमीटर अंतरावर आहे. देवगड दाभोळ दहीबाव या रस्त्यावर दाभोळे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रस्त्याच्या बाजूला एक छान गणपती मंदिर बांधलेलं दिसतं. संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती अगदी बघण्याजोगी आहे. चतुर्भुज गणेश एका आसनावर बसला असून त्याच्या पायाशी वाहन उंदीर आहे. मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे. मंदिराच्या उजव्या बाजूनं खाली जायला पायऱ्यांचा रस्ता आहे. खाली शंकराची एक स्वयंभू पिंडी दिसते. या पिंडीबद्दल एक कथा अशी सांगतात की ही पिंडी हजारो वर्ष पाण्याखाली होती. 1999 साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला, त्यानुसार त्यांनी ही पिंडी पाण्यातून वरती काढली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. अत्यंत नितळ आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह इथं वाहत असतो. भक्तगण हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर, मालवण, विजयदुर्ग, देवगड यापैकी आता कुठंही गेलात तर या गणपतीचं दर्शन आणि इथल्या अनाहत निसर्गाचा अनुभव अवश्य घ्या. तुम्हाला खूप मजा पण येईल आणि गणपतीचं दर्शन पण होईल. आता इथं जायचं कसं तर मुंबईपासून 340 किलोमीटर अंतर आहे आणि जवळचं रेल्वे स्थानक आहे कोकण रेल्वेवरील नांदगाव आणि जवळचं बस स्थानक आहे देवगड, तेव्हा आपणही अवश्य जा. आता आपण घेऊया म्युझिकल पण भक्तिमय ब्रेक.

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. आता आडवाटेतल्या गणेशांपैकी हे गणेश आहेत श्री क्षेत्र गणेश गुळे. हो, गणपती पुळे जसं आहे तसं हे गणेश गुळे. नमः कालिमाला भग्नम भक्तानमिष्टदम प्रभुम गवरम सुनिबद्धम तम शिला विग्रहिणे नमः. कलियुगातील सर्व दोषांचा संहार करणारा, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, विश्वव्यापी असणारा, पण गुळ्यातील डोंगरामध्ये गुहेत अत्यंत गुप्तपणे राहणारा व बाह्यतः पाषाणाच्या रूपानं दृश्यमान होणारा असा गजानन, त्याला आम्ही नमस्कार करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश गुळे इथल्या गणपतीबद्दल अगदी यथार्थ वर्णन या श्लोकात केलेलं आढळतं. अनेकदा असं होतं की खूप मोठ्या स्थानापुढं इतर ठिकाणं झाकळून जातात. इथं असंच काहीसं झालं आहे. सुप्रसिद्ध गणपती पुळ्याच्या जवळच असलेले हे ठिकाण असंच काहीसं झाकळलं गेलं आहे. या ठिकाणाचा आणि गणपती पुळ्याचा संबंध काही दंतकथांमधून आपल्याला आढळतात. रत्नागिरीच्या दक्षिणेला श्री स्वरूपानंद स्वामींच्या पावस या गावापासून गणेश गुळे अवघे 2 किलोमीटर अंतरावर आहे. गावाला सिंधू सागराची साथ आणि हिरवेगार विलोभनीय सृष्टी सौंदर्य लाभलेलं आहे. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला सिंधू सागर पाहून इथं आलेल्या पर्यटकांचे देहभान हरपते. मित्रांनो, गावात आदित्यनाथ, व्याडेश्वर, लक्ष्मीनारायण ही मंदिरे तर आहेतच, परंतु इथं असलेले श्री गणेश मंदिर अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते उंच डोंगरावर असून अगदी शहाजीराजांच्या काळापूर्वीही ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. त्या काळी विजापूर भागात असे घुमट असलेले बांधकाम करीत असत. त्याच प्रकारची या मंदिराची घुमटी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी शिळा असून त्यामुळं ते दार बंद केलेले दिसतं. इथं या शिळेलाच गणेश मानून तिची पूजा करतात. या शिळेवरच गणेशाकृती प्रकट झालेली दिसते. गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला व तो पुन्हा इथं प्रकट झाला अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. नंतर रत्नागिरीमधील एक सधन व्यापारी थरवळ शेठ यांनी या मंदिराला एक मोठा सभामंडप बांधून दिला. माघी चतुर्थीला इथं 3 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बैक मित्र हो। आता आपण नृत्य कलेतील गणेश याविषयी माहिती आणि त्या माहितीचा पुढचा भाग आपण आता ऐकूया। तर कालपर्यंत आपण माहिती जी ऐकली की 21 मात्रांचा गणेश ताल हा वैशिष्ट्यपूर्ण आहे। आता पुढं मृदंग पखवाज यासारख्या आवनद्य वाद्यांचा आविष्कर्ता आणि प्रथम वादक म्हणजे श्री गणेश म्हणूनच त्याला मूर्जाधिपती असं संबोधलं जातं आणि म्हणूनच 21 मात्रांच्या गणेशात तालाची निर्मिती झाली असावी। अनेक मृदंग व पखवाज वादक आपल्या प्रस्तुतीची सुरुवात गणेश तालानं करतात। कथ्थक नृत्यातही गणेश पर्णाचे सादरीकरण करण्याची पद्धत आहे। वेगवेगळ्या घराण्यांच्या आचार्यांनी अनेकविध गणेश पर्णांच्या रचना केल्या आहेत। उदाहरणार्थ ही रचना पहा, गम गम गणपती गजमुख मंगल, गिट गिड थुन थुन तत्तथई, जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता, विघ्न हरण सुख कर्ण धागेन धागे, धुमकिट धुमकिट थुडंग थुडंग दधिगिन थे। सर्वश्रुत आणि कथ्थक नर्तकांना विशेष प्रिय असलेल्या या गणेश पर्णाची रचना पंडित सखारामजी पखवाजी यांनी केली आहे आणि नृत्याद्वारे सादर करण्यासाठी पंडित मोहन शंकर कल्याणपूर यांना तो दिलाय। यात गम हा गणेशाचा बीजमंत्र आहे। बहुतेक गणेश पर्णांची सुरुवात या बीजमंत्राक्षरानं झालेली दिसते। गम गम गम गणपती गजानन विघ्नेश्वर ज्ञानी दाता, अष्टरूप गजवदन चतुर्भुज शुभारंभ दाता, वक्रतुंड सुंदर विशाल मस्तक एक दंत सोहे मोहे, जय गणेश लंबोदर एक दंत धा। बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक श्री ब्रिजराज मिश्रा यांनी रचलेला हा गणेश पर्ण त्यांनी युवा पिढीचे सुप्रसिद्ध तबलावादक पंडित मुकुंदराज देव यांना दिलाय। वल्लभदास नर्तक यांनी रचलेल्या गणेश पर्णामध्ये श्री गणेशाचे वर्णन व पर्णबोल यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो। गणपती सुरमुनी बंदे कंत विविध भा, दुग दुग झिन झिन किटकुकू थरिकिन जगविदन विनाशन, नाकी टरतक नंगे किटतक सुंदर तन देशातन, वो हो श्री ओ हो गणेश टेहे, कुकुहु ताको थरी थरी किन जग प्रणोज श्याम जनंग, नटुआ वल्लभ वल्लभ दास कहावत पर्ण भेद वो हो विदसो बनावत, श्री गणपति को ध्यान लगावत थरिंग जे थू किटता, किटतक थर्री खर्री खर्री दे तयनांग दे थात थुंगता किट किट तक था। आपण घेऊया एक भक्तिमय म्युझिकल।

संत कवींनी सुद्धा श्री गणेशाची सुंदर वर्णनं आपल्या अभंग आणि भजनात लिहून ठेवली आहेत. त्यातील काही पद नर्तकांनाही मोहात टाकतात. रचनाकारांच्या प्रतिभेचा आधार घेऊन नर्तक नृत्य प्रस्तुतीमधून आपलीही प्रतिभा दाखवतात. संत तुलसीदासांची ही गणेश स्तुती अजूनही नर्तकांना आकर्षित करते. गाईये गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, सिद्धी सदन गजवदन विनायक, कृपा सिंधु सुंदर सब लायक, मोदक प्रिय मुद मंगल दाता, विद्या वारिधि बुद्धि विधाता, मांगत तुलसीदास कर जोरे, बसव राम सिया मानस मोहे. भारतीय नाट्य परंपरा या आपल्या पुस्तकात आचार्य गैरोला म्हणतात की गुप्त, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि चोल या राजांच्या राजवटीत कला परंपरा अधिकाधिक विकसित झाली. गुप्त युगाला भारतीय कलांचे सुवर्णयुग मानले जाते. याच काळात गणेश, शिव, विष्णू, दुर्गा, लक्ष्मी या देवी देवतांचे अनेकविध मूर्ती निर्माण झाल्या. त्या मूर्तींचा भावभंगिमा मुद्राकलेच्या गौरवशाली परंपरेची प्रचिती देतात. अभिनय दर्पणमध्येही असा उल्लेख सापडतो. प्राचीन भग्न वा अभंग मूर्तींमध्ये गणेशाच्या विविध अवस्था दिसतात. सोंडेनं अनेक शस्त्रे धारण केली आहेत. नुपूर पादचारी, रिद्धिसिद्धी समेत अशी गणेशाची अनेक रूपं नर्तकाला प्रभावित करतात, प्रेरणा देतात. एका ललित कलेमधून दुसऱ्या ललित कलेचा जन्म होत असतो. ही शिल्पे पाहून चित्रकार आपल्या कुंचल्याची करामत दाखवत सुंदर चित्र रेखाटतो, तर नर्तक आपल्या लवचिक सफाईदार शरीराकृतींमधून अलौकिक सौंदर्य दर्शकांसमोर साकार करतो. अशा तऱ्हेनं जर पाहिलं तर सर्वच ललित कलांमध्ये श्री गणेशाला अत्यंत मानाचे व अत्यंत महत्त्वाचे अग्रस्थान आहे. आणि म्हणूनच या नृत्यकलेमध्ये देखील श्री गणेशाला खूप महत्त्व आहे. तर आता आपण घेऊया एक म्युझिकल ब्रेक.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक। तर मित्र हो, आता गणेशोत्सवाच्या संदर्भामध्येच आणखीनही अत्यंत इंटरेस्टिंग माहिती आपण ऐकणार आहोत, आणि ती म्हणजे कोकणातील गणेशोत्सव। मित्र हो, कोकण म्हणजे आपला निसर्गाचा पूर्ण म्हणजे त्यांनी कब्जा केलेला आहे। निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर कोकणात अवश्य जा आणि एकदा कोकणातला गणेशोत्सव अवश्य बघा। महाराष्ट्रभूमीत भौगोलिक रचना वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला निसर्गसंपन्न प्रांत म्हणजे कोकण। उत्सवप्रिय कोकणात दोन सण दणक्यात साजरे होतात, एक गणेशोत्सव आणि दुसरा शिमगा। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तेवढ्याच धामधुमीत कोकणात माघी व भाद्रपदातील गणेशोत्सव सार्वजनिक तसंच घरगुती स्वरूपात देखील साजरा केला जातो। श्रोतेमित्र हो, कोकणातील मूळ निवासी व्यवसाय उद्योग नोकरीनिमित्ताने बाहेरगावी कुठेही गेलेले असले तरी गणपती उत्सवाला आपल्या घरी आवर्जून येतात। हा उत्सव मुख्यतः भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत चालतो, परंतु आपापल्या इच्छेनुसार पद्धतीनुसार कुणी एक दिवस तर कुणी दीड दिवस, 3, 5, 7, 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतात। कोकणात काही ठिकाणी 21 दिवस गणपती आणण्याचीही प्रथा आहे। भंडारी समाजात अगदी दसऱ्यापर्यंत गणेश मूर्तींचे पूजन केले जातं। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुखकर्ता दुखहर्ता अशा गजाननाचे घरोघरी आगमन होते। बालगणपतीपासून ते खूप मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आणल्या जातात। काही कुटुंबात गणेशमूर्ती घरी न आणता नदीवर तिथल्याच मातीचा गणपती करून तिथं त्यांची पूजा आरती आणि लगेचच उत्तर पूजा करून विसर्जन करण्याची प्रथाही आहे।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा.

श्री क्षेत्र गणपतीपुळ्याचा स्वयंभू गणपती हाच आमचा गणपती अशी तेथील गावकऱ्यांची भावना आहे। त्यामुळे गणपतीची मूर्ती घरी न आणणाऱ्यांचे गाव म्हणून गणपतीपुळ्याची वेगळी ओळख आहे। तसंच एक गाव एक गणपती असा आदर्श निर्माण करणारे हे गाव आहे। अशीच प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील कोईल गावामध्ये आहे। काही कुटुंबियांचे कुलदैवत गणपती असल्यानं कुलदैवतेची मूर्ती विसर्जन करत नाहीत। कोकणात सार्वजनिक किंवा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो। गावागावातून अनेक कुटुंबाचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाजत गाजत आणतात। गावातील आबालवृद्ध उत्सवाचे कार्यकर्ते पारंपरिक वेषामध्ये लेझिम खेळत नाचत गात गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गजाननाचं स्वागत करतात। अगदी नजरेत भरण्यासारखा असा हा देखावा असतो। यातून कोकणातील उत्सवाचे संघटित स्वरूप लक्षात येतं, हे महत्त्वाचे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा होते, नैवेद्य दाखविला जातो, आरती केली जाते। गणपतीला नारळाचे उकडीचे खास मोदक नैवेद्यासाठी असतात। आरतीची मजाही आगळी वेगळी असते। नातेवाईक शेजारी पाजारी सगळे एकत्र जमून प्रत्येक घरी वेळा ठरवून तालासुरात वेगवेगळ्या चालींमध्ये आरत्या म्हणतात। दोन दोन तास टाळ झांजा ढोलक मृदंगाच्या साथीनं भक्तीत होत एकरूप होतात। हे भक्तगण कोकणात आपल्याला अवश्य दिसून येतात। वर्षभर कधी एकमेकांकडे जाणं होत नसलं तरीही आरतीला गणपती पाहायला एकमेकांकडे जाण्याची पद्धत इथं आहे। या भेटींमुळं नातेसंबंधांनाही बळकट येते। कोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक कौटुंबिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक असे अनेक पैलू आहेत। गणपतीच्या कालावधीत सकाळी मंत्र जागर देवे म्हणणे अभिषेक आवर्तने करणे असे धार्मिक विधी होतात। दुपारनंतर भजन प्रवचन आणि रात्री कीर्तन नमन खेळ दशावतार चित्रकथा अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असते। सांस्कृतिक उपक्रमांवर भर देत अतिशय सद्भावनेनं लोककला संवर्धनाचं आणि संस्कृती जपण्याचं उदात्त कार्य या गणेशोत्सवाद्वारे केलं जातं।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: कोकणात प्रत्येक वाडीवर भजनी मंडळी असते। गण स्तवन अभंग गवळण कव्वाली भारूड आणि शेवटचा गजर असे भजनाचे रूपडे असते। गावकऱ्यांच्या सोबतीनं आणि टाळ मृदंगाच्या साथीनं भजन भक्ती ही कोकणाची खासियत आहे। गणेशोत्सवात भजनांना अधिकच रंग चढतो बरं का मित्रांनो। चित्रकथी ही एक प्रगल्भ कला कोकणात प्रामुख्यानं सिंधुदुर्गमध्ये आढळते। चित्रकथी दशावतार नमन या लोककलांचा आरंभ गणेश स्तवनानं सादर केला जातो। चित्रकथी म्हणजे कागदांवर पौराणिक कथांची चित्र काढून ती प्रेक्षकांच्या समोर धरून कथाकथन करणं। कुडाळजवळील पिंगुळी या गावातील गंगावणे हे कुटुंब ही कला जोपासण्याचं काम करत आहे। दशावतारी खेळामध्ये अभिनयाच्या विविध शैलींचं उपयोजन केलं जातं। दशावतार हाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकसाहित्य सादरीकरण कला प्रकार आहे। गणपतीचं सोंग घेतलेला नट गणपतीचा लाकडी मुखवटा धारण करतो। गणपती तसंच रिद्धीसिद्धी एकमेकांचे हात हातात धरून नृत्य करतात। गणपती दर्शनानंतर भटजी हे पात्र प्रवेश करतं। भटजी प्रथम गणपतीची पूजा अर्चा करतात, त्यानंतर आरती होते। भटजी बोलीभाषा आणि संस्कृत अशा मिश्र भाषेचा वापर करून गणेश पूजनाचा विधी पार पाडतात। नंतर एखाद्या विषयावर आख्यान सादर होते। या सादरीकरणात संगीत गीत नृत्य अभिनय आणि संवादांमध्ये अनेकदा अलंकार प्रचूर भाषेचे उपयोजन केले असते। भारतीय संस्कृती मूल्याचे जतन करण्याचे मोलाचे काम गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणवासीय करत आहेत। उत्सवाच्या निमित्तानं अशा समूहातून ऊर्जा देणारी आनंदी सहजीवन कोकणी कलावंत अनुभवतात।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

सर्वसाधारणपणे सार्वजनिक गणेशोत्सवांमधून अनेक प्रकारची व्याख्याने, परिसंवाद, ज्ञानसत्र चालतात. राजकीय, सामाजिक, स्थानिक तसंच राज्य पातळीवरील प्रश्नांसंबंधी जाणकारांना, सर्वसामान्यांना समजेल व गोडी वाटेल अशा भाषेत विषय मांडण्यास बोलावलं जातं. काही ठिकाणी गावातील उत्साही मंडळी एकत्र येऊन नाटकं देखील बसवतात. खेडेगावातून कलात्मक व धार्मिक चित्रपटही दाखवले जातात. काही ठिकाणी गणेश मंडळाच्या आयोजनातून गाण्यांच्या मैफिलीही संपन्न होतात. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरी पूजन करतात. कोकणामध्ये गौरीची स्थापना गणपतीच्या शेजारी करतात. गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे अनुराधा नक्षत्रात संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रात पूजा करायची आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रात गणपती विसर्जनासोबत त्यांचंही विसर्जन करायचं अशी प्रथा आहे. गौरी विविध ठिकाणी विविध रूपात पूजतात. मुखवट्यांच्या रूपात, पाटावर उभ्या ठेवून, फोटोच्या रूपात, तेरड्याच्या फुलांसहित रोपांच्या रूपात, तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात पूजल्या जातात. मुखवट्याच्या गौरी अत्यंत आकर्षक, सुंदर व अलंकृत असतात. गौरी ओवसा करण्याची पद्धत असल्यानं या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात. किनारपट्टी लगत असलेल्या कोळी समाजातही गौरी सणाचे विशेष महत्त्व आहे. कोकणात गणपतीची आई म्हणून पूजली जाणारी गौरी देशावर मात्र गणपतीची बहीण मानली जाते. तिथं त्या दोघी येतात, एक लहान तर दुसरी मोठी. गौरी व गणपती यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसल्याचे विचारही अनेक अभ्यासक मानतात. गौरी ही समृद्धीची आणि धान्याची देवता आहे. कोकण प्रांतात काही ठिकाणी केळीच्या पानावर 5 खडे आणून हे खडे जलदेवता म्हणजेच गौरी म्हणून पूजले जातात. एकूणच काय, माहेरवाशिण घरी आल्यामुळं कुटुंबात आनंदी आनंद असतो. श्री गणेश पूजनाच्या कालावधीत अनेक ठिकाणी श्री सत्यनारायण पूजनही केलं जातं.

0: पांडुबची सासू आली माझ्या जोडीला
1: पांडुबचा ससरा आला लाडी गुडीला
0: धोंडीबची सासू आली

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

कोकणातील गणेशोत्सव हा अर्थकारणाचाही मोठा स्रोत आहे. या कालावधीत शहरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणात येतात. प्रवासासाठी शासनाकडून विशेष तरतूद व सोयीसुविधाही पुरवल्या जातात. मित्रहो, कोकणात गणपती आरास सजावट याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळं सजावटीचे रंगरंगोटीचे साहित्य, रंगीबेरंगी फुलं फळं, आधुनिक साहित्य यांनी बाजारपेठ फुलून गेलेली दिसते. पेणच्या गणेशमूर्ती फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्रात, देशात तसंच परदेशातही सर्वत्र पाठवल्या जातात. त्यामुळं कोकणातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पिढ्यानपिढ्या एकाच विशिष्ट गणपती कारखान्यामधून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवून घेण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. यातूनच मूर्तिकार व गणेशभक्त कुटुंबीय यांच्यातील ऋणानुबंध तयार होतात. कोकणातील गणेश उत्सव हा कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जपणारा, एकूणच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुण्यांची रेलचेल, मुलांची धमाल, जुन्या पिढीच्या आठवणीत पूर्वजांचे स्मरण करणारा असा हा ऊर्जावर्धक गणेशोत्सव. ही ऊर्जा पुढे अनेक महिने उपयोगी पडते बरं का. गणपती विसर्जन हा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग असतो. मुलगी सासरी जाताना जी भावना निर्माण होते ना, तशीच अवस्था विसर्जनाच्या वेळी होते. 8-10 दिवस भक्तियोगामध्ये अकंट बुडालेल्या भक्तांना तर अक्षरशः अश्रू आवरेनासे होतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा संदेश गजाननाबरोबर नातेवाईकांनाही देत हा आनंदोत्सव, हा आनंद सोहळा संपन्न होतो. आणि आपल्या इकडं देखील अनंत चतुर्दशीला साधारणपणे सर्वच गणेशाचं विसर्जन होतं आणि आपणही गणेशाला निरोप देतो आणि हाच संदेश सर्वांना देतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना जीवाला, आजही मला आठवते. आणि या शोमध्ये आता आपण इथंच थांबूया. आपण कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आपण सुरुवात करतो एका मोटिवेशनल शायरी सोबत, कारण शायरी तो बनती आहे ना बॉस. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. क्या बात है, हौसला होना चाहिए. खरंच आपल्या मध्ये जर हौसला असेल तर आपण काहीही करू शकतो. पण नाही, दिवस कितीही धावपळीचा असो, कितीही काम असोत, पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे की नाही. आणि तोच वेळ आज आपण एकत्र एन्जॉय करणार आहोत. मग तयार आहात ना? मस्त गप्पा, सुंदर गाणी, मनोरंजन आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आली आहे तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. चला तर मग तुमचा मूड एकदम फ्रेश करूया आणि या संध्याकाळची सुरुवात एका भन्नाट गाण्यानं करूयात. ऐका छान छान गाणी.

संध्याकाळचे 4:10 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त असं गाणं कुछ कुछ होत आहे, टायटल सॉंग आपण ऐकलेलं आहे. आणि लगेच आपल्या पुढे अंजली आणि ते आलेले आहेत, त्यांची मस्ती आलेली आहे. खरंच काही मूवी ज्या असतात ना, त्यांच्यातल्या काही आठवणी नेहमी आपल्यासोबत असतात. आणि मित्रांनो, मंडळी, मैत्रिणींनो, सख्यांनो, तुम्ही सगळ्यांनी जर असं ठरवलंय तुमचे काही बँकेचे कामं पुढच्या वीकमध्ये करायचे, तर मग थांबा. कारण युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेतर्फे 28 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपांची हाक देण्यात आली आहे. पण या संपांच्या आधी म्हणजे 26 आणि 27 सप्टेंबर रोजी वीकेंड आहे, म्हणजे शनिवार आणि रविवार आहे, सुट्ट्या येत असल्यानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारनं रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहतील असा निर्णय घेतलाय. त्यामुळे या रविवारी सर्व बँक शाखा कार्यालये, एटीएम लिंक शाखा आणि करन्सी चेस्ट रविवारी पूर्ण क्षमतेनं कार्यरत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मान्यता दिली आहे. सो तुमची काही कामं असतील पण तुम्हाला शनिवारपर्यंत जाणं शक्य नसेल तर रविवारी तुम्ही जाऊ शकता. रविवारी बँकांना सुट्टी नसणार आहे, पण एवढं लक्षात ठेवा 28, 29, 30 या 3 दिवस बँकांना सुट्टी आहे किंवा ते संपावर आहे. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये तरी तुमची कामं होणार नाहीत. जर कामं खूप महत्वाची असतील तर आत्ताच करून घ्या. वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: कभी तो हंसाए।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचं। संध्याकाळचे 4:27 झालेत। आणि मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आपल्या म्हणजे कालच जी घटना घडलेली आहे, खरं म्हणजे तिचं वाईट वाटतंय, कारण ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा शकुंतला नगरकर ज्या आहेत, त्यांचं वयाच्या 66व्या वर्षी म्हणजे कालच निधन झालंय। आणि कर्करोगामुळे पुण्यात त्यांचं निधन झालंय। त्या मूळच्या आपल्याच अहिल्यानगरच्या आहेत। काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या। गेल्या वर्षी त्यांना राज्य सरकारचा कला पुरस्कारही देण्यात आला होता। 50 जास्त वर्ष त्या या क्षेत्रात होत्या। केंद्र सरकारचा नाटक अकादमी पुरस्कार तसंच शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारही त्यांना मिळाला। त्यांचं सुरुवातीचं आयुष्य नगरमध्ये गेलं। त्यांनी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी पहिल्यांदा घुंगरू बांधले आणि लावणी क्षेत्रात पदार्पण केलं। त्यांचा अधिक काळ पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांमध्ये गेलाय। तर मंडळी, अशा प्रकारे आज नगरनं, महाराष्ट्रानं एक छान कलावंत गमावलेला आहे। पण त्यांचं हे काम, त्यांच्या आठवणी, त्यांची कला नेहमी आपल्यासोबत राहील। तर ज्येष्ठ लावणी नृत्यांगणा शकुंतला नगरकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते।
2: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

4:45 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आपला ना भारतीय वेट लिफ्टर मीराबाई चानू यांनी ना आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत भारताची पदकाची प्रतीक्षा संपवली बरं का. हो, हे खरं आहे. आणि चानू यांनी स्नॅच मध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 111 किलो असं 198 किलो वजन उचललंय. 1998 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे पहिलं वेट लिफ्टिंग पदक ठरलं आहे. उत्तर कोरियाच्या री सॉंग गमनं 215 किलो वजनासोबतच सुवर्ण पदक पटकावलं. यामुळे आता मीराबाई चानू यांच्या कारकिर्दीत आता ऑलिम्पिक रौप्य पदकासोबत जागतिक राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांतील पदकांची भर पडली. यापूर्वी 1998 बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरी यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर वेट लिफ्टिंगमध्ये भारताला 28 वर्षानंतर यश मिळालंय, म्हणजे एक इतिहास घडलाय असं म्हणा देखील हरकत नाहीये. तर म्हणजे स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि मीराबाई चानू यांनी आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिलं पदक जिंकलेलं आहे. 28 वर्षांचा हा दुष्काळ संपलेला आहे पदकाचा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

4:55 झालं आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास कोणताही विरोध नाहीये बरं का, पण त्यासाठी ध्वनी आणि वायू प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळता येणार नाहीये असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं म्हणजे काल न्यायालयानं कालच म्हणजे 22 तारखेला सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास संपूर्ण बंदी घातलीय. धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम जे असतात त्याचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे आता उत्सव आपण साजरा करतो पण धार्मिक सण असला तरी पण फटाके जे होतात ज्याचा खूप मोठा आवाज होतो त्यामुळे वायू प्रदूषण पण होतं, तर ते करण्यासाठी आता मनाई आहे. तसंच ढोलताशांमधील हातोड्यानं वाजविण्यात येणारी वस्तू, ढोलताशा पथकांमध्ये आवाजासाठी वापरले जाणारे गॅस गॅस सिलेंडर व हातोड्याने वाजवणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांच्यावर देखील बंदी करण्यात आलेली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपला ज्या सण उत्सव आहे ते तर साजरे करा पण त्यामुळे कोणतंही प्रदूषण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं मुंबई न्यायालयानं सांगितलेलं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकता है सांज रंगा हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5:01 झालंय आणि सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे आता सध्या ना सगळीकडचं वातावरण एवढं छान आहे, कारण बाप्पा घरोघरी आहे, घरोघरी आरतीचा आवाज, बाप्पांची गाणी। परत बाहेर जर बघितलं तर सार्वजनिक मंडळांमध्ये वेगवेगळे बाप्पांची रूपं दिसतात, बाप्पांची गाणी ऐकायला मिळतात आणि त्यातली त्यात रात्री भर पडतीय ती म्हणजे देखाव्यांची। आपल्याकडे या वर्षी म्हणजे आपल्या अहिल्यानगर मध्ये या वर्षी खूप सारे जिवंत देखावे आहेत, ते देखील बघण्यास खूप मजा येते। पाऊस असला तरी नगरकर देखावे बघत आहेत, हा आनंद लुटत आहेत आणि आनंद घेतलाच पाहिजे प्रत्येक सण उत्सवामध्ये। पण मंडई, तुम्हाला माहित आहे का, आज आहे 23 तारीख आणि परवा दिवशी आहे 25 तारीख, म्हणजे शुक्रवारी 25 तारीख आहे, म्हणजेच अनंत चतुर्दशी आहे। म्हणजे आपण इमॅजिनही करू शकत नाही की आपण एवढा आनंद उत्साह साजरा करतोय आणि 25 तारखेला बाप्पा जाणार आहेत, आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत आणि मग नंतरून सगळीकडे शांतता असेल आणि एकच आपण म्हणू सगळेजण म्हणूयात की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणू। आणि मंडळी, खरं म्हणजे या वर्षी तर 12 दिवसांचे बाप्पा आले होते, 12 दिवसांकरिता आले होते, तरी पण हे 12 दिवस कसे संपले हेच कळालेलं नाही आहे। तर या तुमच्यासाठी हे 12 दिवस, म्हणजे अजून 12 दिवस नाही म्हणता येणार, पण हे जे झालेले दिवस आहेत ते कसे होते, किती मजा केली, काय वेगळेपण केलंय हे नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आता सध्या ना खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, कारण गणपती बाप्पा आलेले आहेत. पण आता अगदीच 2 दिवसानंतर बाप्पा आपल्यातून जातील त्याची खूप खंत वाटते. आणि आतापासूनच वाईट वाटायला लागतंय की हे 12 दिवस किती पटकन संपलेत आणि आता 2 दिवसानंतर बाप्पा जाणार यावर विश्वासच बसत नाहीये. आणि याच निमित्त बाप्पा आलेत, कसं वाटतंय, काय काय मजा केली आहे, काय काय वेगळे पण आहे, आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्यासोबत आपले काही श्रोते, आपल्या काही मित्रमैत्रिणी आहेत. तर आता आपल्यासोबत आहेत चिन्मय ताई.
1: हाय ताई.
2: हॅलो,
1: कशी आहेस तू?
2: छान छान.
1: आता गणपती बाप्पा आलेत तर कसं वाटतंय तुला?
2: खूप छान. खरं तर दरवर्षी आमच्या घरी गणपती बसतात आणि माझ्या माहेरी पण गणपती बसतात आणि सासरी पण असं असतं की आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो. तर या 5 वर्षामध्ये, म्हणजे जेव्हापासून माझी मला एक लहान मुलगी आहे ती 5 वर्षाची, जेव्हापासून ती झाली आहे तेव्हापासून आम्ही नॅचरली, म्हणजे जो शाडूच्या मातीचा गणपती असतो ना, तोच आणायचा असं आम्ही संकल्प केलेला आहे. आणि गेल्या 5 वर्षांपासून आम्ही शाडूच्याच मातीचा गणपती बाप्पा आणतो.
1: क्या बात आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि ताई, खरं म्हणजे आपण दरवर्षी वेगवेगळी थीम करतो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, तर यावर्षी काय प्रयत्न आहे तुझा?
2: यावर्षी आम्ही गणपती बाप्पाचा जो पूर्ण देखावा आहे, म्हणजे छोटासाच देखावा तयार केलाय, तो एका घरगुती मंदिर असा केलाय. म्हणजे बऱ्यापैकी आधीच्या काळी असं असायचं, मोठे मोठे वाडे असायचे आणि त्या मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये एक छोटंसं देऊळ केलं जायचं देवाचं, की तिथे जाऊन आपण पूजा करायचो. मग त्याच्यासमोर तुळशी वृंदावन असायचं वगैरे, बाजूला आपण छोटे मोठे झाडं लावायचो. तर त्याच पद्धतीचं एक आम्ही तयार केलं, पूर्ण मखर घरच्या घरी तयार केलं आणि तीच थीम यावर्षी आम्ही केलेली आहे.
1: अच्छा. आणि ताई, खरं म्हणजे दरवर्षी बाप्पा 10 दिवसांसाठी आपल्याकडे येतात, पण यावर्षी 12 दिवसांसाठी आलेत. आणि तरीही हे 12 दिवस किती पटकन संपतायत असं वाटतंय. आता अगदीच 2 दिवस राहिलेत, तर कसं वाटतंय?
2: नाही, खरंच हे आत्ताचे 12 दिवस जरी गणपती आहेत तरी असं बिलकुल वाटत नाहीये की इतक्या, म्हणजे इतके दिवस आपल्याला मिळालेत. आत्ता तर असं वाटायला लागलंय की अरे बापरे, काल परवा तर आपण गणपती बाप्पाचं म्हणजे घरामध्ये आगमन झालं होतं आणि लगेचच्या लगेच 2 दिवसात लगेच संपतंय. आणि काय काय करू, काय काय नवीन नवीन गोष्टी करू. किंवा मग नगरमध्ये आत्ता सध्या यावर्षी जे जिवंत देखावे जास्त आलेले आहेत, किंवा गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या प्रकारे थीम तयार करून वेगवेगळ्या आरास तयार करण्यात आलेले आहेत, काहीच बघणं झालं नाहीये की काय असं वाटायला लागलंय. दरवर्षी असं होतं की गणपती बाप्पा येतात आणि असं 10 दिवस इतके पटकन निघून जातात की कळतही नाही. यावेळेसही तसंच झालंय अगदी.
1: आणि ताई, खरं म्हणजे जसं तू म्हणालीस की पटकन आता बाप्पा जात आहेत, पण सगळ्यांना एक खंत असते की बाप्पा आला आणि गेला, पण बाप्पा आपल्याला खूप काही आनंद देऊन जातोय. पाऊसही नव्हता आपल्याकडे आणि सगळ्यांचं असंही म्हणणं आहे की बाप्पानी पाऊसही आपल्याकडे पाठवलाय, पण अजून पाऊसाची गरज आहे. तर बाप्पाला जाता जाता तू काय म्हणशील?
2: मी तर गणपती बाप्पाला पहिल्यापासून मी हीच गोष्ट मागत आलेली आहे की नेहमी प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न कर. असं आहेच की प्रत्येक जण एकाच वेळी सुखी राहू शकेल असं नाहीये, आनंदी राहू शकेल असं नाहीये, पण ऍटलिस्ट समाधान तरी प्रत्येक गोष्टीचं मिळणं डिझर्व करतो माणूस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नगरला यावर्षी अक्षरशः दुष्काळजन्य परिस्थिती आहे. फार फार जास्त वाईट वाटतंय की अनेक भागांमध्ये पाणी अजूनही, म्हणजे पावसाळा असताना सुद्धा टँकरने पाणी येतंय. एकतर ऑलरेडी आपला नगरचा भाग दुष्काळी, त्यात जर पाऊसच येत नसेल तर मग अजून जास्त लोकांना त्रास होणार आहे. आणि हाच मे बी पुढच्या वर्षी कमी होऊ शकेल अशी आशा आपण करू शकतो की आपण बाप्पाकडे मागू शकतो. आणि हेच यावर्षीचं मागणं असणार आहे
1: नक्कीच. आणि बाप्पा ऐकेल, पण त्यासाठी आपल्याला देखील प्रयत्न करावे लागतील. आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो त्या थांबवल्या पाहिजेत. आणि
2: नक्कीच नक्कीच याबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगेल की आता सध्या आपली महानगरपालिका खूप छान काम करतेय की जे बाप्पाचं जे पूर्ण निर्माल्य असतं ते निर्माल्यासाठी कलश पण बसवतीये नगरमध्ये. आणि आता कृत्रिम कुंड तर करतातच सगळीकडे. पण एक ना फार छान आयडिया माझ्या मैत्रिणीने मला सांगितली की असं जर केलं तर कसं होईल की जर आपल्याकडे कृत्रिम कुंड तयार करतातच सध्या सगळीकडे, तर एकच शहराच्या बाहेर मोठा कृत्रिम कुंड पुढच्या वर्षी बसला. तर यावर्षी तर शक्य नाही, ऑलरेडी तयार झालेत. पुढच्या वर्षीपासून एकच असा मोठा कुंड तयार करून ठेवायला पाहिजे की त्याच्यामध्ये संपूर्ण शहरातले किंवा मग आजूबाजूचे जे गावातले गणपती असतील ते तिथे येऊन विसर्जन करता येतील. आणि जो निर्माल्य कलशची जी आयडिया आहे यावर्षीची ती बेस्ट आहे. आणि आपण पण पालिकेला थोडा सपोर्ट केला ना तर कदाचित हे जे पाण्याचं संकट येत आहे किंवा हे जे प्रॉब्लेम्स येत आहेत हे थोडे शहरातले कमी होऊ शकतील, कचऱ्याचे प्रॉब्लेम्स येत आहेत हे कमी होऊ शकतील.
1: नक्कीच. आणि जसं तू म्हणालीस की आपणही प्रयत्न करणं किंवा महापालिकेवर आपण खूप म्हणतो की प्रशासन काही करत नाही, पण जर प्रशासन करत आहे तर आपण त्यांना प्रतिसाद देणं महत्वाचं आहे.
2: अगदी अगदी.
1: तर ताई तू आज आमच्याशी खूप छान गप्पा मारलास, खूप महत्वाचे मुद्दे सांगितलेस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू.
2: थँक्यू सो मच.
1: आणि गणपती बाप्पा
2: मोरिया.
0: म्हणजे आपण अशाच आपल्या श्रोतांसोबत मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांना कसं वाटतंय हे जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: श्रोत्या हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी, आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे खूप आनंदी प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे, छान वाटते. पण आता अगदीच 2 दिवसानंतर बाप्पा जाणार आहेत, म्हणजे 25 तारखेला बाप्पा जाणार आहेत, हे आठवून किंवा याचा विचार करूनच असं वाटते, अरे काय होईल, म्हणजे पुन्हा नगर एवढं शांत होईल आणि पुन्हा आपल्याला वर्षभर बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे. पण आता सध्या जर वातावरण पाहिलं, रात्रीची तर किती मजा येते, म्हणजे आरास चालू आहे, आपल्याकडे जिवंत देखावे आहेत, त्यामुळे सगळीकडचं वातावरण अगदी छान आहे, सगळीकडे लगबग चालू आहे आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आता आपल्यासोबत आहेत आपले काही श्रोते आणि आपल्या काही मित्र मैत्रिणी ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. तर आता आपल्यासोबत आहे हर्षदा.
2: हाय हर्षदा.
3: हॅलो.
2: तू आता सध्या आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत, कसं वाटतंय तुला?
3: खूप छान वाटतंय, कारण की नगर मधले गणपती म्हटलं तर सांगायलाच नको, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जिवंत देखावे आपण पाहत आहोत. सामाजिक म्हणा, सामाजिक संदेश आहेत, काही ठिकाणी तुकाराम मुंडेंचं पण आहे आणि खूप सुंदर असं भव्य दिव्य देखावे यावेळेस सादर केलेले आहे.
2: हो, आणि यावर्षी जास्त जिवंत देखावे आहेत आणि देखाव्यांच्या मॅनेजमेंट मध्ये देखील तू असतेस, तर मग तुला जेव्हा तू हे सगळे देखावे पाहतेस तेव्हा कसं वाटतंय?
3: आता मॅनेजमेंट मध्ये असल्यामुळे मॅनेजमेंट मध्ये जो होणारा गोंधळ तर तो असतोच, पण प्रत्येक कलाकारांची जी धांदल असते, म्हणजे त्यांना प्रत्येकाला त्याची छबी उमटवायची असते, नाही का? आणि प्रत्येक देखाव्यामधून जरी खंडोबा विवाह सोहळा जरी असेल तरी पण त्यातून काही ना काही एक संदेश आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे महिषासुराचे वध, प्रत्येक ठिकाणी 3 ठिकाणी वेगवेगळे वध दाखवलेले आहेत आणि 3 ठिकाणी देव्या वेगवेगळ्या आहेत. आणि हो, बघायला गेलं नेमकी म्हणजे ऑडियन्स पण कन्फ्युज आहे, नेमकी महिषासुराचं वध नेमके कोणत्या देवीने केलंय, म्हणजे 3 ठिकाणी पाहायला मिळतंय, 3 ठिकाणी एकच देखावा आहे आणि एका रक्तबीज म्हणून आहे तो पण वेगळ्या ठिकाणी आहे. तुकाराम मुंडेंचा देखावा अतिशय बघण्यासारखा आहे, बेचमुक्त भारत, तो कपिलेश्वर मित्र मंडळीचे आहे. आणि हो, आणि बऱ्यापैकी म्हणजे जर पाहिलं तर म्हणजे गर्दी खूप जास्त प्रमाणात आहे. जसं बघतो आपण सामाजिक तर आहेच आहे, पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त नगर जिल्ह्यामध्ये एक भावनिक दृष्टीने जास्त देखावे बसवण्यात आलेले, जास्त देवी देवतांचं जास्त बसवण्यात आलेले.
2: आणि खरं म्हणजे हे सगळे तू जसं म्हणालीस की यावर्षी आपल्याकडे जिवंत देखावे आहेत, त्यामुळे थोडंसं वेगळे पण आहे. अजून काय वेगळे पण आहे यावर्षी की जे दरवर्षी नाही दिसून आलं पण यावर्षी दिसून येत आहे?
3: यावर्षी जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहेत ना, प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुलींचे डान्स ठेवले गेलेत, म्हणजे प्रत्येक आरएसमध्ये एक डान्स आहेच आहे.
2: ओके.
3: हो, असं कुठंच नाहीये की तिथं डान्स नाही, असं मागच्या वर्षी नव्हतं, क्वचित एखाद्या ठिकाणी असेल, परंतु यावर्षी जे आहे ना जास्त प्रमाणात म्हणजे गोंधळी समाज जो म्हणतात ना तो जास्त दिसलाय, म्हणजे त्या मुलींचा तो डान्स म्हणजे लल्लाटी भंडारी गाणे जास्त प्रमाणात म्हणजे एकसारखं दिसत आहे. म्हणजे मी म्हणाल की आता परीक्षक जे असतील ना ते पण थोडेसे कन्फ्युज होऊन जाणार आहेत की नेमके आता नंबर काढायचे कोणाचे.
2: म्हणजे लोककलेला देखील आपण
3: प्राधान्य दिले.
2: आणि खरं म्हणजे यावर्षी खरंच खूप नगर मध्ये क्रेज आहे, कारण पाऊस आला तरी लोक छत्री घेऊन जात आहेत, तर गर्दी काय म्हणते नगरची?
3: नगरची गर्दी जर म्हटली तर तुफान गर्दी आहे, म्हणजे रस्ता सापडत नाहीये, माणूस चुकतोय जागेवरून, म्हणजे रस्ता कळत नाहीये, म्हणजे चारही जेवढे रस्ते आहेत तेवढे सगळे पॅकेज, तू कितीही पाऊस असला तरी पण तेवढाच रस्ता जाम आहे. म्हणजे आता समजा लोकांना जायचंय डाळ मंडळीत, पण लोक फिरून परत त्याच मंडळात येतात, इतका जबर गोंधळ नगरमध्ये चालू आहे गर्दीच्या बाबतीत.
2: खरं म्हणजे हर्षदा, आता गणपती बाप्पा आलेत आणि यावर्षी 12 दिवसाच्या गणपती बाप्पा होते, तरी पण इतक्या पटकन हे दिवस गेलेत आणि आता 2 दिवसात बाप्पा जातील, नगर पुन्हा शांत होईल. तर आता बाप्पा जात आहेत, तर बाप्पाला काय सांगशील?
3: गणपती जात आहेत पण बाप्पांना एवढंच सांगू आम्ही की आता या वर्षीचं जे जिवंत देखावे झालेले आहेत त्यामध्ये काय होईल माहित नाही, पण ज्या वेळेस पुढच्या वेळेस पुन्हा ते येतील तर त्यावेळेस अशाच या कलाकारांच्या डोक्यांमध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना या वर्षी त्यांनी देऊन जाव्यात आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही सुंदर देखावे नगरमध्ये व्हावी.
2: नक्कीच नक्कीच, कारण कलाकारांची जी विचार करण्याची क्षमता असते ती खरंच खूप भारी असते आणि बाप्पा अजून ते नक्कीच वाढवतील. आणि तू आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: म्हणजे आपण अशाच आपल्या श्रोतांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांना कसं वाटतं हे जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोत्या हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांज रंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे खूप आनंदी प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे, छान वाटते. पण आता अगदीच 2 दिवसानंतर बाप्पा जाणार आहेत, म्हणजे 25 तारखेला बाप्पा जाणार आहेत, हे आठवून किंवा याचा विचार करूनच असं वाटते, अरे काय होईल, म्हणजे पुन्हा नगर एवढं शांत होईल आणि पुन्हा आपल्याला वर्षभर बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे. पण आता सध्या जर वातावरण पाहिलं, रात्रीची तर किती मजा येते, म्हणजे आरास चालू आहे, आपल्याकडे जिवंत देखावे आहेत, त्यामुळे सगळीकडचं वातावरण अगदीच छान आहे, सगळीकडे लगबग चालू आहे. आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आता आपल्यासोबत आहेत आपले काही श्रोते आणि आपल्या काही मित्र मैत्रिणी, ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. तर आता आपल्यासोबत आहे काजल.
1: हाय काजल, कशी आहेस?
2: बरी आहे, तू कशी आहे?
1: मी पण छान. आणि काजल, खरं म्हणजे आता बाप्पा आले तर कसं वाटतंय तुला?
2: चांगलं, म्हणजे खूप बरं वाटतंय. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही सांगायला गेले की प्रत्येक तुम्हाला पुणे आता 10-12 वाजता बंद झालेले नाही दिसणार, तर पुणे रात्रभर चालू आहे. लोक पंडाल बघायला जातात, फिरतायत, शॉपिंग करतायत, खातायत, पितायत, म्हणजे फुल ऑन एन्जॉय चालू आहे पुण्यामध्ये तरी.
1: अच्छा. आणि खरं म्हणजे तू पुण्यात असतेस आणि आपण सगळेच ऐकतो की पुण्यामध्ये पुण्यातील गणपती हे सगळ्यांनाच आवडतात, तर तू गेली होतीस का बघायला?
2: हो, गेले होते मी.
1: तो काय काय अट्रॅक्टिव्ह वाटलं तुला यावेळी
2: पुण्यामध्ये? सगळ्यात अट्रॅक्टिव्ह तो माझ्यासाठी दगडूशेठ गणपती होता. सगळ्यांना माहिती होती की प्रत्येक वेळेस सगळ्यात पहिलं जायचं दगडूशेठला जायचं, तर एवढी प्रचंड गर्दी होती दगडूशेठला. पण एवढी सगळ्या गर्दीतून जाऊन दगडूशेठचं दर्शन घेणं वर्थ वर्थ आहे. आणि बाकी सगळे जे पंडाल होते, जसे कसबा गणपती असेल, जोगेश्वरी असेल, या वर्षी जसे वेगवेगळे पंडाल बनवले होते, कृष्णाबद्दल असतील वा शंभालाबद्दल असतील, ते मेन अट्रॅक्शन होते यावर्षी.
1: ओके, तुला आवडलेला पंडाल कोणता सगळ्यात जास्त?
2: मी ऍक्च्युली जास्त फिरले नाहीये, पण इकडे आनंदनगर मेट्रो स्टेशनला एका मंदिराचा पंडाल केला होता. मला नाव लक्षात नाही त्या मंदिराचं, पण एवढा सुंदर होता, म्हणजे जसं ते ऍक्च्युली मध्ये जसं ते मंदिर आहे ते तसा मंदिराचा देखावा त्यांनी उभारलेला होता. खूप सुंदर होतं ते मंदिर.
1: आणि खरं म्हणजे आता आपल्याला या वर्षी 12 दिवस बाप्पा होते आपल्याकडे, तरी पण असं वाटतं की अजून बाप्पा थांबायला हवेत, कारण इतके लवकर दिवस गेलेत ना, पण आता बाप्पा जात आहेत, तर तू काय सांगशील बाप्पाला किंवा काय मागशील बाप्पाकडून?
2: मी ते एवढंच मागेल की पुढच्या वर्षी लवकर या. आणि असंच जसे दरवर्षी लोकांमध्ये बाप्पा आले की एक्साइटमेंट असते की बाप्पाचे दर्शन करणार, जे सगळे मंडळ असतील ते वेगवेगळे देखावे उभारतात, एवढे सारे लोक शॉपिंगसाठी फिरण्यासाठी येतात, बाप्पाचे दर्शन करण्यासाठी येतात, ते देखावे बघण्यासाठी येतात, तो खूप मस्त एन्जॉयमेंटचं वातावरण आहे, एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं. तुम्ही बाप्पाला एवढं सांगेल की पुढच्या वर्षी पण लवकर या आणि असंच एक्साइटमेंटने आम्ही तुमचं स्वागत करू.
1: नक्कीच नक्कीच. बाप्पा ही कदाचित दुःखी होत असतील आपल्याकडून जाताना, आणि आपण प्रयत्न करतो की बाप्पाला हवं तेवढं प्रेम देतो. सो आता जाता जाता म्हणूयात गणपती बाप्पा
2: मोरया.
1: सो थँक्यू काजल.
0: म्हणजे आपण अशाच आपल्या श्रोतांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांना कसं वाटतं हे जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे खूप आनंदी प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे, छान वाटते. पण आता अगदीच 2 दिवसानंतर बाप्पा जाणार आहेत, म्हणजे 25 तारखेला बाप्पा जाणार आहेत, हे आठवून किंवा याचा विचार करूनच असं वाटते अरे काय होईल, म्हणजे पुन्हा नगर एवढं शांत होईल आणि पुन्हा आपल्याला वर्षभर बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे. पण आता सध्या जर वातावरण पाहिलं रात्रीची तर किती

0: जे आहे ते म्हणजे आरास चालू आहे आपल्याकडे, जिवंत देखावे आहेत, त्यामुळे सगळीकडचं वातावरण अगदी छान आहे, सगळीकडे लगबग चालू आहे आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. तर आता आपल्यासोबत आहेत आपले काही श्रोते आणि आपल्या काही मित्र मैत्रिणी ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत. तर आता आपल्यासोबत आहे रोहित.
1: हाय रोहित.
2: हाय कोमल, कशी आहेस?
1: मी मजेत, तू कसा आहेस?
2: मस्त मस्त.
1: मस्तच असणार कारण आता बाप्पा आलेत. खरं म्हणजे बाप्पा आलेत आणि तू सध्या पुण्याला आहेस, त्यामुळे पुण्याचं वातावरण तर आपण समजू शकतो. सो मला एक सांग की यावर्षी आपण पाहतोय की वेगवेगळ्या थीम करून गणपती बाप्पा बसवलेले आहेत, तर तुला आवडलेली थीम कोणती आहे?
2: मला मोस्ट ऑफ एक थीम जास्त आवडली होती जी की एक मंडळामध्ये बघितली होती मी जॉब करून येत असताना. तर मंडळामध्ये किल्ला बनवला होता त्यांनी, आय थिंक तो रायगड असेल, आणि त्या रायगडाच्या किल्ल्याच्या भौतिक मस्त नदीचा एक असा झरा बनवलेला होता. झऱ्यामध्ये नदीमध्ये असे छोटे छोटे असे बारीक बारीक मासे होते, खूप भारी सजावट केली होती पोरांनी. अक्षरशः आय थिंक ते पोरं सातवी आठवीचे मुलं असतील, त्यांनी ते किल्ला बनवला होता. आणि गणपती खूप छान होता, खूप भारी डेकोरेशन केलं होतं त्यांनी, एकदम सिम्पल असं स्वीट असं, काही खास खास खूप ओव्हर पण काही नाहीये, पण भारी होतं सगळं काही.
1: म्हणजे इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी,
2: केला होता त्यांनी. हा एक्झॅक्टली.
1: आणि खरं म्हणजे यावर्षी ना गणपती बाप्पा तर 12 दिवसासाठी आले, दरवर्षी 10 दिवसांसाठी येतात, पण यावर्षी खूप सारं वेगळे पण दिसतंय, तर तुला काय वाटतं काय वेगळं यावर्षी?
2: यावर्षी बरंच काही वेगळं आहे पुण्यामध्ये बघतोय. प्रत्येक मंडळाचा देखावा खूप वेगवेगळा आहे, त्यांचं नाटक करण्याची पद्धत असेल काही काही ठिकाणी, काही काही ठिकाणी असं सुंदर असं काहीतरी एक पिक्चराइज त्यांनी केलेलं आहे. काहीतरी काही मेसेजेस देत आहे काही लोक, काही समाजाबद्दल मेसेज देते, सोसायटीमध्ये सांगताय. मी बरंच पटनात जे बोलतो आपण ते पण मी बघितलं एका ठिकाणी. असं बरंच काहीतरी नवीन आहे बघण्यासारखं यावेळी गणपतीला.
1: अच्छा अच्छा. आणि आता खरं म्हणजे अगदीच 2 दिवसात बाप्पा जातील, हे 12 दिवस कसे गेले हे कळालं सुद्धा नाही, तर काय सांगशील बाप्पा?
2: एक्झॅक्टली बाप्पाला तर यावेळेला मी हेच सांगेल की जे आपल्याला आयुष्यामध्ये जे काही स्ट्रगल करताय लोक, जे मेहनत घेत आहे, त्यांची साथ द्या, त्यांना सुखदुःखामध्ये त्यांच्या सोबत राहावा. विघ्न हरता येते, त्यांचं प्रत्येकाचं जे विघ्न आहे आपला सामान्य माणसाचा जो आज स्ट्रगल करतो, जो मेहनत करतो, त्यांच्या सोबत उभे राहा आणि आशीर्वाद सोबत असू द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या.
1: नक्कीच. आणि आता बाप्पा जात आहेत तर शेवटी एवढंच म्हणूयात, गणपती बाप्पा
2: मोर्या.
1: तो रोहित, तू वेळ काढलास आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप थँक्यू.
2: थँक्यू.
0: श्रोते हो, आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि आपले काही मित्र मैत्रिणी, आपले काही श्रोते देखील आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबत देखील आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात. मात्र आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची आणि आत्ताच आपण रोहित सोबत गप्पा मारल्या, त्यांना सांगितलं की पुण्यात कसं वातावरण आहे, गणपती बाप्पाचे कसे देखावे आहेत आणि त्याचबरोबर त्याला आवडलेली थीम देखील त्यांना सांगितली आहे. म्हणजे आपण अशाच गप्पांसोबत उद्या संध्याकाळी 4 पुन्हा भेटणार आहोत सांज रंग या शो मध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम आणि मर्क्युरी मिशन अंतर्गत एचआयव्ही एड्स संबंधी आपण एक जनजागृती मालिका ऐकत आहोत। आणि या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर आहेत। आणि आज आपण मर्क्युरी मिशन अंतर्गत या मालिकेमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत सर।
3: नमस्कार, धन्यवाद।
2: सर, जसं मी आता उल्लेख केला की एचआयव्ही आणि एड्स या संदर्भामध्ये आणि आजही आपल्या समाजामध्ये जर बघायला गेलं तर एचआयव्ही म्हटलं की अजूनही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण त्याची खरी आणि बरोबर उत्तरं अनेकांना माहिती नाही आहे, किंवा एचआयव्ही आणि एड्सबद्दलचा फरकसुद्धा आजही लोकांना माहिती नाही आहे। आजही कॉलेज स्तरावर जर मुलांना हे प्रश्न विचारले तर त्यांना त्याची बरोबर उत्तरं देता येत नाही। तर या माध्यमातून तुम्ही काय सांगाल एचआयव्ही आणि एड्स यातला मूलभूत फरक?
3: नक्कीच, सर्वप्रथम तर मी आपलं स्नेहालय टीम आणि मर्क्युरी मिशन या तुमच्या जो उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन करेल, कारण की आपण हा एक खरंच एक सामाजिक गरज असलेला विषय घेऊन आपण परत एकदा लोकांसमोर जात आहोत। यामध्ये माहिती योग्य प्रकारे जाणं हे खूप गरजेचं आहे। आता आपल्याला माहिती आहे की जे सोशल मीडिया आहे किंवा मग मुलांमध्ये मोबाईलचा वापरण्याचं प्रमाण आहे, यातून जरी ती टेक्नॉलॉजिकल आपल्याला ॲडव्हान्समेंट असली, आपल्याला त्याच्यातून खूप काही चांगल्या गोष्टी कळत असल्या, तरी त्यातून बरेचसे गैरसमज पसरवणारे मेसेजेससुद्धा दिले जातात। किंवा मग मुलांमध्ये असेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असेल, त्यांच्या पियर ग्रुपमधून त्यांच्या ग्रुपमध्ये चुकीची इन्फॉर्मेशन जाण्याचे चान्सेस बरेचसे असतात। त्यामुळे याच्यामध्ये एक योग्य सायंटिफिक माहिती जाणं हे खूप गरजेचं आहे। आपण जसं विचारलं की एचआयव्ही आणि एड्समधला फरक, तर एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजे हा एक विषाणू आहे ज्याचा संसर्ग ज्या व्यक्तीला होतो त्याला तो एचआयव्हीचा संसर्ग झाला असा म्हणतो आपण। मग एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्याचं एकदम लगेच आयुष्य संपलंय किंवा त्याला पुढे पूर्णच हे झालंय किंवा त्याला मोठा आजार झालाय असं काही होत नाही। एचआयव्ही हा व्हायरस काय करतो की शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे त्या प्रतिकार शक्तीवर काय तो परिणाम करतो। मग त्यामुळे त्याच्या ज्या पांढऱ्या पेशी आपण म्हणतो CD4 ज्या पेशी असतात, ज्या शरीराचं पोलीस म्हणून काम करतात थोडक्यात आपण म्हणू शकतो असं, त्या पेशींवर हा इफेक्ट करतो। त्यामुळे त्या पेशींचं प्रमाण कमी होऊन मग व्यक्तीची हळूहळू जात ती प्रतिकार शक्ती कमी होते। मग प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर त्याला त्या व्यक्तीला वेगवेगळे आजार होतात ती प्रतिकार शक्ती कमी झाली म्हणून। हा जो एकत्रित पूर्ण जो इफेक्ट होतो वेगवेगळे आजार होणं, मग याला एड्स झाला असं म्हणतात। एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये त्याची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे मग जे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स असतात, मग फंगल इन्फेक्शन्स असतील, बाकीचे बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स असतील, ह्यांचं प्रमाण वाढून मग त्या व्यक्तीला तो आजारी पडतो। दॅट इज इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम। म्हणजे एचआयव्ही हा एक संसर्ग आहे आणि मग हळूहळू कालांतराने त्याच्यामुळे होणारा परिणाम होऊन शरीराची प्रतिकार शक्ती कमी होऊन ती व्यक्ती वेगवेगळ्या आजारांना बळी पडते, त्याला एड्स असं म्हणतात।
2: नक्कीच, एड्स किंवा एचआयव्ही याच्या संक्रमणाचे मार्ग कुठले आहेत किंवा कुठल्या कारणांमुळे किंवा कुठल्या प्रकारांमुळे एचआयव्ही होऊ शकतो?
3: आता जर मी आपल्याला सांगितलं की एचआयव्ही हा जो आहे हा मेनली तर रक्ताच्या संपर्क आल्यामुळे रक्तातून होणारा किंवा जो आपण त्याला असुरक्षित लैंगिक संपर्क यामुळे होऊ शकतो। मग एक तर असुरक्षित लैंगिक संबंध, दुसरा आहे त्या व्यक्तीच्या दूषित व्यक्तीच्या रक्ताचा या व्यक्तीच्या रक्ताशी आलेला संबंध, मग तो रक्त त्याला रक्त दिल्यामुळे असू शकतं, रक्त आपण जे गरज लागली त्याला रक्त देण्यासाठी गरज लागली तर ते न तपासलेलं रक्त दिलं गेलं तर, तिसरं जे आपले आय व्ही ड्रग युजर्स आहेत किंवा मग ते इन्फेक्टेड सुया एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीला वापरल्या गेल्या, पहिली व्यक्ती जर एच आय व्ही बाधित असेल तर त्या व्यक्तीच्या रक्तातून या दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकते. हे मेन मार्ग आहेत. एक चौथा मार्ग आहे ज्याच्यातून जी गर्भवती महिला आहे तिच्याकडून तिच्या बाळाला तो जाऊ शकतो असं याच्यात, जर त्यालाही पण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर ते टाळता येऊ शकतं.
4: नक्कीच नक्कीच. एड्स झाला आहे किंवा एच आय व्ही झाला आहे याची काही लक्षणं किंवा काही सिम्पटम्स दिसतात का?
3: सुरुवातीला जर एच आय व्ही झाला आहे म्हटलं तर एच आय व्हीमध्ये जी सुरुवातीला इन्फेक्शन झाल्यानंतरची लक्षणे असतात ही खूप सौम्य प्रकारची असतात. बऱ्याच वेळा ती अननोटीस जातात, त्या व्यक्तीला समजत पण नाहीत. याच्यामध्ये एक सौम्य प्रकारचा ताप येणे, कधीतरी अंगावर पुरळ येणे, थोडाफार घसा दुखणे, त्यानंतर त्या व्यक्तीला याच्यात त्या जांगेत किंवा मग बगलातील त्या लिम्फ नोड्स म्हणतो त्यांना सूज येणे, ही अशी एक प्राथमिक लक्षणे दिसतात. पण त्या बऱ्याच वेळा ही लक्षणे अननोटीस असतात किंवा ती निदर्शनास पण येत नाही.
4: नक्कीच. चाचण्यांच्या माध्यमातून मग आपल्याला समजू शकतं की एच आय व्ही किंवा एड्स पॉझिटिव्ह चाचणी आहे का. चाचण्यांचे काही प्रकार आहेत का किंवा काळानुरूप चाचण्यांमध्ये सुद्धा काही बदल झालेत?
3: नाही, तर चाचण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत. चाचण्यांमध्ये एक प्रत्येक आपल्या प्रत्येकाच्या शरीराची एक क्षमता असते की कुठलाही व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, जो फॉरेन एजंट आहे तो जर बॉडीमध्ये गेला तर बॉडी त्याला रिॲक्ट करते, त्याचा नाश करण्यासाठी बॉडी अँटीबॉडीज तयार करतात. हा जो व्हायरस जातो तो अँटीजन म्हणतात त्याला, मग तो अँटीजन म्हणून काम करतो आणि त्याच्या विरुद्ध जी प्रतिकार शक्ती बॉडी तयार करते दॅट इज अँटीबॉडी. मग आपण ह्या अँटीजन अँटीबॉडीज दोन्ही पण प्रकारच्या टेस्ट करू शकतो. एक रॅपिड टेस्ट असतात जनरली, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत की नाही आहेत त्या स्क्रीनिंगसाठी वापरले जातात. ते एक किट मिळते लॅबमध्ये करू शकतात किंवा घरच्या घरी पण ती टेस्ट होऊ शकते अशी असते. किंवा मग फील्डवर, आता ज्यावेळेस फील्डवर मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी केली जाते तिथेही स्क्रीनिंग टेस्ट वापरली जाते. मग त्यामध्ये एक मी आपल्याला सांगितलं तसं ती टेस्ट केली जाते. नंतर अँटीबॉडीज ज्या आहेत त्या स्पेशली सगळ्या हे करून त्यांची टेस्ट केली जाते. आणि एक RT-PCR टेस्ट असते ज्याच्यामध्ये मग तो व्हायरस जो आहे त्याचा RNA तो हे डिटेक्ट केला जातो. तर ती कन्फर्मेटरी टेस्ट अशा हे सगळ्या हे केल्या जातात. मग कॉम्बिनेशन करून पण टेस्ट वापरल्या जातात. या डॉक्टरांच्या सल्ल्याने मग त्या केल्या जातात. आपल्याकडे प्रत्येक शासकीय संस्थांमध्ये जर म्हटलं तर ग्रामीण रुग्णालय वगैरे, त्या ठिकाणी एक आपलं इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर आहे ज्याच्यामध्ये अगोदर रुग्णांचं काउन्सिलिंग केलं जातं, नंतर टेस्टिंग केलं जातं, प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्टिंग आणि परत पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग करून त्याला धीर दिला जातो किंवा मग त्याला जर निगेटिव्ह असेल तरी त्याला योग्य सल्ला दिला जातो.
4: नक्कीच. एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही झाला किंवा एड्स झालेला आहे हे चाचण्यांच्या माध्यमातून कळल्यानंतर त्या व्यक्तीला काउन्सिलिंग किती महत्वाचं असतं किंवा यामध्ये फॅमिलीचा रोल सुद्धा महत्वाचा आहे का?
3: नाही, नक्कीच आहे. मी आता आपल्याला जसं सांगितलं की एच आय व्ही बद्दल अजूनही समज गैरसमज भरपूर आहेत. आपण किती काही अजून म्हटलं तरी पूर्णपणे बरा होत नाही एच आय व्ही अजूनही. त्यामुळे मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यातले समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत. त्यामुळे जर एखादी व्यक्ती एच आय व्ही बाधित झाली तर त्या व्यक्तीमध्ये स्वतःचं मानसिक आरोग्य, त्यामध्ये मग त्याला एक तर डिप्रेशन येतं किंवा त्याला एकटेपणा वाटायला लागतो किंवा त्याला भीती वाटायला लागते, मग त्याची मानसिक स्थिती त्याच्यात बिघडत जाते. ह्या याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्याला त्यावेळी त्याच्या कुटुंबाची साथ मिळणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून एच आय व्हीच्या टेस्टिंग पूर्वीसुद्धा मी जसं म्हटलं की इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर्स आहेत, याच्यामध्ये एच आय व्हीच्या टेस्टिंग पूर्वीसुद्धा काउन्सिलिंग आणि टेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा काउन्सिलिंग गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की कधीतरी अचानक त्याला मे बी त्या व्यक्तीला असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण त्याला भीती वाटायला लागू शकते की आपल्याला इन्फेक्शन झालं आहे की किंवा कसं, किंवा मग कधीतरी कुठेतरी इंजेक्शन घेतल्यानंतर, असे बऱ्याचशा वेगवेगळ्या याच्यातून किंवा बऱ्याच वेळा गैरसमजातून पण त्याला ज्या मार्गाने एच आय व्ही पसरत नाही त्या याची सुद्धा भीती वाटायला लागते. त्यामुळे सुद्धा ते टेस्टिंगसाठी आग्रह धरू शकतात. तर टेस्टिंग करण्यापूर्वी म्हणून हे टेस्टिंगच्या अगोदरचं काउन्सिलिंग जे आहे ते गरजेचं आहे. आणि टेस्टिंग नंतर रिझल्ट पॉझिटिव्ह येवो किंवा निगेटिव्ह येवो दोन्ही वेळा टेस्ट काउन्सिलिंग याच्यासाठी गरजेचं आहे. रिझल्ट जर निगेटिव्ह आला तर त्यापुढे त्या व्यक्तीने योग्य प्रकारे काळजी घेऊन त्याचं वर्तन तसं असलं पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याला होणारा पुढचा भविष्यातला संसर्गाचा धोका टाळता येईल यासाठी. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आल्यानंतर जरी त्याला एच आय व्हीचा संसर्ग झाला आहे तरी पण त्याचं उर्वरित आयुष्य एच आय व्हीसह तो कसा योग्य प्रकारे जगू शकेल यासाठी सुद्धा त्याला काउन्सिलिंग गरजेचं आहे.
4: नक्कीच काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहेच आहे. आणि त्याचबरोबर उपचार पद्धतीमध्ये ART थेरपी जी आहे ती HIV किंवा एड्स बाधित व्यक्तींसाठी आहे. तर ही फॉलो करणं किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलकडून जिल्हा रुग्णालयाकडून ART थेरपी कशी दिली जाते?
3: नाही नक्कीच याच्यामध्ये आता मी सांगितलं की HIV आपल्याला अजूनही पूर्णपणे रामबाण उपाय सापडलेला नाही आहे की ज्याच्याकडून आपल्याला तो HIV बाधित व्यक्ती पूर्णपणे HIV मुक्त होऊ शकेल. हे जरी होऊ शकत नसेल तरी पण आपल्याकडे ART थेरपीसारख्या एक आपल्याकडे चांगले उपचार आहेत, उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीने जर योग्य प्रकारे सल्ला घेऊन योग्य प्रकारे ARTV थेरपी घेतली तर ती पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगू शकते. त्याच्यामध्ये जे एड्स होण्याचं प्रमाण आहे, मी सांगितलं की एड्स हा तो नंतर होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा समूह आहे, त्याच्यातून त्याच्यामध्ये त्याची व्यक्तीची प्रकृती खालावत जाते. तर हे होऊ नये, त्याच्यामध्ये त्याच्या शरीरातली पेशींचं प्रमाण योग्य प्रकारे राहावं आणि त्याच्यामध्ये होणारे वेगवेगळे पुढचे जे संसर्ग आहेत ते टाळता यावेत याच्यासाठी ARTथेरपी आहे. ARTथेरपीमुळे त्याचा जो व्हायरल लोड आपण म्हणतो तो अनडिटेक्टेबल लेवलपर्यंतही कमी येऊ शकतो. त्यामुळे त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला जो धोका आहे तो कमी होतो, पूर्णपणे जात नाही पण त्याच्यापासून संसर्ग होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो. आणि त्या व्यक्तीलाही पण वेगवेगळे आजार होण्याचं प्रमाण कमी होऊन ती व्यक्ती नॉर्मल लाईफ जगू शकते. त्यामुळे नक्कीच ही ARTथेरपी गरजेची आहे.
4: जे आपण कारण किंवा ज्या कारणांमुळे HIV एड्स होऊ शकतो त्यामध्ये गर्भवती महिला जर पॉझिटिव्ह असेल तर तिला होणाऱ्या बाळाला सुद्धा धोका असतो HIVचा, पण तुलनेनं आता ते प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. तर ते निगेटिव्ह कसं येऊ शकतं किंवा त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
3: यामध्ये गर्भवती महिलांची आरोग्य विभागामार्फत पण सर्व गर्भवती महिलांचं स्क्रीनिंग केलं जातं, त्यांची तपासणी केली जाते. मग त्यातून एक तर तिला HIVचा संसर्ग झालेला आहे किंवा कसं हे कळतंय. HIV निगेटिव्ह असेल तर तिला सल्ला देऊन आपण तिचं जी अँटीनेटल केअर आहे, तिचं जे गर्भावस्थेतील तिची काळजी आहे ती चालू ठेवतो. जर एखादी गर्भवती महिला HIVसाठी बाधित HIVबाधित आढळली तर तिलाही पण आपण लवकरात लवकर निदान केल्यामुळे तिच्या गर्भावस्थेमध्ये तिला योग्य उपचार दिले जातात. ARTथेरपी तिलाही दिली जाते, मग ते योग्य उपचार घेऊन तिच्यामधला व्हायरल लोड कमी केला जातो. आणि त्याचवेळी तिच्या गरोदरपणानंतर तिचं प्रसूतीच्या वेळी डिलिव्हरीच्या वेळी योग्य प्रकारे काळजी घेतली तर तिच्यापासून जो बाळाला होणारा संसर्ग आहे तो होण्याचा धोका तिथेही टाळता येतो. त्यामुळे त्या होणारं बाळ जे आहे हे HIV पासून मुक्त राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून HIVची टेस्ट करणं हे गरोदरपणामध्ये आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला होणाऱ्या बाळामध्ये जरी माता HIV बाधित असलीच तरी पण त्याच्यातून संसर्गाचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो.
4: नक्कीच तरी सुद्धा आजही समाजामध्ये समज गैरसमज आहे, जसं आपण सुरुवातीला सुद्धा बोललो की सोबत राहिल्यामुळे, सहवास असल्यामुळे किंवा एकत्र जेवल्यामुळे, एकत्र राहिल्यामुळे सुद्धा HIV होतं असं आजही अनेक लोकांना वाटतं. तर या माध्यमातून काय सांगाल?
3: नाही नक्कीच यामध्ये HIV बाबद्दल मी सुरुवातीला आपल्या उपक्रमाचं अभिनंदन केलं हे त्यासाठीच केलं की अजूनही खूप समज गैरसमज खूप आहेत. जी व्यक्ती HIV बाधित आहे त्याच्यावर समाजात अजूनही बहिष्कार टाकला जातो किंवा त्याच्यापासून लांब राहणं पसंत केलं जातं. त्याच्यामध्ये आपण म्हटलं ते गैरसमज मुख्यत्वाने कारणीभूत आहेत की आपल्याला हस्तांदोलन केल्याने किंवा त्याच्या सहवासात राहिल्याने, त्याच्याबरोबर जेवल्याने किंवा एकत्र त्याच्याबरोबर असल्याने आपल्याला हे होऊ शकतो, HIVची बाधा होऊ शकते असं कुठलंही नाही आहे. मी सांगितलं की HIV जो आहे तो आयदर असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्ताचा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताशी येणारा संपर्क या गोष्टी जर टाळल्या गेल्या, या गोष्टींसाठी योग्य खबरदारी घेतली गेली तर यामधून बरोबर राहिल्याने किंवा हस्तांदोलन केल्याने, एकत्रित जेवल्याने किंवा मग एकत्र प्रवास केल्याने वगैरे अशा कुठलाही किंवा हवेतून डास चावल्याने असा कुठल्याही प्रकारे एच आय व्हीचा प्रसार होत नाही.
4: नक्कीच. एखादी व्यक्ती एच आय व्ही बाधित आहे, ए आर टी थेरपी तिची सुरू आहे, पण तरीसुद्धा वारंवार चाचणी त्या व्यक्तीला करावी लागते का किंवा ती गरजेची आहे का?
3: नाही, मी आपल्याला सांगितलं की एच आय व्हीची एकदा टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आलं, कन्फर्म झालं, तर त्याला एच आय व्हीची टेस्ट करायची परत गरज नाही. एच आय व्ही त्याच्यामध्ये असणारच आहे, तो राहणारच आहे, तर त्याला आपण पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही म्हणतो, पी एल एच आय व्ही. ते त्यांचं आयुष्य पूर्ण एच आय व्ही बरोबर राहणार आहेत, पण त्यांना तपासण्या कोणतं करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस ते ए आर टी सुरू केले जाते किंवा ए आर टीवर असतात, तर त्याचा तो सी डी फोर काउंट असेल किंवा त्याच्या वेगवेगळ्या बाकीच्या ज्या तपासण्या आहेत त्या केल्या जातात. एच आय व्ही तर आहे हे माहिती आहे, त्याच्या चाचण्या आणि त्याचं ए आर टी रेग्युलर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. शाळा स्तरावर किंवा कॉलेज स्तरावर याचा अवेअरनेस व्हायला हवा का?
3: नक्कीच व्हायला हवा, कारण की शाळा किंवा कॉलेजमधली ही जी पुढची पिढी आहे ही भविष्यात लैंगिकदृष्ट्या पण ॲक्टिव्ह होणारी पिढी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये लैंगिक शिक्षणाबरोबरच सुरक्षित लैंगिक संबंध या गोष्टीवर उघडपणे बोललं जाणं गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये अजूनही या गोष्टीबद्दल मुलांना माहिती दिला देताना किंवा मग संकोच बाळगला जातो, तर हे न होता कमीत कमी जे किशोरवयीन वयातले मुलं आहेत, मुली आहेत, कॉलेजचे जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये या विषयावर एच आय व्ही काय आहे, एच आय व्हीचा प्रसार कसा होतो, त्यानंतर एच आय व्ही पासून बचावासाठी काय काय केलं जाऊ शकतं, आणि एच आय व्ही झाला तर पुढे त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यावी किंवा त्याच्यामध्ये काय काय आपल्याला करणं गरजेचं आहे, ह्याच्याबद्दल मुलांमध्ये जनजागृती, कॉलेजवयीन तरुणांमध्ये तरुणींमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये याचा एक स्वतंत्र विभाग सुद्धा आहे जो यासाठी कार्यरत आहे. विभागाच्या काही सक्सेस स्टोरीज किंवा काही पॉझिटिव्ह स्टोरीज आहेत का?
3: नाही, याच्यामध्ये विभागाच्या सक्सेस स्टोरीज म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला आपल्याला सांगेल की विभाग आत्तापर्यंत काम करत आल्यामुळे जे आपण एच आय व्हीचं प्रमाण होतं, वाढण्याचं प्रमाण होतं, ते आपण मर्यादित ठेवण्यात पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत. ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, एक तर विभागाचं काम आहेच आहे, प्लस समाज माध्यम किंवा आपल्यासारख्या सामाजिक संस्था या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून याच्याबद्दल अवेअरनेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की लोकांना याच्याबद्दल जनजागृती करणं. म्हणून मी आत्ताही जसं म्हटलं की नवीन विद्यार्थ्यांमध्ये किंवा नवीन किशोरवयीन मुलांमध्ये आपल्याला हे करत राहणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आमचा विभाग जो आहे हा सतत कार्यरत असतो. मग याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की जो सिव्हिल रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कक्षा आहे तो एक फक्त कक्षा आहे, त्या कक्षाचं काम तिथं बसून तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. पूर्ण जिल्हाभर आपले जे ग्रामीण रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, याचबरोबर आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक किशोरवयीन मुलांमध्ये एक मैत्री क्लिनिक नावाचा कन्सेप्ट तो प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पण आहे, आणि त्याच्या अंतर्गत किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी एक किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहे, यामध्ये आपण पीयर एज्युकेटर्स म्हणून आहेत. तर ते पीयर एज्युकेटर्स म्हणजे काय आहेत की त्या वर्गातले त्यांचेच विद्यार्थ्यांमधलेच त्यांचेच मित्र आहेत. या मुलांना आपण एक ठराविक 4-5 जे मुलं निवडलेले असतात त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये एच आय व्ही एड्स पण आला, त्याच्यानंतर लैंगिक सुरक्षित लैंगिक संबंध असतील किंवा मग ह्या सर्व याच्याबद्दलचे मुलांमध्ये समज गैरसमज जे असतात याबद्दल आपण त्या मुलांना सुद्धा एक प्रशिक्षण देतो, जेणेकरून जे किशोरवयीन विद्यार्थी असतील ते उघडली कधी त्यांच्या आई वडिलांबरोबर बोलणार नाहीत. आई वडील सुद्धा त्यांच्याबरोबर बोलताना संकोचतात किंवा लाजतात किंवा हे काय बोलू शकतो किंवा हे काय असं त्याच्यामध्ये पण समज गैरसमज असतात. त्यामुळे मग मुलांना जर काही माहिती पाहिजे असेल तर ते त्यांच्या मित्रांमध्येच मित्रांकडूनच मिळेल. मग याच्यात जर चुकीची माहिती गेली तर ती एकाकडून दुसऱ्याला चुकीची माहिती जाणार आहे. म्हणून मी सांगितलं की आपल्या विभागाचा जो तो पीयर एज्युकेटर प्रोग्राम आहे, मग ते जे मुलं आहेत ते मुलं त्यांना जर व्यवस्थित माहिती दिली गेली तर जे ती माहिती त्या मुलांमधून त्यांच्या पूर्ण ग्रुपमध्ये ती माहिती पसरते जी योग्य असेल. म्हणून हे असं आपल्या विभागाचे अनेक वेगवेगळे उपक्रम आहेत, हा एक मी आपल्याला सांगितलं, असे बरेचसे उपक्रम त्यामध्ये पण आहेत.
4: नक्कीच. या सगळ्यामध्ये एनजीओची मदत होते का?
3: एनजीओची मदत नक्कीच होते याच्यामध्ये, पण एनजीओचं दोन्ही प्रकार आहेत आपल्यालाही माहिती, काही फक्त दिखाव्यापुरतं काम करणाऱ्या आहेत, काही खरंच खूप चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या पण एनजीओ आहेत. तर ज्या चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या एनजीओ आहेत ते तळागाळात जे हायरिस्क पॉप्युलेशन आहे त्यांच्यापर्यंत जाऊन उलट बऱ्याच वेळा एन जी ओ अगोदर पोहोचतात यंत्रणेपेक्षा. आणि एन जी ओचे जे हे आहेत काही व्हॉलंटियर्स, ते जे आपले हायरिस्क ग्रुप असतील, मग त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय करणारे असतील, त्यानंतर जे मेल हॅव्हिंग सेक्स विथ मेल असे पण एम एस एम वाले पण आहेत, किंवा ट्रान्सजेंडर पण आहेत, ट्रक ड्रायव्हर्स आहेत, बांधकाम याच्यावर काम करणारे मजूर ते असतील, किंवा मग काही इंडस्ट्रीयल एरियामध्ये काम करणारे बाहेरून स्थलांतरित होणारे तिथले कामगार असतील, या सर्वांमध्ये आमच्या यंत्रणेबरोबरच एन जी ओ पण तेवढ्याच याच्यात सहभाग घेतात. मी आपल्याला सांगितलं बऱ्याच ठिकाणी तर एन जी ओ जास्त पोहोचलेले असतात काही ठिकाणी, आम्हाला नक्कीच त्यांची मदत घ्यावी लागते आणि त्यांची पण मदत होते. त्यामुळे एन जी ओचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. आणि मी सांगितलं तसं आपल्याला सर्वांना मिळून हे जनजागृती करणं गरजेचं आहे. या प्रोग्राममध्ये, या एड्स नियंत्रणामध्ये किंवा एच आय व्हीच्या नियंत्रणामध्ये जनजागृती हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, ज्यामध्ये एन जी ओ सुद्धा खूप महत्वाची भूमिका निभावतात.
4: नक्कीच. गणेशोत्सव सध्या सुरू आहे आणि अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं किंवा खूप मोठे कॅम्प्स होत असतात. तुलनेनं पूर्वीपेक्षा आता खूप काळजी अनेक रक्तपेढ्या घेत आहेत, किंवा जे रक्तदानामध्ये ज्या रक्तबॅगा कलेक्ट होतात त्याच्यासुद्धा चाचण्या केल्या जातात. पण तरीसुद्धा या माध्यमातून या सगळ्या रक्तपेढ्यांना किंवा जिथे रक्तदान शिबिरं होतात त्यांनासुद्धा तुम्ही काय सांगाल?
3: नक्कीच. आता आपण जसं म्हटलं की गणपतीच्या काळात, गणेशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबिरं आयोजित केली जात आहेत, किंवा इतर वेळी पण काही सामाजिक संस्थांमार्फत, काही ब्लड बँकांमार्फत नियमितपणे रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात, जिल्हा रुग्णालयामार्फत पण केली जातात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आपण म्हटलेलंच आहे. बऱ्याच वेळा इमर्जन्सीमध्ये व्यक्तीला रक्ताची गरज असते, त्यावेळी ते जीवनदान ठरतं. त्यामुळे रक्तदान हे तर आवश्यक आहे. रक्तदान करताना आता आपण जे म्हटलात की ह्याच्यामध्ये आता बऱ्याचशा एक वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन्ससुद्धा ब्लड बँकांना पण आहेत, त्यांनाही पण काही कायदेशीर गोष्टी बंधनकारक केलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक वेळी रक्त कुठलंही कलेक्ट झालं, कलेक्ट करताना जरी त्याची टेस्ट केली गेली नाही, तरी पण रक्त पिढीमध्ये ते रक्त गेल्यानंतर प्रत्येक रक्ताच्या ह्याच्यामध्ये युनिट, त्यामध्ये संकलित केलेल्या युनिटची तपासणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मनात कुठेही कुणाच्याही शंका येण्याचं काही कारण आता तसं राहिलेलं नाही आहे. ज्या योग्य रक्तपेढ्या आहेत त्यांना जे पूर्ण शासनाच्या आता त्याच्याप्रमाणे परमिशन्स आहेत, त्यानुसार ते रक्ताची चाचणी करून मगच ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. फक्त यामध्ये एकच धोका आहे की टेस्ट करताना एक विंडो पिरियड नावाचं कन्सेप्ट आहे. जर व्यक्तीला एच आय व्हीचा संसर्ग झालेला असेल आणि लगेच तत्काळ एक 3 महिन्याचा वगैरे असा तो आपण विंडो पिरियड म्हणतो, त्यामध्ये त्याच्यामध्ये ती अँटीबॉडीज, अँटीजन अँटीबॉडीज ती तपासताना बऱ्याच वेळा निगेटिव्ह येऊ शकते. हा एक धोका तेवढ्या याच्यात राहतो की तो विंडो पिरियडमध्ये असेल, त्यावेळेस ब्लडचं टेस्ट केलं गेलं, निगेटिव्ह आला तर, पण तेवढ्या याच्यात ते प्रमाण खूप नगण्य असतं.
4: नक्कीच नक्कीच. एड्सग्रस्त व्यक्तींना हक्क कायदेशीर संरक्षण आहे का?
3: एक ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस अँड अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट 2017 हा 2017चा एक महत्वाचा कायदा आहे. या कायद्याचा उद्देश जो आहे त्याच्यामध्ये एच आय व्ही सी संबंधित कलंक आणि भेदभाव कमी करणे हा एक याचा महत्वाचा एक उद्देश आहे. आणि त्याला त्या व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण करणे हे या कायद्याचं महत्वाचं याच्यामध्ये उद्देश आहे. यासाठी हा शासनाने कायदा बनवलेला आहे. या कायद्यानुसार त्या व्यक्तीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मदत होते. ह्याच्यामध्ये मग त्याला भेदभावापासून संरक्षण, त्यानंतर त्याच्या गोपनीयतेचा हक्क, म्हणजे मग त्याच्याबद्दलची ती माहिती गोपनीय ठेवणे, त्याच्या परवानगीशिवाय कुठेही डिस्क्लोज न करणे, त्यानंतर त्याला आरोग्य सेवांचा हक्क, त्याला जे गरजेचं आहे त्या वेळ परिस्थितीनुसार त्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा त्याला कुठेही नाकारल्या जाऊ नयेत, त्यासाठी जे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे ते घेऊन पण त्याला ते आरोग्य सेवा देणं बंधनकारक आहे. त्यानंतर त्याला रोजगारामध्ये समान वागणूक देणं, त्याच्या शारीरिक परिस्थितीनुसार त्याला जे काम करता येणं शक्य आहे तो जे काम करू शकतो त्याला ते काम करू देणं त्यामध्ये पण आहे. त्यानंतर शिक्षण आणि सामाजिक जीवनातील हक्क, त्याला कुठलाही त्याच्यामध्ये शिक्षण असेल, शिक्षणाची अपॉर्च्युनिटी असेल किंवा सामाजिक जीवनातली कुठलीही अपॉर्च्युनिटी त्याच्यापासून घेतली जाऊ शकत नाही. त्याबरोबरच त्याचं ग्रीव्हन्स रिड्रेसल, तक्रार निवारण हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. हे सर्व त्या याच्यानुसार त्यांना हक्क दिलेले आहेत, कायद्याचे संरक्षित केलेले आहेत.
4: भारत सरकारच्या एच आय व्ही संबंधित काही योजना आहेत का?
3: नाही, मी आता आपल्याला सांगितलं तसं भारत सरकारच्या कायद्यानुसार त्याच्या सर्व हक्कांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. मग त्या हक्कांमध्ये त्याचे सामाजिक हक्क आले, त्याचबरोबर त्याचं मी सांगितलं रोजगारासाठी पण आले, आणि त्याचे शैक्षणिक असतील, सर्व प्रकारचे त्याचे हक्क अबाधित आहेत. त्यामध्ये मग काही वेगवेगळ्या विभागांच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये मग समजा एक नागरिक अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची त्यांची अंत्योदय योजना आहे, त्यामुळे रेशन कार्ड त्यामध्ये त्यांना मिळू शकतं. त्यामध्ये त्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सुविधा सर्व दिल्या जातात. त्याचबरोबर त्यांना खाजगी दवाखानेसुद्धा कुठल्याही सेवा नाकारू शकत नाहीत. मग त्यांनी त्या हे करून योग्य प्रकारची काळजी घेऊन त्यांना ते सेवा देणंही बंधनकारक आहे. अशा त्यांच्या सर्व हक्कांचं हे संरक्षण काय शासकीय याच्यानुसार नियमानुसार केलं जातं.
4: नक्कीच. एखाद्या व्यक्तीला जर शंका असेल किंवा काही विचारायचं असेल पण त्यांना त्यांची गोपनीयता सुद्धा जपायची असेल तर यासाठी काही टोल फ्री क्रमांक आहे का?
3: एड्स हेल्पलाईन आहे आपली शासनाची, हेल्पलाईन 1097 1097 या हेल्पलाईनवर आपण ज्याला कुणाला काहीही शंका असेल ते या शंकेचं निरसन या हेल्पलाईनद्वारे केलं जाऊ शकतं. त्यामध्ये पूर्णपणे त्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि कुठलाही त्या याच्यामध्ये काहीही डिस्क्लोज होणार नाही.
4: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर या माध्यमात आला आहात आणि या माध्यमातून अनेक लिस्नरपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, तर काय या माध्यमातून जाता जाता आवाहन कराल?
3: सर्वप्रथम तर परत एकदा गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि शासनाचा आता एक सेवा संकल्प अभियान आहे, यामध्ये सर्व ठिकाणी आरोग्यविषयक वेगवेगळे कॅम्प्स आयोजित केले जात आहेत. त्याबरोबरच याच्यासाठी एड्स आणि HIV जनजागृतीसाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. हे करत असताना आरोग्य विभागामार्फत वर्षभर आपल्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. मग त्याच्यामध्ये बाळाच्या जन्माच्या अगोदरपासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक पावलोपावली आपल्याला आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या सेवांचा लाभ घेत असताना प्रत्येकाने आपण आपले कुटुंब आणि आपल्या जवळच्या व्यक्ती यांचाही पण HIV/AIDS पासून बचाव करून संरक्षित आपलं लैंगिक संबंध असतील किंवा मग संक्रमण होणारे बाकीचे जे आपण मी सांगितले की रक्तातून होणारं संक्रमण असेल किंवा मग इंजेक्शन सुयाद्वारे होणारं संक्रमण असेल, गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला होणारं संक्रमण असेल, या सर्व प्रकारचं संक्रमण टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने एक प्रयत्न करणं कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. यामध्ये व्यवस्थित जनजागृती, योग्य प्रकारची सायंटिफिक माहिती, शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी आरोग्य विभागाला सर्वांची मदत, मग यामध्ये NGO असतील, वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्या ठिकाणचे शिक्षक वगैरे, या सर्वांचा यामध्ये एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपल्या समाजामधून HIV समूळ उच्चाटन करू शकू.
4: आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात आणि या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या मालिकेतून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात आणि खरंच खूप महत्त्वाचा हा विषय आहे जो समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचायला हवा आणि यासाठी तुम्ही आलात. तुमचे खूप खूप मनापासून आभार सर.
3: ओके, थँक्यू.
4: थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे. आज आपण त्यांची मुलाखत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77 7 00 27 505 किंवा 90 11 02 64 95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, बॉलिवूडमध्ये हजारो कलाकार येतात आणि जातात पण काही चेहरे असे असतात जे पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढून जातात. आजचा आपला हा एपिसोड अशाच एका अभिनेत्रीला समर्पित आहे जिने आपल्या क्यूट स्माईलने, बोलक्या डोळ्यांनी आणि अफाट नृत्याने कोडे दिलांवर राज्य केले. हो, मी बोलते बॉलिवूडची एकमेव धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्याबद्दल. 1980 उत्तरार्धात जेव्हा हिंदी सिनेमात पुरुष प्रधान चित्रपटांचा बोलाबाला होता तेव्हा एका तरुणीने स्वतःच्या बळावर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं. तेजाब चित्रपटातील तो 1 2 3 डान्स आठवतोय ना, त्या एका गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. माधुरी दीक्षित यांनी फक्त अभिनय केला नाही तर त्यांनी नृत्याला भारतीय सिनेमात एक वेगळ्याच शिखरावर पोहोचवलं. सरोज खान यांच्या कोरिओग्राफीमध्ये माधुरीजींचे भाव आणि नृत्य कौशल्य पाहून भले भले थक्क झाले. माधुरीजींचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला काही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. आपल्या अपार मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी 80 आणि 90 दशक पूर्णपणे स्वतःच्या नावावर केले. आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण माधुरीजींचे आयकॉनिक डान्स नंबर्स, त्यांचे सुपरहिट चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से ऐकणार आहोत. चला तर मग या आठवणींच्या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा सुपरहिट गाण्याने, सैलाब या चित्रपटातील हमको आजकल हे इंतजार हे गीत. याचे गायक आहेत अनुपमा देशपांडे आणि संगीतकार आहेत बप्पी लहरी. मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित यांनी.

तर मग मंडळी कसं वाटलं हे गाणं नक्की कळवा 90 11 11 23 90 ह्या क्रमांकावर. तर मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपण गप्पा मारतोय मोहिनी म्हणजेच माधुरी दीक्षित यांच्याबद्दल. मंडळी जर तुम्हाला कोणी विचारलं की बॉलिवूडमध्ये डान्सचा क्लासिक आणि कमर्शियल मेळ सर्वात उत्तम कोणी साधला तर 99% लोकांच्या जिभेवर एकच नाव येईल, माधुरी दीक्षित. शास्त्रीय नृत्याची उत्तम पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीतील आणि चेहऱ्यावरील भावात एक वेगळीच नजाकत होती. सैलाब चित्रपटातील हमको आजकल हे इंतजार हे कोळी गीत आठवून पहा, किंवा बेटा चित्रपटातील धक धक करणे लगा, डिंपल कपाडिया असोत किंवा इतर दिग्गज, माधुरीजींनी जेव्हा स्क्रीनवर डान्स केला तेव्हा त्यांनी संपूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. फक्त गाणीच नाही तर चित्रपटातील गंभीर आणि भावनिक प्रसंगातही त्यांच्या चेहऱ्याचे भाव प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडायचे. त्या काळात अनेक महिलांनी त्यांच्या रूपाची नक्कल केली, पण त्यांच्या याच अद्वितीय नृत्य कौशल्याला आणि मोहिनी घालणाऱ्या रूपाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच त्या सुवर्ण काळाची आठवण येईल आणि माधुरीजींचा तो डान्सिंग अवतार डोळ्यासमोर उभा राहील. चला तर मग ऐकूया राजा चित्रपटातील अखिया मिलाओ कभी अखिया चुराओ हे गीत. याचे गायक आहेत अलका याज्ञिक आणि उदित नारायण, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित व संजय कपूर यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, माधुरी दीक्षित यांना बऱ्याचदा फक्त त्यांच्या डान्ससाठी ओळखलं जातं, पण त्या एक अत्यंत कसदार अभिनेत्री आहेत. त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. 90s दशकात त्यांनी कौटुंबिक चित्रपटांपासून ते अत्यंत गंभीर आणि अव्वात्मक विषयावरील चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. 1994 आलेला हम आपके हे कौन हा चित्रपट तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा मैलाचा दगड ठरला. तो म्हणजे निशा ह्या भूमिकेत त्यांनी जी अवखळपणा आणि कौटुंबिक नात्यांची विना दाखवली, ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील त्यांच्या प्रत्येक साडीची आणि लुकची देशभरात क्रेज निर्माण झाली होती. दुसरीकडे मृत्यूदंड सारख्या चित्रपटातून त्यांनी एक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ग्रामीण स्त्रीची अत्यंत ताकदीची भूमिका साकारून समीक्षकांनाही चकित केले होतं. त्यांनी अनिल कपूर, आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासारख्या सर्व बड्या स्टारसोबत काम केलं, पण प्रत्येक चित्रपटात माधुरी दीक्षित हेच मुख्य आकर्षण असायचे. यांची हीच अभिनयाची विविधता त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते. चला तर मग ऐकूया हम आपके हे कौन चित्रपटातील दीदी तेरा देवर दिवाना हे गीत. याचे गायक आहेत लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम. याचे गीतकार आहेत राम लक्ष्मण आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एखादा कलाकार काय निर्णय घेईन? बहुधा जास्तीत जास्त चित्रपट करत राहील. पण माधुरी दीक्षित ह्या नेहमीच स्वतःच्या अटींवर जगल्या. 1999 मध्ये जेव्हा त्या बॉलिवूडच्या नंबर 1 अभिनेत्री होत्या तेव्हा त्यांनी डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला आणि अचानक ग्लॅमर्स दुनियेला रामराम ठोकून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देणं आणि तिथे एक सामान्य गृहिणी म्हणून राहणं यासाठी खूप मोठे मन लागते. अमेरिकेत काही वर्ष राहिल्यानंतर, 2 मुलांची आई झाल्यानंतर जेव्हा त्या पुन्हा भारतात परत आल्या तेव्हा सर्वांना वाटले होते की आता त्यांची जादू कमी झाली असेल. पण जेव्हा त्या रियालिटी शोच्या मंचावर किंवा आजा नचले यासारख्या चित्रपटातून परतल्या तेव्हा त्यांनी दाखवून दिले की क्वीन ऑलवेज रिमेन्स अ क्वीन. त्यांचे सौंदर्य, त्यांचे हसू आणि त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नव्हता. आजच्या काळातही त्या सोशल मीडियावरून असो किंवा डान्स शोमध्ये असो नव्या पिढीला नृत्याची प्रेरणा देत आहेत. वयाचा कोणताही टप्पा असो, स्वतःला कसं जपायचं आणि कामाप्रती निष्ठा कशी ठेवायची हेच ते एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग ऐकूया खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है हे गीत. याचे गायक आहे अलका याज्ञिक आणि इला अरुण आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. मुख्य अभिनय केला आहे आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र कसं वेगाने धावतं ना. गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही, पण माधुरी दीक्षित यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या, पण माधुरीजींनी जो ठसा उमठवला आहे तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आजच्या काळात जेव्हा आपण OTT प्लॅटफॉर्मवर त्यांना द फेम गेम किंवा मजामा यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम करताना पाहतो, तेव्हा त्यांची अभिनयाची भूक अजूनही तीच आहे हे जाणवतं. त्या काळातील प्रेक्षकांपासून ते आजच्या जनरेशन म्हणजेच जेंजीपर्यंत सर्वजण त्यांच्या हास्याचे आणि नृत्याचे चाहते आहेत. माधुरी दीक्षित हे केवळ एक नाव राहिलं नाही, तर ती भारतीय संस्कृतीची आणि बॉलिवूडच्या सुवर्ण काळाची एक ओळख बनली आहे. मंडळी, काळ बदलला, सिनेमा बदलला, अगदी चित्रपट पाहण्याचे माध्यमही बदलले, पण प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याची माधुरीजींची ती खास शैली आजही तशीच आहे. नवीन पिढीतील कितीही ग्लॅमर चेहरे आले तरी माधुरीजींचा त्या मनमोहक हसण्याची, त्यांच्या डोळ्यातील बोलक्या भावनांची आणि नृत्यातील त्या नजाकतींची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यांची हीच मोहिनी कालही होती, आजही आहे आणि येणाऱ्या प्रत्येक युगात तशीच राहील. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण पुन्हा भेटूया याच वेळेत पुढच्या बुधवारी. चला तर मग ऐकूया कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया हे गीत. याचे गायक आहेत श्रेया घोषाल आणि वैशाली मांडे. संगीतकार आहेत प्रीतम. गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य आणि मुख्य अभिनय केला आहे माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट यांनी.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90 11 02 64.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडई। आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख। खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे। त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत। संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत। ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये।

0: रसी कहो नमस्कार। स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आज आपण ऐकणार आहोत नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर शंकर शेळके यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज माझ्या बरोबर आहेत अंबनगर मधील अतिशय नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ आणि सावेडीतील संजीवनी ऍक्सिडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शंकर शेळके। आज डॉक्टरांकडून आपण त्यांचा सगळ्या नगरमधला प्रवास, लहानपण असेल, शिक्षण असेल आणि मग वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने आलेले वेगवेगळे अनुभव असतील, त्यांच्या आयुष्यातले काही मैलाचे दगड किंवा ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो त्याविषयी देखील आम्ही बोलणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर हे स्नेहालयाचे हितचिंतक आहेत, स्नेहालयासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे, अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, त्यामुळे आजच्या मुलाखतीला एक वेगळा संदर्भही आहे। सर्वप्रथम मी डॉक्टर शेळके तुमचं स्वागत करतो स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये। आपण सुरुवात करूयात तुमच्या लहानपणापासून, तुम्ही नगरमध्येच लहानाचे मोठे झालात, मला वाटतं माळीवाड्यामध्ये तुम्ही लहान असताना तिथे राहत होता, कसं होतं लहानपण?
2: माझा जन्म वरूर शेवगाव इथला आणि माझं मूळ गाव कासार पिंपळगाव जे तिसगावच्या जवळ आहे, किंवा माझ्या गावा शेजारीच हनुमान टाकळी म्हणून समर्थ रामदासांनी स्थापन केलं सेनाचा मारुती कदाचित आपल्याला टाकळी गाव माहिती असेल तर तिथला। तर माझं पहिली ते चौथी शालेय शिक्षण हे कासार पिंपळगाव मध्ये गेलं। सुदैवानं मला त्यावेळी असं वातावरण लाभलं की मला प्रकर्षानं उल्लेख केला पाहिजे, श्रीयुत श्रीधर रामचंद्र बेंद्रे हे इरिगेशन ऑफिसर होते मुळा कॅनलसाठी, त्यांचा एक मुलगा हा माझाही वर्गमित्र होता आणि अन्य जे काही ऑफिसर मंडळी होते म्हणजे खेडेगावात असूनही जी काही मुळा कॅनल किंवा अन्य फॅक्टरी ह्याला अनुषंगून जे काही ऑफिसर्सची मुलं होती, असा आमचा साधारणतः 10-11 मुलांचा गट होता ज्यांच्यामध्ये अतिशय मोठी चढावड असायची, चुरस असायची
1: काही खेळासाठी की अभ्यासात,
2: मुख्यतः अभ्यासात। तर ते वातावरण मला लाभलं, त्यांचे संस्कार मिळाले मूलतः की रीडर्स रीडिंग जे आहे वाचन त्याची प्रचंड आवड तिथे निर्माण झाली। म्हणजे आपण ते जी मासिकं बघायचो चांदोबा किशोर अन्य काही टार्झन त्याची ओळख मला पहिल्यांदा त्यांच्या घरी झाली आणि त्यांचा स्नेह एवढा की त्यांनी मला अपत्यवत प्रेम दिलं, मी त्यांचा एक मुलगाच होऊन गेलो, मला त्यांच्या घरनं माझ्या घरच्यानं घेऊन जायला लागायचं अशी परिस्थिती होती। तर वाचनाशी खरी गोडी जमली आणि नातं जे दृढ झालं तर ते तिथून पुढे। म्हणजे मला आठवतं की मी किराणा दुकान त्या काळी हा साधारणतः 80 सुमार 1980 किराणा दुकानातल्या ज्या पुढ्या सुद्धा जे मिळायच्या कागदांच्या तर त्याच्यावरही नेमकं काय मजकूर आहे काय लिहिलंय तर याची मला उत्कंठा असते।
1: खेडेगावात काही लायब्ररी वगैरे
2: ते साधन नव्हतं,
1: मिळेल ते वाचायचं
2: करेक्ट। तर माझे चुलते माझे काका ते ADCC बँक जी आपली शहर सॉरी अहमदनगर सहकारी बँक जी आहे तर ती बँक जी आहे त्यामध्ये ऑफिसर होते, तर त्यांनी साधारणतः एक चुनूक त्यांना मला माझ्यामध्ये दिसली, त्यांना वाटलं की ही मुलं शिक्षणात चमकतील। तर चौथीला त्यांनी मला प्रश्न केला की तुला नगरला शिकायला यायचं का, तो प्रसंग मला अजून आठवतोय, थोडा मी बुचकळ्यात पडलो पण म्हटलो येईल। आणि मला वाटतं मी नगर शहर सुद्धा ते चौथीच्या दरम्यान पाहिले का प्रदर्शनासाठी मला आणलं गेलं होतं, तोपर्यंत मला नगरची ओळख नव्हती आणि पाचवीला मला फिरोद्याला प्रवेश मिळाला भाऊसाहेब फिरोद्याला।
1: आणि घरी काय व्यवसाय, आई वडील काय करतात?
2: माझे आई वडील निरक्षर शेती, वडील शेती करायचे, आई शेतीमध्ये त्यांच्या बरोबरीनं काम खांद्याला खांदा लावून आणि पाथर्डी हा भाग जिरायत आहे, दुष्काळ कायमचा स्थिती असायचा। तर मला हे दिसलं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि माझ्या गावातले काही माझ्यासमोर उदाहरणं होती। मला तर असंही आठवतं की माझे आजोबा जे आहेत ते पूर्वीची 7वी शिकलेले होते, ते मला नेहमी म्हणायचे त्यांनी उदाहरण ते आम्हाला नामदार जे आहेत आपले बबनराव ढाकणे त्या काळी ते महाराष्ट्र काय आणि अन्य काही गाजवलेलं होतं खूप की तुम्हाला लोकांना त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे की त्यांच्याकडे बघा, ते आमच्या तालुक्याचे नेते होते। त्याचबरोबरीनं तेव्हा फारसं काही कळत नव्हतं तसं पण कधीतरी ऐकायला मिळायचं त्यांच्याविषयी। माझ्या गावातनं काही इंजिनियर झालेले मंडळी होते एव्हाना ते रिटायर झालेले आहेत, तर तो पगडा मोठा तिथे असा असायचा की अरे इंजिनियर बी, तर बी शब्द अर्थ त्यावेळी फारसा कळत नव्हता पण इंजिनियर एवढा माहिती होता. तर ते मला दिसत होतं की येस आपण इंजिनियर होऊ शकतो का, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे तरच तुम्हाला ते मिळू शकेल. तर अशा प्रकारे मी नगरला पोहोचलो इयत्ता पाचवीला.
1: खरं म्हणजे खूप मोठा बदल होता, छोटस खेडेगाव आणि जिल्ह्याचं मुख्यालय
2: राईट,
1: आणि ती पण फिरोदिया शाळा.
2: येस,
1: कसं वाटलं तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस जड गेले असतील?
2: हा, तर तसं मूलतः माझा खेळाकडे ओढा जास्त असायचा किंवा खोड्या करणे, रात्र दांडगाई करणे या सगळ्यांमध्येच मी पुढे होतो. परंतु ते माझं सगळं खपवून घेतलं जायचं शिक्षक लोकांकडून, का तर मी अभ्यासातही अव्वल होतो पुढे होतो. तर कदाचित त्यामुळे माझ्या त्या दुसऱ्या बाबीकडे ते थोडस दुर्लक्ष करायचे की आपल्या अंगात जे काही एनर्जी असते एक प्रकारे म्हणून त्याला ती वाट त्या प्रकारे ती मिळत होती कुठे ना कुठे. तर खेळाशी किंवा क्रीडांगणाशी जवळचं नातं होतं. नगरला जेव्हा मी आलो तर माझे दुसरे काका जे आहेत ते इथे न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये नोकरीला होते. तर त्यांच्याकडे त्यांच्या घरी मी आणि माझा चुलत भाऊ, जो आधी उल्लेख केला की माझे मोठे काका जे होते बँकेमध्ये त्यांचा मुलगा तोही माझ्या बरोबरीनेच होता. तर आम्हाला दोघांनाही सोसायटीला प्रवेश मिळाला. माझे लहान काका त्यावेळी माळीवाड्यात राहायचे, तर मग त्यांच्याकडे माळीवाड्यातल्या जे काही वातावरण होतं चांगलं वाईट सगळ्या दोन्ही अर्थानं, तर मी सगळ्या सवंगड्यांमध्ये तिथे राहिलो. परंतु त्यांच्यात राहूनही समजा की जसं आपण म्हणतो रंगात रंगूनी रंग माझा वेगळा, तर मी सगळ्या प्रकारचे गुंड मवाली याच्यापासून अभ्यासू विद्वान या सगळ्याच मंडळींशी माझा निकटचा संपर्क आला.
1: तेव्हा कोण कोण मित्र होते तुमचे
2: शाळेमध्ये? पाचवीला जर मला प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर एक प्रवीण बागडे म्हणून जे आता आज आरटीओ ऑफिसर आहेत, सचिन कांबळे म्हणून ते प्रायव्हेट फील्ड मध्ये नोकरी करतात, त्यांचे वडील नगरला प्राध्यापक होते एक नामवंत राधाकृष्ण कांबळे म्हणून, या दोघांच्या विजय पतंगे तोही माझा वर्ग मित्र होता. तो आता अमेरिकेत असतो आणि तो आमच्या बॅचचा टॉपर त्यावेळी, म्हणजे दहावीला जी काही मुलं बोर्डात आली आमचे रेकॉर्ड ब्रेक झालं 88 ची 10वीची बॅच, म्हणजे त्यात साधारणतः 12-13 मुली होत्या आणि एकमेव मुलगा होता तो म्हणजे विजय पतंगे. तर हे तिघं आणि अन्य जणांचं म्हणजे मला वाटतं माझी मैत्री वर्गातली जी मुलं होती त्यांच्यापेक्षा सिनियर त्यांच्यापेक्षा मागे ह्या सगळ्यांचीच होती जवळजवळ. तर अशा लोकांशी जवळून माझा परिचय झाला.
1: तुमचा आवडता खेळ मला वाटतं खो खो होता आणि सहकार मंडळ तेव्हा अतिशय पॉप्युलर स्पर्धा व्हायच्या.
2: तर तसं म्हटलं तर तिथे ग्राउंड पण जे आहेत की आपल्या शाळेचं सोसायटीचं ग्राउंड वाड्या पार्कचं ग्राउंड, त्यात आम्ही टेक्निकलला होतो. जे टेक्निकल एक दिवस आम्हाला एक पर्वणीच असायची, मग काही काही वेळेस तर टेक्निकल हायस्कूलला न जाता आमचा खेळच मांडला जायचा मधल्या रस्त्यांवर कुठेतरी. तर कबड्डी हा तसं म्हटलं तर जास्त आवडीचा होता पाचवी पासून. नंतर 2 नंबर म्हटलं तर खो खो आणि 3 नंबर क्रिकेटचे पगडा त्याकाळी भरपूर होता. तर कुठेही जागा मिळाली की स्टंप लावायचे, कुणाची तरी बॅट असायची, एखाद दुसरा कुठला तरी बॉल मिळवायचा आणि ग्राउंड काबीज करायचं. तर अशा प्रकारे तिन्ही खेळ जर म्हटलं आणि विशेष करून औत्सुक्य आम्हाला हे असायचं की जो वार्षिक खेळांचा मेळावा असतो खास करून हिवाळ्यामध्ये, त्यात ती जनरल चॅम्पियनशिप नेहमी खुणावायची. ते ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट असतील आणि अन्य काही, मला वाटतं त्यामध्ये 5-5-5 असे 15 गुण असायचे. आणि त्यामध्ये जे काही आहे त्या 3 जर इव्हेंट मध्ये तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला ती चॅम्पियनशिप वगैरे मिळायची. मग तिथे ते भालाफेक गोळाफेक किंवा मी अगदी नामवंत खेळाडू तिथे पाहिले आणि असं वाटायचं अरे त्यांच्यासारखं आपल्याला खेळता येईल का, त्यांच्यासारखी कबड्डीमध्ये उडी मारता येईल का. काही सहज उल्लेख करायचं झालं तर गफार शेख म्हणून जे होते कबड्डीमध्ये अतिशय सुंदर बदल आली त्यांनी सगळ्या प्रकारे. आमचाच बरोबरचा एक वर्गमित्र होता चावला म्हणून, त्याची ताकद एवढी होती म्हणजे मला खऱ्या अर्थानं ताकद काय असते त्याच्याकडनं त्यावेळी कळलं की त्यानं पकडलेला त्याच्या मोठीतनं प्लेअर सुटायचाच नाही कधी. मग क्रिकेटमध्ये अगदी ते मिलिंद कुलकर्णी कधी षटकार ठोकायचे थेट बीएड कॉलेजच्या खिडक्या फोडायचे, किंवा त्या काळी हे पाहिले तर मनीष कोटस्थाने होते, क्षीरसागर होते, किंवा आम्ही मॅचेस बघायला जायचो अगदी ते डेव्हिड रावडे आणि त्यांच्या वड्या पार्कात. असंही खूप वेळा झालं की ते आपल्या भारत संघाच्या मॅचेस सुद्धा कुणाच्या तरी म्हणजे प्राध्यापक जोशी म्हणून होते आपल्याकडे. माझा एक वर्गमित्र संदीप तांबोळे त्याचे ते मामा आणि ते सारडा कॉलेजचे प्राध्यापक, त्यांच्याकडे घरी जाऊन किंवा आता एक प्राध्यापक विधाते म्हणून आहेत माणिकराव विधाते, त्यांचं घर म्हणजे आमचा अड्डा असायचा मॅचेस बघायला, मग ते पहाटे असू द्या दुपारी संध्याकाळी. आणि त्यांचा स्कोरर म्हणजे मी असायचं, म्हणजे एका अर्थाने ते टीव्हीवरती ऍव्हरेज येण्याआधी माझ्याकडनं ऍव्हरेज त्यांना सगळ्यांना मिळालेला असायचा. गणितात थोडीशी मला गती होती. तर हे तिन्ही खेळ थोडक्यात आणि सहकार क्रीडा मंडळातले खेळाडू जे आहेत निर्मल चंद्र थोरात यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला आणि त्यांची जवळजवळ सगळी टीम आपण म्हणू सुधीर चपळगावकर असतील, श्रीकांत निंबाळकर असतील, अजय पवार असतील, साबळे असतील, त्यापा दळवी, महेश चव्हाण, म्हणजे फार मोठी लांबलचक इत्यादी आता मी करायची ते विसरेल त्यातनं काही उल्लेख करायचा, किंवा स्पीकरवर बातम्यायच्या नंदिनी देशमुख, शीतल पोळ किंवा ह्यांनी जे काही गाजवलेली असायची मैदानं महाराष्ट्रातली वेगवेगळी, आणि ते तर आमच्यापासून तसं लांब होतं खूप, म्हणजे ते फार वरच्या उच्च दर्जाचे खेळाडू होते. आम्ही आपलं थोडस लोडबोड मध्ये कुठेतरी करायचो, मग शाळेतल्या संघात अन्य काही तिथे आपलं प्रवेश मिळतोय का, पण मुख्य कबड्डीकडे ओढा जास्त होता. कबड्डीमध्ये सहसा आम्ही इतर वर्गांना आणि यांना जिंकू द्यायचो नाही, कधी आमचा वर्ग ठरलेला असायचा कबड्डीमध्ये जिंकणार, आणि नंतर आम्ही खो खो जिंकायचो. टेक्निकल सहसा मुलंच होती, तीन अभावानं तीन मुली होत्या. तर अशा प्रकारे शाळेतही सुद्धा शिक्षक जे होते की दाभोळकर सरांचा मला एक प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे, त्यांनी आम्हाला विना मोबदला इंग्लिश हे शिकवलं, घोटून घेतलं, जे त्यात प्रावीण्य मिळवायचं आणि इतर गोष्टी ज्या त्या आम्ही त्यांच्याकडे शिकलो. आणि फक्त इंग्लिश नव्हे तर जीवन कसं जगायचं एका अर्थानं
1: ते खूप महत्वाचं असतं.
2: येस, आपण वाटचाल कशी करायची ते आमच्यासाठी एक मूर्तिमंत आदर्शच होते. आणि तर मला वाटतं की त्यांनी अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, आम्हाला झेललं एका अर्थानं. सगळे उपद्व्याप, पण अभ्यासातही तुम्ही कुठेही मागे पडू नका, व्यायामात कुठे मागे पडू नका. म्हणतं हे जे काही त्यांनी बिंबवलं आणि ते त्यांनी आम्हाला घडवलं एका प्रकारे, म्हणून त्याची उत्तरही कशातनच होऊ शकत.
1: डॉक्टर, तुम्ही सोसायटीमध्ये शिकत असतानाच डॉक्टर व्हायचं असं मनाशी नक्की केलं होतं?
2: मी खोडकर होतो, मगाशी उल्लेख केला तसा, दांडगाई पण करायचो, मारामाऱ्या ह्या सगळ्याच गोष्टी असायच्या. आता ते त्या त्यावेळेचं वय होतं किंवा सवंगडी तसे. तर महेश घोडके नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला फ्रॅक्चर झाली होती, ती रिपीटेडली झाली होती 2-3 वेळा. तो प्लास्टर घालून वर्गात असताना त्याच्या खोड्या जास्त करायचो मी, पण मला वाटतं नंतर ते माझाच हात मोडला 10वीला असताना, व्यायाम करताना सिंगल बार वरून उल्टा मी खाली पडलो. तो साधारणतः 10वीचा सुमार होता. तर त्यावेळी मी मग सुरुवातीला ते इवळे गल्ली म्हणून माळवड्यात राहत होतो, तिथनं मग मला निंबळकला नेलं गेलं. शनिवारी पहाटेचा सुमार होता, त्यावेळेस मी व्यायामाला म्हणून गेलो. शाळेतही लवकर जायचं होतं पण आधी व्यायाम करावा. तर हात मोडल्यानंतर निंबळकला माझी रवानगी झाली, तिथे हात बसवला गेला बोन सेटर कडून.
1: निंबळकला कोण?
2: त्यावेळी मला वाटतं नाही, बोन सेटर म्हणून जे असतात हात बसवणारा, तो आजूबाजूचे लगेच जमा झाले, नाही असं करा म्हणून तसं करा. तर मी तेही विश्व बघितलं, म्हणजे तिथे माझा हात बसवला, मला इकडे घरी आणलं, पण हात प्रचंड दुखत होता. तो शनिवार रात्र मी झोपू शकलो नाही, रविवारी माझी रवानगी दवाखान्यात झाली. डॉक्टर घोरपडे म्हणजे दिल्ली गेटला त्यावेळी प्रॅक्टिस करायची अजूनही आहेत, मग त्यांच्याकडे मला भूल देऊन ते हाड बसवलं, प्लास्टर केलं गेलं. ती माझी ऑर्थोपेडिकची पहिली ओळख. त्यानंतर मी लगेच त्या मला वाटतं बुधवारी टेक्निकलचे वर्ग असायचे तिकडे गेलो होतो. प्लास्टर काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझा हात जो आहे त्याच्यामध्ये काही बेंड आहे, व्यंग आहे. तर मग मला पुन्हा एकदा मॅनिप्युलेशन ज्याला म्हणतो, मसाज ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारे पुन्हा हाड सरळ करण्यासाठी माझी अजून एका ठिकाणी जिथनं संदर्भ आला होता, पुन्हा दुसऱ्या बोन सेंटरकडे मी जात होतो. माझे काका तेव्हा नेवाशाला असायचे. मग हे सगळं लोकांच्या ज्या काही सूचना असायच्या किंवा ज्या शिफारशी असायच्या त्यानुसार मी काही ठराविक, तर जे नेवाशाजवळ हंडी निमगाव म्हणून आहे तिथले बोन सेंटर, त्यांच्याकडे माझ्या काही वाऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये ते डिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो व्यंग, त्यात फारसा काही बदल झाला नाही. मग मी माझ्या मनाशी मला एकदा थोडंसं असं वाटलं वैषम्य, अरे आपला हात तर असं वाकडा झालेला आहे, तर आपण त्याला आता हे कसं काय झालं किंवा काय. मग त्याच्यामध्ये काही दिवस गेले, मी त्यातनं बाहेर आलो. 11वी 12वी काकांनी माझे जे सुरुवातीला उल्लेख केला, तर मोठ्या काकांनी ठरवलं की 10वी ते प्रगती बरी आहे तर चला यांना आपण 11वी 12वी पुण्याचं वातावरण देऊ. तर मी सर परशुराम भाऊ विद्यालय इथे 11वी 12वी साठी गेलो. तिथनं मी 12वी पास आउट झालो. तिथे काकांनी सांगितलेलं होतं की तुला डॉक्टर व्हायचं, पण माझ्या डोक्यात इंजिनियर हे फिट बसलेलं.
1: गणित विषय तुमचा चांगला,
2: गणित विषय चांगला, टेक्निकल हायस्कूल, टर्निंगचा ट्रेड, इंजिनिअर चालवायची आवड सगळी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्यावेळी अतिशय सुंदर शिकवायचे देवस्थळी सर. तर 12वीला मग ग्रुप तर दोन्ही होते, आणि बायोलॉजीचं मनातनं आवड तशी कमी होती किंवा अवघड वाटायचं गणित अशी कम्पॅरिझन. घरच्यांनी सांगितलं की तुला इंजिनिअरिंगला जायचं नाही, आम्ही पाठवणार नाही. मग घरच्यांचा विरोध पत्करून, त्यांचा रोष पत्करून आम्ही इंजिनिअरिंगला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे ऍडमिशन घेतलं मित्रांबरोबर. त्यासाठी उभे राहिले माझे एक राहुल देशपांडे नावाचा मित्र आहे पुण्यातला, त्याचे वडील जे डॉक्टर्स होते आयुर्वेद मुंबईला प्रॅक्टिस करायचे, त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला वाटते ना आणि तुला इच्छा आहे तर मी उभारतो. त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी इंजिनिअरिंगचे पैसे भरले, कॉलेज सुरू केलं. 15 वर्षांनी यथावकाश इकडे मेडिकल कॉलेजला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल किंवा सिलेक्शन आणि इंटरव्ह्यू साठी लेटर आलं, त्याद्वारे मी मुंबईला गेलो. तिथनं मला सोलापूरचं कॉलेज आहे व्ही एम मेडिकल म्हणून हे मिळालं, आणि मग मी तिकडे पोहोचलो 13 ऑगस्ट 1990 रोजी.
1: सोलापूरमध्ये
2: अंडर ग्रॅज्युएट जे आपण म्हणतो MBBS 90-95 सोलापूरमध्ये मी होतो. मग सोलापूरमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना पुन्हा माझा हात एकदा फ्रॅक्चर झाला.
1: तेव्हा काय घडलं?
2: तेव्हा मी मोटरसायकलवरून चाललो होतो आणि स्पीड स्पीड ब्रेकर टाळण्यासाठी साईडनं घेतली, साईड पटून गाडी घसरली आणि मग तोच हात मोडला जो आधी मोडला होता डावा, फक्त आधी खाली मोडला होता तर वरच्या ठिकाणी मोडला. मग तिथं मला मेडिकल कॉलेजला ऍडमिट केलं गेलं, तिथे कशा प्रकारे ट्रीटमेंट करायची याच्यावर एक दोन दिवस खल झाला दोन युनिटमध्ये. आणि मग माझं ऑपरेशनही तिथे झालं. घरच्यांच्या भीतीने घरच्यांना काही कळवलं नाही. आणि योगायोग संदर्भ असा की जे श्रीधर रामचंद्र बेंद्रे यांचा मी उल्लेख केला होता तर ते सोलापूरला होते, ते माझे लोकल गार्डियन होते. थोडक्यात त्यांच्या घरनंच मी सुरुवातीचं कॉलेज काही दिवस केलं. तर सगळं सही देण्यासाठी आणि बाकी सगळी काळजी देखभाल घेण्यासाठी तेच उभे राहिले. घरच्यांना मी कळवलं नव्हतं. ऑपरेशन झाल्यानंतर माझी नगरला रवानगी झाली, मग मी साधारणतः महिनाभर घरी होतो. तर तिथं ऑर्थोपेडिक्सची जवळून ओळख झाली माझी. आणि मग मी ठरवलं की एका अर्थानं आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जरी हा विषय मिळू शकतो का. त्यावेळी मी जेव्हा विचार केला, माझा जनरल सर्जरी ज्याला म्हणतो तिकडे ओढा जास्त होता. आणि मला दुसराही उल्लेख करायचा की डॉक्टर विजय कानेटकर म्हणून जे एक नामवंत पोटाचे डॉक्टर आहेत, पोटाचे सर्जन म्हणू आपण त्याला, गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरी अशी ब्रांच आहे ती. तर त्यांनी सर्जरीचे धडे आमच्याकडून गिरवून घेतले. आणि फक्त सर्जरी नाही तर पुन्हा एकदा हा उल्लेख केला पाहिजे की डॉक्टर म्हणून कशी वाटचाल हवी, काय करायला हवं काय नाही, हे मलाच नाही तर अख्ख्या बॅचला त्यांनी आमच्या घडवलं. तर त्यामुळे जनरल सर्जरीकडे ओढा जास्त होता. पण मी एक निश्चित केलं होतं की आपल्याला जनरल सर्जरीमध्ये पहिल्या 3 ते 5 लोकांमध्ये यायला पाहिजे तर आपल्याला हे ही ब्रांच मिळू शकते. आणि सुदैवाने प्रयत्नाने दोन्ही गोष्टी की पहिल्या 5 मी आलेलो होतो युनिव्हर्सिटीमध्ये तिथे. आणि मग तिथनं मला ऑर्थोपेडिक्स सर्जरी जी आपण म्हणतो ही मिरजेला जी आहे, मिरजला डॉक्टर जी एस कुलकर्णी हॉस्पिटल म्हणून, तिथे ऑर्थोपेडिक सर्जरी मधल्या MS साठी प्रवेश मिळाला.
1: आणि मग हे शिक्षण संपवून नगरमध्ये संजीवनी ऍक्सिडेंट हॉस्पिटल, आज अतिशय नामवंत हॉस्पिटल म्हणून त्याची ओळख, तिथपर्यंत प्रवास कसा झाला?
2: 1996 मी मिरजेला गेलो, 1998 मी तिथनं जो आहे माझा MS चा पिरियड संपणार होता. परंतु MS च्या अंतिम परीक्षेत मी नापास झालो.
1: अरे काय झालं?
2: पण हे होऊ शकतं, हे वन डे मॅच आहे ना, तुम्हाला त्या दिवशी काय येईल, तुम्ही कशा प्रकारे परफॉर्म करता एका अर्थानं. पण मला वाटतं आयुष्यातलं फेल्युअर जे तुम्हाला खूप काही शिकवतं, जे तुम्हाला नॉर्मल कोर्स मध्ये जर तुमची गाडी पुढे पुढे जात राहिली, कदाचित कधी कधी जे 2 बोट हवेत असते ती जमिनीवर येते. आणि ते प्रकर्षानं दिसलं. परंतु माझं 3 वर्षाचं जे काही काम होतं तर ते एवढं भावलं होतं. तर आमचे जे प्राध्यापक होते डॉक्टर जी एस कुलकर्णी, त्यांनी अपवाद करून मला सांगितलं की तुझं अकॉमोडेशन म्हणजे रूम ही तुला तीच राहील, त्यानंतर तुला स्टायपेंड जे विद्यापीठ आहे ते सुद्धा मी त्याप्रमाणे देईल. फक्त अट एकच की तू इथे काम करायचं, कारण ते कामावर न्याय खुश होते. मग मी ते 6 महिने तिथे तर काम केलंच. आणि मला वाटतं मी तिथे पुन्हा एकदा चंग बांधला की फक्त MSS नाही तर DNB नावाची दुसरी एक परीक्षा असते ऑल इंडिया लेवलची, ती परीक्षा सुद्धा मी आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणि दोन्ही परीक्षा एकत्रित पास होईल. तर मग त्या 6 महिन्यात पुन्हा अभ्यास करून आणि कामही करून दोन्ही, म्हणजे मुख्यतः काम प्रॅक्टिकल जास्त. तर मी सांगली सिव्हिल मध्येही काम केलं तिथे. आणि मला आठवते की त्यावेळी रेसिडेंट जे म्हणतात रेसिडेंट डॉक्टर जे असतात MSMD करणारे त्यावेळी संपावर होते. तर सगळं काम आम्हाला करायला लागायचं दिवसभरात. म्हणजे सेकंड अटेम्प्ट मध्ये MS चा रिझल्ट तेव्हा मी पास झालेलो होतो. त्यानंतर त्या DNB चाही फॉर्म लगेच मी भरला. ती परीक्षा म्हणजे इंदोरला झाली. तिथे भारतातले वेगवेगळे एक्झामिनर्स येतात 4 कॉर्नरचे. एक इंडिपेंडेंट असेसमेंट जी म्हणतो आपण ती विद्यार्थ्याची होऊ शकते आणि ऑल इंडिया लेवलला नॅशनल लेवल. तर इंदोरला त्या परीक्षेसाठी मला फक्त 2 दिवस सुट्टी मिळाली होती कामात. पण इकडे पोहोचलो, परीक्षा दिली आणि पहिल्यांदाच तेव्हा मी इंदोरला गेलो होतो. आणि मला वाटलं चला उज्जैनला जाऊन येऊ, महाकालेश्वरला परीक्षा आली तिथनं जाऊन आलो. आणि माझे एक परिचित आहेत, त्या काळी इंटरनेट मोबाईल हे फारसं नव्हतं, नव्यानं चाललेलं होतं. मित्राच्या वडिलांनी सांगितलं, जो माझा मित्र आणि मी एकत्र DNB परीक्षेला बसलो होतो, पण माझा मित्र तो दुर्दैवाने त्या अटेम्प्टला पास झालेला नव्हता, मी पास झालेलो होतो, पण ते त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे 2000 साली 1999 त्या दोन्ही डिग्र्या मिळालेल्या होत्या. 1 वर्ष मी लेक्चरशिप म्हणून सांगली सिव्हिल आणि मेडिकल कॉलेज मिरज इथे काम केलं. तिथे काही प्रायव्हेटचा पण एक्सपिरियन्स घेतला. आणि नंतर मग आपल्या गावात जावे पुन्हा असं मला ते प्रकर्षाने वाटवलं. एक मन असे म्हणत होतं की मुंबईला जाऊन पुढे शिकावं अजून, कारण या विषयांमध्ये आपण शिकू तेवढं तसं कमी आहे. पण वाटलं घरच्याही काही गरजा आहेत. मग मी नगरला आलो की गडे आपलं गाव बरा म्हणून. मग इथे आता काय करायचं सुरुवात. तर मग त्या काळी माझे अजून एक मित्र होते डॉक्टर साबळे म्हणून, ते जनरल सर्जन होते. आम्ही दोघेही बूथ हॉस्पिटलला जॉईन झालो. 1 वर्षभर साधारण इथे काम केल्यानंतर इथे डॉक्टर सुहास गुले, त्यानंतर डॉक्टर विवेक देशपांडे यांचा परिचय झालेला होता मधल्या काळात. त्यांच्या सहकार्यानं मी प्रेमदान चौकामध्ये एक जागा जी आहे ती बघण्यासाठी आलो. ती जागा आम्ही मुकरर केली आणि 6 जानेवारी 2002 इथे हॉस्पिटलची सुरुवात केली.
1: डॉक्टर खरं म्हणजे अस्थिरोग हा जो प्रकार आहे मेडिसिन मधला हा तसा खूप जुना आहे, म्हणजे अगदी युद्धाच्या ह्याच्यामध्ये तेव्हा तर कुणीतरी
2: मदतीला अगदी बरोबर.
1: तेव्हाची ही सर्जरी किंवा तेव्हाचे उपचार पद्धती आणि आता 2022 मधले उपचार, तुम्ही मेडिकल असताना हे इतिहास पण शिकला असाल, काय कसं होतं पूर्वीचे दिवस आणि आताचे सध्याची उपचार पद्धती?
2: हिस्ट्री किंवा इतिहास पाहिजे जर आपण असं बघितलं, पूर्वी ऑर्थोपेडिक सर्जरी वेगळी ब्रांच नव्हतीच.
1: बर,
2: जनरल सर्जन जे होते ते फ्रॅक्चर्स आणि याचे ट्रीटमेंट करायचे, क्वचित प्रसंगी काही ऑपरेशनही करायचे. दुसरं म्हणजे मग ह्या शास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो की मुंबईला KM मेडिकल आणि इथे पहिलं डिपार्टमेंट उदयाला आलं आणि त्याच्या इंग्लंडमध्ये हे ज्याला आपण ऑर्थोपेडिक सर्जरी म्हणतो, तर थॉमस नावाचे जे होते ह्यू जोवन थॉमस, त्यांना फादर ऑफ ऑर्थोपेडिक्स म्हणतात, आणि त्यांचे दुसरे बाचे होते रॉबर्ट जोन्स, आणि तेही दे बिलॉंग टू फॅमिली ऑफ बोन सेटर्स, जे संस्थापक जे त्यांची फॅमिली बोन सेटरची होती, त्यांनी या शास्त्राचा पाया घातला आणि मग पाश्चात त्यांच्याकडून आपल्याकडे डिपार्टमेंट उदयाला मुंबईला, आणि मग खालोखाल त्यानंतर मग साधारणतः 1970-80 या दरम्यान जे 60 पासून म्हणजे साधारणतः ऑर्थोपेडिक सर्जरी ह्याच्यामध्ये MS आणि या पदव्या ज्या आहेत ह्याच्यासाठी मुलं शिक्षण घेण्यासाठी जायला लागली. तर हे जवळजवळ साधारणतः 50-60 वर्षाचा अलीकडचा ज्ञात इतिहास आहे की ज्याच्यामध्ये आणि पुष्कळशा सुधारणा त्यामध्ये होत गेल्या. जसं ऑर्थोपेडिक्समध्ये सुधारणा झाल्या तसं मुलीच्या शास्त्रामध्ये सुधारणा झाल्या. त्यानंतर जे इंजिनिअरिंग आपण म्हणतो ऑर्थोपेडिक्स म्हणजे असं जर म्हणायला हरकत नाही की शरीरशास्त्र जे ॲनॉटॉमी, शरीर क्रियाशास्त्र, फिजिओलॉजी आणि मेकॅनिक्स म्हणजे बायोमेकॅनिक्स, हे वेगवेगळे जॉईंट्स आहेत आपल्या शरीरात सांधे, त्यानंतर मसल्स आहेत वेगवेगळे त्याला पुली लिव्हर आणि हे सगळे इंजिनिअरिंगचे जे शब्द आहेत परवलीचे, अलाइनमेंट ज्याला आपण म्हणतो की जॉईंट बरोबर जे आहे वजन एका लाईन मध्ये कसं पडलं गेलं पाहिजे, हाड वाकडा असेल पाय वाकडा असेल तर वजन वेगळं पडणार, कुठेतरी स्ट्रेस जास्त पडणार. तर ह्या अर्थानं बायोमेकॅनिक्स जे हे बायोलॉजी आणि मेकॅनिक्स या दोन्हीची सांगड जर घातली आणि ज्याला टेक्निकलची आवड आहे, टेक्निकलचे बॅकग्राऊंड आहे, त्याला एका प्रकारे हे जी एक असं म्हणू की आपण त्याला शब्द असा वापरायला पाहिजे की आपल्याला एका अर्थानं ते जो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे त्याला ते एक ऍडव्हान्टेज आहे एक प्रकारे.
1: तुम्हाला त्याची आवड होती साधी खरे, त्यामुळे त्याचाही फायदा झाला असेल
2: की ज्याला 3-dimensional इमॅजिनेशन आपण म्हणतो की मग ओके हे हार्ड कशा प्रकारे असेल काय नाही, तर हा एक प्रकारचा वरच आपण म्हणू की ज्यांना ते बॅकग्राऊंड मिळेल. तर तशा प्रकारे ऑर्थोपेडिक मध्ये पुष्कळ सुधारणा झाल्या ज्याच्यामध्ये आम्ही रॉड प्लेट स्क्रू वापरतो, त्याचं मटेरियल ती मेटलर्जी, त्याचं इंजिनिअरिंग, त्याचं जे डिझाईन आहे ते बॉडीला सुटेबल कसं होईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची जी फ्रॅक्चर्स आहेत ह्याला ते कसं सूट करता येईल, तर अशा प्रकारे ज्याला इंटरनल फिक्सेशन आपण म्हणतो, तर जर्मनीमध्ये त्याचा उदय झाला असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ इंटरनल फिक्सेशन इन ह्युमन्स अँड रेस्ट ऑफ द अॅनिमल्स, आणि त्यांचं खूप मोठं पायनरिंग काम आहे AO थोडक्यात त्याला AO ग्रुप म्हणून आहे. हे सगळे ऑर्थोपेडिक सर्जरी इंजिनिअरिंगचे लोक बाकी शास्त्रज्ञ बायोलॉजी मेडिसिन हे एकत्र येऊन आज जे आपण बघतो की परमनंटली इम्प्लांट करायचे ऑर्थोपेडिक मधले काही गोष्टी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे रॉड स्क्रूज वायर्स प्लेट्स हे जे वापरतो ते डेव्हलप झाले चांगल्या प्रकारे. ऑफकोर्स आजही काही मर्यादा आहेत, परंतु हे शास्त्र जे पुढे गेलं प्रगती झाली याचं श्रेय बरंचसं आधीचे ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉक्टर्स कम्युनिटी ऑल्सो इंजिनिअरिंगचे लोक त्याच्यामध्ये येतील ह्या सगळ्यांना जात, आणि ह्या शास्त्राचा पाया भारतामध्ये सुद्धा जे काही नामवंत मंडळींनी घातला तर त्याच्यामध्ये डॉक्टर ढोलकी असतील, डॉक्टर लाड आहेत, डॉक्टर नंदू लाड म्हणून जे आहेत, डॉक्टर KH संचेती आणि अन्य काही नामोल्लेख का आता माझ्याकडनं होणार नाही, तर त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मला वाटतं हे पुढे आलं सगळं.
1: पूर्वी अक्षरशः म्हणजे पाय मोडला तर
2: प्लास्टर, पूर्वीची ट्रीटमेंट म्हणजे अगदी संपूर्ण बॉडीला प्लास्टर, तुम्ही जो युद्धाचा उल्लेख केला त्यावेळी पायाला प्लास्टर घातलं जायचं पूर्ण आणि अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट केलं जायचं, तर प्लास्टर ट्रीटमेंटच खूप साऱ्या फ्रॅक्चरला असायची. परंतु आता आपण बघतो की जिथे गरज आहे तिथे ऑपरेशनसाठी चांगल्या पद्धती, चांगलं मटेरियल, त्यानंतर सेफ सर्जरी ज्याला आपण म्हणू आणि सेफ अनेस्थिशिया हे विकसित झालेलं आहे, तर हा एवढा मोठा प्रवास आहे तसा.
1: आता अक्षरशः गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया अगदी सहज
2: प्रचलित झालेली आहे,
1: काही दिवसात अगदी 80 वर्षाची व्यक्ती चांगली चालू लागते.
2: येस, तर ते एक मोठं वरदानच एक प्रकारे मिळालेलं आहे की जॉईंट रिप्लेसमेंट सर जॉन चार्ले म्हणून UK इंग्लंडमध्ये सुरू केली त्या काळी आणि आज जी काय प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे खरं तर आपल्याला थक्क व्हायला होतं. अजूनही काही मर्यादा आहेत, काही प्रश्न सुटले नाहीत, परंतु येस की सांधा बदलणे, संपूर्ण सांधारोपण खुब्याचा असेल, हिपचा, नी जॉईंटचा असेल, खांद्याचा असेल किंवा अन्य शरीरातले, आणि जो सांधा 15-20 वर्ष किमान किंवा त्यापेक्षा जास्त टिकू शकतो आणि मानवी जीवन सुखकर होतं. आम्ही असं म्हणतो की मुवमेंट इज लाईफ आणि लाईफ इज मुवमेंट. ज्या व्यक्तीला बाहेरचं जग बघायला मिळेल, ज्याला फिरायला मिळेल, हिंडायला मिळेल, चालायला मिळेल, त्याला खऱ्या अर्थानं आयुष्यात जगता येतं. आणि आमचं काम ते आहे की त्याला ते लाईफ खऱ्या अर्थानं जगता कसेल यासाठी आम्ही काही वाटा उचलू शकतो. जिथे वेदना आहेत, जिथे सांधे हालत नाहीये, जिथे बोन्स तुटलेले आहेत किंवा मसल्स काम करत नाहीत वगैरे.
1: डॉक्टर, खरं म्हणजे एकदा डॉक्टर झालं, आपली प्रॅक्टिस सुरू झाली की फारसं नवीन शिकण्याची उमेद बऱ्याच जणांकडे, तुम्ही मात्र आवर्जून तुमच्या मित्रांकडून किंवा जिथून जिथून काही तुम्हाला नवं शिकता आलं, नव्या सर्जरीज करता आल्या, हे सगळं तुम्ही नगरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. काय काय तुम्ही नगरमध्ये सुरू केलं नव्याने?
2: तर आता हे शास्त्र जे ना एवढ्या वेगानं पुढे जात आहे, खरं पाहिलं तर एका व्यक्तीला आज सगळ्या सब स्पेशालिटीज आल्यात असं म्हणून. ऑर्थोपेडिक सर्जरी म्हटलं की बोन्स, मसल्स आणि जॉईंट दिसतात, परंतु आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स म्हणून आहे, जे लहान मुलांचं, त्याच्यामध्ये आमचे काही सहकारी आहेत, त्यामध्ये तेवढंच काम करतात. त्याच्या बरोबरीने जे आहे की जॉईंट रिप्लेसमेंट किंवा दुर्बिणीतनं सांध्यांचे ऑपरेशन करणारे, ऑफकोर्स मुळात सगळेच ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, परंतु त्यांनी एक ठरवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये ऑर्थोपेडिक मध्ये अजून चांगलं काम कसं करता येईल, प्रावीण्य कसं मिळवता येईल आणि जेणेकरून पेशंट रुग्णाला त्याचा फायदा कसा आणता येईल. त्याचबरोबरीने स्पाईन ज्याला आपण म्हणतो मणक्यांच्यासाठी, त्याची एक वेगळी सब स्पेशालिटी उदयाला आलेली आहे. तर अशा अन्य काही ब्रांचेस याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्स मध्ये, जसं आपण पाहतो की ट्रॉमा जे फ्रॅक्चर्स, तर ट्रॉमा मध्ये सुद्धा एक्सपर्टाईज असणारे अशाही मंडळी आहेत. तर एका अर्थाने म्हटलं तर खूप पुढे पुढे चाललेलं आहे. कॉम्प्युटराइज तुम्ही ऐकलं असेल की रोबोटिक सर्जरी ऐकली, लेझर सर्जरी ऐकली वगैरे, तर आता एका माणसाचं काम राहिलेलं नाही. जनरल ऑर्थोपेडिक सर्जन आता वेगळे जवळजवळ दिसतात आणि बाकी स्पेशालिस्ट वेगळे दिसतात. का? तर त्याची अवेलेबिलिटी आहे, त्याचं ट्रेनिंग मिळू शकतं, त्याच्या फेलोशिप्स आहेत आणि काही पेशंटची गरज पण आहे तशी. तर मी नव्याने काही आणलं असं मी म्हणणार नाही, परंतु की ज्याला आपण म्हणू की ट्रॉमा मध्ये फ्रॅक्चर्स मध्ये की अर्ली रिहॅबिलिटेशन, लवकर त्या व्यक्तीचं पुनर्वसन कसं होईल, त्यानंतर त्याचे जे सांधे किंवा बोन्स मोडलेले आहेत ते पूर्ववत कसे लवकर होतील, तो पेन फ्री कसा राहील, मोबिलायझेशन ज्याला आपण, त्यांचे सांधे लवकरात लवकर हलतील कसे आणि पहिल्या कार्यक्षमतेने कसा काम करू शकेल, यासाठी नेहमी आमचा एक प्रकारे अट्टहास म्हणा तुम्ही किंवा असा एक मानस असतो की हा लवकरात लवकर याचं कामाला लागला पाहिजे. येस, तर त्यासाठी जे काही गरजेचं आहे, मग तुम्ही जसं सांगितलं, आम्ही तर म्हणजे मी असं समजतो की नॉलेजचं हाफ लाईफ जे आहे, म्हणजे जे आम्ही अद्ययावत राहिलं पाहिजे सगळ्या डॉक्टरांनी, अन्यथा आम्ही सुद्धा मोडीत निघू किंवा
1: एकाप्रमाणे बदलणं आवश्यक आहे.
2: करेक्ट. आणि 2-3 वर्षात आज जे नॉलेज प्रचलित आहे त्याच्यात प्रचंड उलथापालथ झालेली असते, बरेचसे बदल झाले असतात. एक महत्वाचं आहे की बेसिक, समजा पेशंट एक्झामिनेशन कधीच बदलणारे नाहीये, इट इज गोइंग टू रिमेन सेम, फंडामेंटल सायन्सेस सेम, परंतु उपचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जशी नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे ती आम्ही अंगीकारली पाहिजे. आणि मे बी नगरमधल्या सर्व दूर किंवा अगदी शेवटच्या खेडेगावातल्या व्यक्तीला सुद्धा ती कशी देता येईल, ते आउटरीच जसं म्हणतो आपण, ती त्याच्यापर्यंत कशी पोहोचवतील, यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे.
1: फारच उत्तम. डॉक्टर, बरेच आजार आता लाईफस्टाईलचे आहेत, सध्याची जीवन पद्धती, सवयी, वाहनं चालवणं असेल, अन्न ग्रहण असेल किंवा खेळ कमी झाला, मैदानी खेळ कमी झालेला आहे, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या या क्षेत्रामध्ये झालेला बघायला मिळतो.
2: अगदी, तुम्ही जो हा उल्लेख केला की माणसाचं आयुर्मान तर वाढलेलं आहे, कारण बेटर लिव्हिंग कंडिशन्स, बेटर मेडिसिन, पण तुम्ही जो महत्वाचा उल्लेख केला खूप की जीवनशैलीशी निगडीत असणारे आजार
1: वाढले,
2: हे तर नंबर 1 आहेत. नंबर 1 किलर म्हटलं तरी हरकत नाही. तुम्ही जसं आता माझ्या ब्रँचशी डायरेक्टली संबंधित नाही, पण आपण बघा की रक्तदाब, मधुमेह, हार्टशी संबंधित आजार, कार्डियक ज्याला आपण, बाकी मेंदू, किडनी ह्याशी संबंधित, आणि बैठी जीवनशैली जी आहे ही याला मारक ठरलेली आहे. त्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि हे दे कम हँड इन हँड, हातात हात घालून अगदी येतात. चालण्याचा अभाव जो आहे किंवा शारीरिक कष्ट जे आहेत, हे ज्या ज्या ठिकाणी कमी झालेले आहेत तिथं मग ह्या आजारांनी मूळ धरलेलं आहे वेगळ्या प्रकारे. तर पूर्वीच्या मंडळीचे जर आपले पूर्वज आपण पाहिले तर त्यांची जीवनशैली जी होती की ते अंग मेहनत करायचे चालायचे, तर असंही म्हटलं तरी हरकत नाही, चालाल तर वाचाल, ते जसं वाचाल तर वाचाल, चालाल तर वाचाल, जे किमान 5-6 किलोमीटर आपण हे प्रत्येकानं चाललं पाहिजे. तुम्हाला बरोबर चालता आलं तर अधिक उत्तम. जरा मॉर्निंग सकाळचं जर केलं तुम्ही फ्रेश असताना पुन्हा, तर अजून त्याचे फायदे आहेत. परंतु ज्याला जसं शक्य आहे चाललंच पाहिजे 5-6 किलोमीटर, किंवा ज्याला आपण 10,000 पावलं म्हणतो, किंवा ते ब्रिस्क वॉकिंग जे फास्ट चाललं तर खूप सगळे फायदे आहेत. चालण्याचे वरून तुमच्या आवडीनुसार काही बदल करायचे तर सायकलिंग असेल, टेकडी चढणे असेल, ज्याला शक्य त्याला पोहणं असेल, चल पद्धतीचे व्यायाम जे आहेत हे जर आणले, जे ज्याच्यामध्ये नाडीचे ठोके जे आहेत आपले, नॉर्मली मोठ्या माणसांमध्ये 72 असतात ते रेस्टिंग म्हणून आरामात असताना, हे नाडीचे ठोके त्याला एक सूत्र आहे, तर त्याच्यामध्ये फारसं न जाता साधारणतः 120 आसपास जर पोहोचले तर हार्टचा व्यायाम झाला असं म्हणतात, कार्डियक एक्झरसाइज. त्यामुळे रक्त पुरवठा कितीतरी पटीनं वाढतो, शरीरात सगळ्या ठिकाणी पोहोचतो, मेंदू सही, म्हणजे असंही महत्वाचं आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल पण विद्यार्थ्याला सुद्धा व्यायाम हा गरजेचा, तर त्याचा मेंदू जास्त शार्पली चालू शकेल, समस्येची उकल करू शकेल. तर तुम्ही उल्लेख केला ऍक्सिडेंट, तिकडे आपण जाऊ ऑर्थोपेडिकशी संबंधात, तर हाही असं आपण म्हणू की जीवनशैलीशी निगडीत एक प्रकारे पुढे आलेला अजून फार मोठं प्रमाण आहे. आजही आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा माध्यमांमध्ये बघितलं तर खूप भयानक, खूप वेगवेगळे आणि जागोजागी गावोगावी वेगळ्या प्रकारचे अपघात होत आहेत, मालिकाच सुरू असेल असं. आणि महाराष्ट्र दुर्दैवानं टॉप मध्ये आहे, आणि ह्याच्यामध्ये बळी जाणारे बहुतांशी कमावते लोक, तरुण वर्ग असे आहेत, आणि काही जीव घेणे अपघात आहेत, जे वाहनांची स्पीड वाढलेली आहे, किंवा मानवी काही चुका असतील, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू रोड व्हेकल, त्याचं रोड इंजिनिअरिंग इम्पॅक्ट वेगळं सायन्स आहे, त्याच्यामध्ये ऑडिटही होतं. पण स्वयंशिस्त मला वाटतं ती आपल्या सगळ्यांनीच लावली, गरजेनुसारच जर बाहेर पडलं, चेकलिस्ट ज्याला आपण म्हणू, काही गोष्टी जे प्रवासाला निघणारी जर त्या इन्श्युअर केल्या, वेळीत जर आपण कुठे थांबायचं काही नाही ह्याचं नियोजन असेल, तर ह्या बऱ्याच अंशी कमी करता येईल. करेक्ट, ते संकटात नेते आपल्याला, तर मला वाटतं ते पुष्कळचं प्रमाण कमी करू शकू. आणि शेवटी कंट्रोल हा बराचसा आपल्या हाती आहे. तर तुम्ही जसा उल्लेख केला की जीवनशैलीशी निगडीत खूप व्यापक प्रमाणात आपण त्याची किंमत आज मोजतोय, तर प्रत्येकानंच त्यातनं बोध घ्यायला पाहिजे. आणि आपण जीवनशैली कशी आहे की ठरलेला आहे, काम करणारा मनुष्य आहे ना, जो अंग मेहनत करतो त्याला एवढ्या एवढ्या कॅलरी लागते, तो त्याचा आहार निश्चित जास्त असू शकतो, ज्याचं बैठक काम आहे, पण त्यानं त्याला पचवता आलं पाहिजे, तेवढंच आपण खाल्लं पाहिजे. जर भूक लागली तरच खा, गरजे एवढंच खा, पण आलं समोर खात राहा. मग आम्ही असंही समजतो पाहतो की बऱ्याचशा आजारांचं मुळे खाण्यामध्ये आहे,
3: वजन वाढतं बरोबर आणि
2: एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये तुम्ही ऐकलं असेल, इट इज बेटर टू पे अ ग्रॉसर दॅन डॉक्टर, आणि ओनली 50% ऑफ व्हॉट यू ईट इज रिअली मेंट फॉर युअर बॉडी. 50% तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे, आणि रिमेनिंग 50% व्हॉट यू आर ईटिंग इज फॉर युअर डॉक्टर. उरलेले 50% आपण ते आजार आपल्या शरीरात घर करतात. एक्झॅक्टली, तर तो तुम्ही खूपच चांगला आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि आपण सगळ्यांना आवाहन करू की तुम्ही चांगली जीवनशैली जी आहे ज्याच्यामध्ये अंग मेहनत होईल, व्यायाम होईल, आहार योग्य तो घेतला जाईल, विहार असेल, विचार असेल, या सगळ्यांचा जर समुच्चय केला तर मला वाटतं मानवी जीवनाची रुंदी खोली सगळी वाढवता येईल.
3: आणि हाडं ठिसूळ होऊ नये किंवा हाडं बळकट व्हावीत, आहाराकडे काय लक्ष द्यायला पाहिजे, आहारात काय
2: येस, ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो, जे बॅलन्स डाएट असेल, ज्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहे ते समतोल पण एक प्रकारे असेल, ते सकस अन्न जे आपण म्हणतो, तर चांगलं कसं खाता येईल. ओके, जे आता आपल्याला पुष्कळ जंक फूड माहितीये, ओके, काही बेकरीचे आयटम्स असतील किंवा अन्य खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आसपासच्या चमचमीत आपण बघतो आणि ज्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू तशी कमी, कॅलरीज मिळतात अगदी कोल्ड ड्रिंक पासून तुम्ही म्हणा, तर मला वाटतं भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जेवण जे आहे भौगोलिक या अर्थाने आपण म्हणतो येस, की समजा केरळमध्ये लोक वेगळ्या प्रकारचं त्यांचं डाएट असेल, नेहमीच महाराष्ट्रातले वेगळे, दिल्ली हरियाणा पंजाबच्या बाजूला वेगळं असेल, ते भौगोलिक काही कारण आहेत, ती उपलब्धता असेल, पचवण्याची ताकद असेल, अगदी जीन्स पासून मानवी जीवन ते लाखो कोटी वर्षांचं आहे, आपल्या शरीरातले सायकल ठरलेले आहेत, बघा ठराविक वेळेस भूक लागेल, ठराविक वेळेस जे आपण भूक लागेल, तसेही पाहतो की सायकल मध्ये की मेन्स्ट्रुअल पिरियड जो असतो लेडीज मध्ये, तर हे की उत्क्रांती आहे माणसाची, लाखो वर्षांनी हे फिक्स आहे, तर ते चक्र जर आपण उलट सुलट केलं आणि त्यानुसार जर वेगळं खायला लागलो तर ते पचनी पाडणार नाही. तर तुम्ही जो उल्लेख केला हाडं ठिसूळ होऊ नये यासाठी व्यायाम हा एक पिलर आहे, एक्झरसाइज डाएट हा दुसरा पिलर, आणि तिसरा जो आहे पोश्चर, काम करण्याची, बसण्याची, उठण्याची, चालण्याची योग्य पद्धत, तर या तिन्हीचाही वेटेज तेवढंच आहे. एक्झरसाइज लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत जरुरीची आहे, त्याच्या मेडिकल कोणाला काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तो त्यानं करावा. पण साधारण चलपद्धतीचा व्यायाम आठवड्यातले 5 ते 6 दिवस किमान 20 ते 25 मिनिट मिनिमम हा जर केला तर व्यायामाचे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. ज्याला आवश्यक त्या तो वेट ट्रेनिंग ज्याला म्हणतो ताकदीचे व्यायाम, खेळाडू असतील अन्य काही ठिकाणी असतील अंग मिळतचे तर त्यांनी ताकदीचे व्यायाम करायला हवे. ताकदीचे व्यायाम जर केले तर मसल ज्याला आपण म्हणतो स्नायू हे त्या ताकदीचे राहू शकतात. आणि योगासन लवचिकपणा जो आहे आपल्या सगळ्या सांध्यांचा त्यासाठी योगासन ही तर आपण भारताने जगाला दिलेली देणगी आहे ती आपण सगळ्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याचं शॉर्ट फॉर्म म्हटलं तर AYW एरोबिक एक्सरसाइज योगासन वेट ट्रेनिंग हे व्यायामाच्या बाबतीत कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारे तुम्ही करा तर हे केलं तर सगळा व्यायाम झाला असं आम्ही म्हणतो. त्याचे सगळे फायदे मिळू शकतात. डाएट सकस पाहिजे, संतुलित पाहिजे, चांगलं सामान घ्या त्यासाठी पैसे थोडे जास्त मोजा, फळं खा, पालेभाज्या, कोशिंबिरी, उसळी, दूध, दुधाचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स वेगळ्या प्रकारचे जे आहेत हे तुम्ही घ्या. आणि काही धार्मिक कारण असतील किंवा अन्य काही असेल ज्यांना कुणाला चालत असेल तर प्रोटीन साठी म्हणून जे आहेत की अंडी असतील किंवा मांस असेल तर हा आहाराचा भाग म्हणून मी सांगतोय. सो ज्याचा त्याचा प्रश्न आहे समजा त्यांना ते घ्यायचा नाही घ्यायचा किती घ्यायचा वगैरे तर हा संतुलित आहार जर असेल तर हाडं व्यायाम कोणाला गरजेचं जसं सांगितलं लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत त्याच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार त्यात बदल होऊ शकतो. साधारणतः 20 मिनिटं करायचं आणि 40 पर्यंत तुम्ही जेवढा व्यायाम केलेला असेल त्याच्यावर तुमचा बोन स्टॉक ठरतो. म्हणजे वयाच्या 40 वर्षापर्यंत तुम्ही किती व्यायामात होते
3: तुम्ही कमवलं आहे
2: 40 वर्षापर्यंत तुमचा सगळा बॅलन्स बोन्सचा तयार झाला स्टॉक. 40 नंतर त्याची झीज व्हायला लागते. नंतरही व्यायाम जर आपण केला तर त्याची झीज कमी प्रमाणात होते. काही हार्मोनल कारण आहेत जसं लेडीज मध्ये की ऑस्टिओपोरोसिस ज्याला म्हणतो हाडांचा ठिसूळपणा थोडासा लवकर येऊ शकतो परंतु तिथे पुन्हा तेच आहे डाएट पोश्चर एक्सरसाइज. तर हे जर आपण आणि दुसरं असं नाही बरं का की औषधं खाल्ली कॅल्शियम खाल्लं आणि व्हिटॅमिन डी घेतलं म्हणजे तुमची बोन स्ट्रॉंग होतील असं नाही.
3: अनेक जण कॅल्शियमच्या गोळ्या आवश्यक घेत असतात
2: तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला आवश्यक असेल तर घ्या. पण दूध हा सगळ्यात चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा नॅचरल सोर्स आहे. काही प्रवाद असतील त्यात काही भेसळ आहे का किंवा काय का मला वाटतं आपण सगळे मिळून त्यासाठी प्रयत्न करू की तुमच्याकडे निर्भेळ सकस ते दूध कसं येईल. प्राण्यांचं आहार पण जे पेस्टिसाइड आणि अन्य कसे कमी असतील परंतु दूध रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम इझिली डायजेस्टेबल. ज्यांना काही प्रश्न आहे ते काही उकळून पितात किंवा वेगळे पदार्थ घेऊ शकतात. दूध आणि दुधांच्या पदार्थांव्यतिरिक्त पण साखर टाळा बरं का ह्याच्यामध्ये साखरेत शक्यतो कुठेही नसावी फार ज्याला गरज एवढी चवी पुरते. तर हे जर केलं तर कॅल्शियम सगळा मिळतो आणि ऊन भारताला तर मोठी देणगी आहे. बघा आपल्याकडे पाहिजे तेवढं ऊन मिळतं. मान्सून ठराविक काळात येतो तर सकाळचं जे ऊन आहे साधारणतः 8 ते 9-10 यावेळेस जर एक्सपोज म्हणजे बॉडीवरती तुमच्या ते पडलं पाहिजे हात पाय किमान जेवढा भाग तुम्हाला शरीराचा उघडा ठेवायला लागतो तर व्हिटॅमिन डी स्किन मधून आत ऍब्सॉर्ब केलं जातं. आजकाल बाजारामध्ये किंवा डॉक्टर म्हणून आम्ही जिथं डेफिशियन्सी आहे कमतरता आहे त्या ठिकाणी याची गोळ्या औषधही देतो वेगळ्या प्रकारे त्याचे वेगळे फॉर्म्युलेशन आहेत. परंतु गरज नेमकी कुणाला आहे डॉक्टरना ठरवू द्या किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा हे म्हणणं सेल्फ मेडिकेशन फार करू नका त्याच्यामध्ये काही धोके संभवतात. तर दॅट्स अ वर्ड ऑफ कॉशन. तर म्हणून मग कॅल्शियम व्हिटॅमिन डी 40 पर्यंत व्यायाम नंतर पुढे मेंटेनन्स पाहिजेच आहे आपल्या शेवटपर्यंत. तर चालत राहा फिरत राहा मला वाटतं सगळ्यात सोपा बिना खर्चाचा चालणे सायकलिंग ते दुर्दैवानं तेवढ्या प्रमाणात होत नाही तर डॉक्टरांकडे किंवा दवाखान्याकडे तुम्हाला जावं लागतं.
3: डॉक्टर एक माझ्या मनात नेहमी एक उत्सुकता असते की अनेक शहर आहेत प्रत्येक शहराची काही वेगळी खासियत किंवा तिथे काही आजार काही असतात. नगरमध्ये काही

0: तुमचा दाखलाही आम्ही देत असतो. मला वाटतं त्या नगरच्या स्थापनेपासून त्याच्या मागचा पुढचा सगळा इतिहास तुमचा असा मुखोद्गत आहे. तर ब्रिटिशांनी सुद्धा या शहरांची निवड केलेली होती. मला वाटतं हा एक क्रायटेरिया होता. आणि आपण असे म्हणू की जे ऐतिहासिक काळात एक प्रकारे राजधानी म्हणून जो काही आपला दर्जा होता तो कदाचित ह्या काही कारणांमुळेच असेल. हवामान पोषक हवामान जे आपण म्हणतो, आजार कमी, निरोगी आरोग्य लाभेल असा. तर खास वेगळे आजार म्हणून नगरसाठी भौगोलिक परिस्थितीमुळे कुठले आम्हाला आढळेल नाहीयेत. पण जसं आपण उल्लेख केला लाईफस्टाईल डिसीजेस आता एव्हरीवेअर किंवा पोल्युशन, मला वाटतं तो ऐरणीवरचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा. की वातावरण जे आहे प्रदूषण, त्या प्रदूषणामुळे कदाचित आपल्याकडे अभ्यास पण नाहीये तेवढा. मग ते आपल्या आजूबाजूच्या नद्यांचं प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्यामुळे आपल्याला काय काय आजार होत आहेत. कदाचित आता आपली ही सध्याची पिढी पुढची पिढी त्यात संशोधन करून पुढे काढतील. ऑर्थोपेडिक मध्ये उल्लेख करायचं कोविड नंतर, कोविडमध्ये काही औषधं जी जीवनावश्यक म्हणून गरजेची पण होती, ती औषधं दिल्यानंतर काही ना बोन्स रिलेटेड जे आहेत, बोन डेथ आपण जे म्हणतो की ते खोब्याचा जो सांधा असतो त्यातला जो बॉल आहे फेमोरल हेड, मग त्याचा रक्त पुरवठा कमी पडणे स्टेरॉइड्समुळे खास करून, तर असे काही सध्या प्रकर्षानं जाणवलेले आहेत. परंतु जसं आपण म्हणतो की शेवटी आयुष्य हे महत्वाचं होतं आणि ते आयुष्य वाचवण्यासाठी त्यावेळी दुसरा काही उपाय नव्हता. आणि ते सगळ्यांना नाही, काही ठराविक मंडळींना हा त्रास झालेला आहे. ऍक्सिडेंटचा उल्लेख आपण मगाशीच केला, ते आपल्याकडे लक्षणीय प्रमाण आहे. आणि ते रस्ते असतील, आसपासची परिस्थिती,
1: आणखीन उपप्रश्न असा की रस्ते तयार करताना ते कसे असायला पाहिजेत. एका ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला कधी महापालिका किंवा बीएमसीचे अभियंते घेतात का?
0: असं जर आतापर्यंत झालेलं नाहीये बरं का, परंतु आपण असं म्हणू मुख्यतः लोकांना चालता आलं पाहिजे. वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक,
1: सायकल,
0: आणि खास करून आता जे मॉडर्न टाउन प्लॅनिंग आहे याच्यामुळे लोकांना तेवढा मोकळा श्वास घ्यायला फिरायला जागा किंवा रस्ते तयार झाले पाहिजेत. त्यानंतर पार्किंग जे वाहन जर आपण कमी केले सगळ्यांनी पायी चाललो तर पार्किंगचे लोड कमी होईल. आणि ज्याला आपण वन वे ट्रॅफिक म्हणू तर ते वेगवेगळ्या दिशांना जर तसं झालं की डिव्हिजन झालं रस्त्याचं तर समोरासमोर येऊन धडकणे आणि हा त्रास कमी होऊ शकतो. निचरा पाण्याचा लवकर झाला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कदाचित मुंबईच्या पुरात एक डॉक्टर स्वतः गेले, वाहूनच गेले, म्हणजे हे डॉक्टर म्हणून सांगितलं आणि कितीतरी उदाहरण आहे. तर मला वाटतं तो पाण्याचा निचरा लवकर होईल, खड्डे लवकर पडणार नाही, कारण गाड्या जे वाहन आणि रोज आपलं जीवन जे की वाहन आपण वापरतो टू व्हीलर, तर टू व्हीलर वरती मान पाठदुखी कंबरदुखी यामध्ये जे काही हादरे बसतात ते कसे टाळता येतील ह्या दृष्टीने जर रस्ते व्यवस्थित असतील तर मला वाटतं ते ऑर्थोपेडिक आरोग्य सुद्धा लोकांचं मान पाठ हे ताट राहील, कणा चांगला राहील आणि त्यांना ही आजारांसाठी ट्रीटमेंट घ्यायची जरूर पडणार असं वाटतं.
1: अगदी बरोबर डॉक्टर. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. अनेक रुग्णांवर तुम्ही सवलतीच्या दरामध्ये काहींवर मोफत देखील शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तुम्ही एक संस्था संघटना स्थापन केली, सेलिब्रल पाल्सी असणाऱ्या मुलांच्या पालकांची संघटना प्रथमच इथे सुरू झाली आणि खूप मोठं खरं म्हणजे ते काम आहे, त्याविषयी थोडंसं सांगा.
0: तर मी असं म्हणेल की आम्ही किंवा मी जो डॉक्टर झालो तो एक प्रकारे समाजाच्या पाठिंब्यावरती झालो. ज्या पेशंट्स वरती आम्ही शिकलो ज्यांच्याकडनं आमचे स्किल तयार झाले, कारण आता सिव्हिल हॉस्पिटल इथले पेशंट याच्यामध्ये आम्ही ते शिकत गेलो ऑपरेशन्स आणि अन्य काही गोष्टी. तर एका अर्थानं जे काही समाजासाठी देणं आहे ते मला वाटतं की आम्ही फार वेगळं करत नाही, हे कर्ज आहे जे आम्ही चुकतं करतोय. इट्स द डेप्ट ऑफ द सोसायटी विच वी आर पेईंग बॅक ओनली पार्शियली. त्याची उतराई कधीच होऊ शकणार नाही, पण आमचा छोटासा प्रयत्न असतो त्यानिमित्तानं. आणि मला वाटतं एवढे मोठे मोठे मंडळ, मला वाटतं नगर अग्रेसर आहे किंवा कितीतरी ठिकाणी नामोल्लेख आहे, त्या स्नेहार आहे, तर मला वाटतं इंटरनॅशनल लेवल आहे. आपले माननीय अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील आणि अन्य कितीतरी मंडळ म्हणजे गिरीश कुलकर्णी जे आहेत यांनी मला वाटतं खूप उत्तुंग काम केलेलं आहे. आणि मला वाटतं आम्ही कुठे त्याच्या पासंगाने पुरणार नाही. पण हा जो आदर्श आहे हे आजूबाजूला हे जे वातावरण आहे मला वाटतं त्यातनं काही घेऊन आपला खारीचा वाटा उचलावा ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. आणि मला एक सतत आठवतं की समाजामध्ये चांगली काम करणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु ज्याला आपण पात्र व्यक्ती म्हणू ते जे आहेत ते शोधणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना तो फायदाही म्हणणार नाही मी की त्यांना आपला सेवा त्यांच्यापर्यंत जाणे. तर मला वाटतं ह्यासाठी जर काही मेकॅनिझम तयार झालं, जसं तुम्ही मला शिफारस केला की एक्स वाय झेड व्यक्ती आहे तो पात्र आहे योग्य आहे त्याच्यासाठी जे काही करा एक्झॅक्टली, तर मला वाटतं ते सतपात्री सगळे आपले जे काही काम लागतील. आणि आपल्या आसपास मगाशी निर्मल चंद्र थोरातांचा उल्लेख केला, तर म्हणून ते खेळाडू घडवत आहे ते तर फार मोठं काम आहे. आणि हा वसा तुम्ही वर्षानुवर्षे जपलेला आहे. तर ह्याच अनुषंगाने आपण जो उल्लेख केला होता की पॅरेंट्स असोसिएशन ऑफ सेरेब्रल पाल्सी नावाची जी पालक संघ म्हणून आपण स्थापन केलेली आहे. माझी मोठी मुलगीच दिव्यांग आहे, तिला सेरेब्रल पाल्सी आहे.

0: मग तेव्हा 2003-04 तिचा जन्म झाला. मग आम्ही जो काही हा प्रवास पाहिला मधल्या काळात, नगर सारख्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा म्हणू आपण एक प्रकारे सोयी सुविधा हा दूरचा वर्ड आहे, म्हणजे जे उपचार काही उपलब्ध होते, तर मग हे पालकांच्या एकत्रित प्रयत्नातनं असं काही इथे उभारता येईल का, असं काही काम करता येईल का, या अनुषंगाने 2014 आम्ही एकत्र आलो. आणि पालक संघ म्हणून जे आहे तर ते नथिंग फॉर अस विदाउट अस, अपेक्षा काय असते बऱ्याच वेळा की समोरचा कुणीतरी सरकार असेल अन्य कोणी असेल, तर मला वाटतं महत्वाचं हे आहे की आपण एकत्रित जर आलो, जसं सहकाराचा वारसा नगर जिल्ह्यानं देशाला आणि बाहेर दिलाय, तर तो छोटासा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं दिव्यांग मुलं जी आहेत, खास करून मुलं डोळ्यासमोर ठेवून त्यांचं योग्य पुनर्वसन आणि त्यांना योग्य ते वैद्यकीय किंवा अन्य उपचार स्थानिकरित्या आणि फक्त नगरमध्ये नाही तर तालुका लेवलला सुद्धा त्यांना ते कसे मिळतील यासाठी वेगळा प्रयत्न चालू आहे. आणि आमचं सगळं प्रेरणास्थान असं म्हटलं तर आपलं स्नेहालय संस्था आहे, ह्याचे तर प्रचंड प्रकल्प आहेत, तर मला वाटतं तो एक मोठा प्रेरणा स्रोत आहे.
1: आता काही संघटनेच्या प्रयत्नांनी काही सुधारणा झाल्या, सरकारला काही निर्णय घेत आले किंवा महापालिकेसारखी संस्था असते की ज्यांनी फुटपाथ करावेत चांगले, दिव्यांगांसाठी सुविधा ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना चढणे उतरण्यासाठी टॉयलेटसाठी, तर या बाबतीत काही आशावादी आहात तुम्ही?
0: निश्चित आहे. आपण जे सुगम्य भारत अभियान ऐकलं असेल किंवा ऍक्सेसिबल इंडिया, की खास करून ज्या पब्लिक बिल्डिंग आहेत त्या सगळ्या ठिकाणी दिव्यांगांना सुद्धा जाता आलं पाहिजे.
1: आता रॅम्प झालेत बऱ्याच,
0: रॅम्प्स असतील, रेलिंग असतील, त्यानंतर ज्याला फ्लोरिंग आपण म्हणतो ते एका लेवलचं असेल, त्यांना अनुरूप असे टॉयलेट वॉशरूम्स असतील, पार्किंगच्या जागा असतील, तर मला वाटतं त्यांना समान संधी, समान हक्क आणि संपूर्ण सहभाग कसा मिळेल, तर ह्या दृष्टीनं जे काम चालू आहे किंवा आता जे नवीन विधेयक संमत झालं मध्यंतरी 2016 पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि दिव्यांग मंत्रालय वेगळं जे आहे, 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन रोजी ते कार्यरत होणार आहे, तर ते समाजाचे एक घटक आहेत, त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे. तर तेवढ्या रिसोर्सेस जे आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की इथे जन्माला येणारा प्रत्येक जीव जो आहे तो भारताचा नागरिक आहे, त्याला मूलभूत अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, तर मला वाटतं त्यांचेही अधिकार कुठे डावलले जायला नको, त्यांना योग्य समान संधी मिळावी आणि त्यांचे हक्क तसे राहावेत आणि त्यांचा सहभाग, की जसं आपण पाहिले वेगळे प्रयोग आहेत की जिथं खूप चांगलं काम म्हणजे जे आहे की दिव्यांग असून त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे, कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे, तर मला वाटतं हे जर आपण तयार करू शकलो आणि आपण मगाशी उल्लेख केला होता आपण सुरुवातीला, मी तर असं म्हणेल की नगर शहर जर हवामान एवढं चांगलं आहे आणि मला आपल्याकडचे लोक अजून वेगळेच आहेत, या अर्थानं की खूप जवळून एकमेकाशी कनेक्टेड आहे खऱ्या अर्थानं. मला वाटतं केडगावचा माणूस सावडेच्या माणसाला ओळखतो, जसं आता आपण बॉन्डिंग जे आपण म्हणू, तर हे जे आहे मला वाटतं हे सहसा मोठ्या शहरांमध्ये अभावानं मिळतं, तर आपली पुढची पिढी जी आहे त्यांना वाटलं पाहिजे की अरे नगर मध्ये मी पुढचं आयुष्य चांगल्या अर्थानं जगू शकेल, त्या अर्थानं मला इथे काम पण आहे आणि कामाबरोबरच इतरही गोष्टी आहेत, तर असं वातावरण तयार जर आपण केलं सगळ्यांनी मिळून, तर मला वाटतं नगरला निश्चितच फार मोठं चांगलं भविष्य आहे. अन्यथा आपण असं पाहत राहतो की मग इथली पिढी बाहेर चालली, त्यांच्याबरोबर पालक नंतर काही वर्षांनी ते जातात पुढे, तर तसं व्हायला नकोय असं वातावरण आपण आपल्या आसपास केलं पाहिजे.
1: खरं म्हणजे डॉक्टर तुम्ही केवळ वैद्यकीय व्यावसायिक नाही आहात, तर नगरवर मनापासून प्रेम करणारे आहात, नगरच्या माणसांविषयी तुमच्या मनामध्ये आस्था आहे, आणि मला वाटतं हा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. व्यवसायामध्ये तर आपण उत्तुंग भरारी घेणारच आहोत, पण शहरही मोठं करायला पाहिजे, शहर हे चांगलं असावं असं प्रत्येकाला जेव्हा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने पुन्हा अहमदनगरला चांगले दिवस येतील. आज तुम्ही रेडिओ नगरशी अतिशय मनमोकळा संवाद साधलात आणि खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले संपूर्ण परिवाराचे मी पुनश्च एकदा आभार मानतो, तुम्ही संधी दिली आणि मला काही व्यक्त होता आलं, आणि माझ्या दृष्टीनं मला वाटतं एक संस्मरणीय घटना राहील, तर पुन्हा एकदा तुमचा सेटअप सगळे लोक आणि ज्याच्यामध्ये वेगळे हात लागतात पडद्यामागे, खूप मनापासून आभार आणि धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शंकर शेळके यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
1: Right. My name is Anthony Gonsalves. Yeah! Yeah!

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि यूकेजी 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, एलकेजी वय 4 ते 5 वर्ष आणि यूकेजी वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।